सुप्रभात श्रोते हो, नमस्कार. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि रेडिओ ऍपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आज गुरुवार, भारतीय सौर 2 अश्विन शके 1948, दिनांक 24 सप्टेंबर 2026. श्रोते हो, सकाळचे 5:57:02 झाली आहेत. आजच्या आमच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत या मंगलध्वनीने.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: चा आदर आणि सेवाभाव नाही यांचा समावेश होतो। नम्रता आत्मविश्वासाचा सहानुभूतीचा संगम आहे, ज्यामुळे व्यक्ती आपले कल्याण आणि सामाजिक संबंध दोन्ही वाढवू शकतो। जीवनात यशस्वी होण्यासाठी नम्रता ही केवळ सामाजिक गरज नाही तर एक व्यक्तिमत्वाचा अनिवार्य भाग आहे। सर्वसाधारणपणे नम्रतेमुळे व्यक्तीच्या आयुष्यात स्नेह, शांती, आनंद येतो, तसेच समाजातही सौहार्द आणि सहकार्य वाढते। ज्याप्रमाणे तुकोबाराय म्हणालेत, लहानपणातच नम्रता नम्रपणा मोठेपणा दडलेला असतं, तसे नम्र वागणारा व्यक्तीच खऱ्या अर्थाने मोठेपणाचा अधिकार राखतो। नम्रता या शब्दाचे मानवी जीवनामध्ये महत्व आहे। नम्रता हा मानवी जीवनातील अत्यंत मौल्यवान गुण आहे। नम्रता म्हणजे स्वतःची किंमत समजणे नव्हे तर स्वतःबद्दल वास्तव आकलन ठेवून इतरांचा सन्मान करणे होय। नम्र माणूस स्वतःच्या गुणदोषांची जाणीव ठेवतो, यश आले तरी अहंकारात वाहवत जात नाही आणि अपयश आले तरी खचून न जाता शांतपणे शिकण्याची तयारी ठेवतो। त्यामुळे व्यक्तीचे आत्मपरीक्षण सुलभ होते आणि व्यक्तिमत्व सातत्याने विकसित होत राहते। मानवी नातेसंबंधात नम्रतेचे महत्व अधिक अधोरेखित होते। नम्र बोलणारा शांत स्वभावाचा माणूस इतरांचे मन जिंकतो, मित्र व सहकाऱ्यांशी जास्त जवळ निर्माण करतो। नम्रता असल्यास आपली मते ठामपणे मांडताना देखील समोरच्याची किंमत राखली जाते, त्यामुळे मतभेद न बदलता संवादाच्या पातळीवर सुटतात। कुटुंब, समाज आणि कार्यस्थळ या सगळीकडे नम्र माणूस लोकांच्या विश्वासात पात्र ठरतो। अशा व्यक्तीकडे आपली समस्या भावना निसंकोचपणे मांडतात। नम्रता ही आध्यात्मिक व नैतिक उन्नतीचीही पायरी आहे। नम्र माणूस स्वतःला सर्वज्ञ मानत नाही, त्यामुळे ज्ञान, मार्गदर्शन व अनुभव घेण्याची त्याची वृत्ती खुली राहते। मी चुकीचा ठरू शकतो हे मान्य करण्याची ताकद नम्रतेमुळेच मिळते आणि हेच बदल स्वीकारण्याचे पहिले पाऊल असते। अहंकारामुळे वाढणारे राग, स्पर्धा, हेवेदावे, सूडभाव यांना नम्रता आळा घालते। मनात कृतज्ञता, सहानुभूती व सेवाभाव वाढतो। खऱ्या अर्थाने नम्रता म्हणजे कमकुवतपणा नाही, तो आत्मविश्वासाचा उच्च स्तर आहे। आपली क्षमता माहीत असूनही इतरांपेक्षा वरचड असल्याची भावना न बाळगता सुसंवादाने, संयमाने आणि आदराने वागणे ही नम्रतेची खूण आहे। अशा विनयशील वृत्तीमुळे मन शीतल राहते, संबंध दृढ होतात, जीवन अधिक अर्थपूर्ण, संतुलित व समाधानी बनते। त्यामुळे नम्रता गुण प्रत्येकाने जागरूकपणे जोपासण्याची आवश्यकता आहे।
1: श्रोतेहो, आताच आपण वागणूक याविषयीचे डॉक्टर नरेंद्र चपळगावकर यांचे विचार ऐकलात चिंतन या कार्यक्रमांतर्गत। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून।

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि रेडिओ ऍपच्या माध्यमातून. सकाळचे 6:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात गीत आणि संगीत किशोरी अमोणकर यांचं. रचना आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांची. वातावरणातलं पहिलं गीत आपल्याला घेऊन जातं ते एका भक्ताच्या परमेश्वराच्या आतुरतेच्या भावविश्वात. संत ज्ञानेश्वर महाराज परमेश्वरापासून दूर झाल्याची व्याकुळता व्यक्त करतात. देवाचं दर्शन व्हावं, त्यांची भेट व्हावी ही मनाला लागलेली ओढ इतकी तीव्र आहे की दिवस रात्रही जणू विरहातच जात आहे. शेवटी विठ्ठलाला प्रेमाने साथ घालत हे देवा आता तरी दर्शन दे ही विनवणी करतात. ही केवळ विरहाची भावना नाही तर भक्त आणि परमेश्वर यांच्यातील अतूट नात्याची अनुभूती आहे. चला तर श्रोते हो ऐकूयात किशोरी अमोणकर यांच्या स्वरातील हे भक्तिगीत.

श्रोतेहो आपण ऐकत आहात रवींद्र साठे यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना. यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे भक्तिगीत.

परमेश्वर हा केवळ मंदिरातला देव नाही, तर दीन दुबळ्यांचा आधार आणि भक्तांचा कैवारी आहे। ही भावना या रचनेतून सुंदरपणे व्यक्त होते। संत नामदेव महाराजांच्या भक्तीत विठ्ठलाशी असलेलं नातं अत्यंत जिव्हाळ्याचं आहे। भक्त आपल्या मनातील सुखदुःख देवाजवळ मोकळेपणाने सांगतो, कारण संकटाच्या वेळी आपल्याबरोबर उभा राहणारा कुणीतरी आहे, म्हणजेच ही श्रद्धाचं मनाला बळ देतं। विठ्ठलाला भक्ताचा कैवारी मानण्याची हीच वारकरी भावधारा आहे। ऐकूयात ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरातील संत नामदेव महाराज यांची भक्तिरचना। श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत।

देवाकडे मागताना संसारातील सुख संपत्तीपेक्षा मनाला भक्तीची ओढ मिळावी, देवाचं स्मरण अखंड राहावं अशी मागणी अधिक सुंदर असते. संत जनाबाईच्या भक्तीत विठ्ठल हा दूरचा देव नाही, तो माझ्या रोजच्या जीवनाचा एक जिव्हाळ्याचा भाग आहे. घरकाम करताना, दैनंदिन जीवन जगताना देखील त्याचं मन विठ्ठलाच्या नामात रमलेलं दिसतं. त्यामुळे त्यांच्या रचनांमध्ये भक्तीबरोबरच एक साधेपणा आणि आपले

पण आई जाणवतो. या निर्मळ भक्तीचीच अनुभूती देणारं गीत आता ऐकूयात. स्वर आणि संगीत आहे किशोरी आमोणकर यांच्या आणि भक्तिरचना आहे संत जनाबाई यांची.

या गीताबरोबरच आजचा आपला भक्ती संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405251520.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाईश.
5: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण न्यूज ऑन AIR ऍप आणि FM बँड 101.1 MHz वरून. श्रोते हो, सकाळची 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, यानंतर 6:40 आपण ऐकू शकाल कार्यक्रम कृषी सल्ला. 6:45 आरोग्यम धनसंपदा. 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील ते आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करू. 6:55 आपण ऐकू शकाल दिनविशेष. 7:00 देशभक्तीपर गीत. 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील ते आम्ही सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल ते आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा. सकाळी ठीक 8:00 समाचार प्रभात आणि रात्री 8:45 समाचार संध्या. हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही ते सहक्षेपित करू. सकाळी 8:15 आपण ऐकू शकाल मिश्र संगीत. सकाळी 8:30

मिनिटांनी, दुपारी 1:30 आणि रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या, 1:40 जिल्हा वार्तापत्र, दुपारी 3 आणि सायंकाळी 7 प्रादेशिक मराठी बातम्या, 7:15 वृत्तविशेष, रात्री 11 राष्ट्रीय हिंदी बातम्या, 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातम्या। आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील ते आम्ही सहक्षेपित करू। सकाळी ठीक 8:40 आपण ऐकू शकाल गझल गीतांचा कार्यक्रम। आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम सकाळी 9 ते 10, दुपारी 1 ते 1:30, दुपारी 1:45 ते 3 वाजेपर्यंत, 3:10 ते 5:30, सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत, रात्री 8:15 ते 8:45, रात्री 9 ते 11 या वेळेत आम्ही सहक्षेपित करू। सकाळी 10 आपण ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम गीतशिल्प। भूमी या पुस्तकाच्या अभिवाचनाचा भाग 45 आपण ऐकू शकाल सकाळी 10:30, 10:45 लोकसंगीत, सकाळी 11 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:30 श्रोत्यांच्या पत्रव्यवहारावर आधारित मनपसंद मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड, दुपारी 12 वनिता मंडळ, सायंकाळी 5:30 युवावाणी, हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील ते आम्ही सहक्षेपित करू। शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल किसानवाणी सायंकाळी ठीक 7:30 आणि आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री ठीक 11:10। श्रोतेहो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा, यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच।

0: एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी सल्ला. कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सोयाबीन फुगीची कारणे आणि उपाय भाग 2 याविषयी माहिती.
1: नमस्कार मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात मी बालाजी गवारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया सोयाबीन मधील फुलगळीची कारण आणि उपाययोजना याविषयीची माहिती. मंडळी, काल आपण सोयाबीन मधील फुलगळीची कारण आणि उपाययोजना या अंतर्गत आपण ऐकलीत काही फुलगळ वाढण्याची प्रमुख कारण. मंडळी, आज आपण ऐकूयात काही उर्वरित फुलगळ वाढण्याची कारण. मंडळी, यानंतरचं कारण म्हणजे अन्नद्रव्याचा असमतोल. सोयाबीनमध्ये असंतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं आहे. फॉस्फरस, पोटॅशियम आणि आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास कायिक वाढ, फुलधारणा आणि शेंगांच्या विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो. विशेषत बोरॉनसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्याचा संबंध प्रजनन वाढीशी असला तरी केवळ फुलगळ दिसत आहे, म्हणून बोरॉनची फवारणी करणं योग्य नाही. दुसरीकडे गरजेपेक्षा जास्त नत्राचा वापर केल्यास पिकांची कायिक वाढ अधिक होऊन संतुलित प्रजनन वाढीवर परिणाम होऊ शकतो. मंडळी, यानंतरचं कारण म्हणजे किडीचा प्रादुर्भाव. फुलोऱ्याच्या अवस्थेत पिकावर विविध रसशोषक आणि इतर किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास फुले आणि कोवळ्या शेंगांचं नुकसान होण्याची शक्यता असते. पुढील शेंगा विकासाच्या अवस्थेत किडीच्या प्रादुर्भावामुळे शेंगा गळणं किंवा दाणे अपूर्ण भरणं अशा समस्या दिसून येतात. रोगाचा प्रादुर्भाव हे एक कारण आहे. पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पिकांची पाणी आणि अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्षमता कमी होते. रोगाचा पानावर प्रादुर्भाव झाल्यामुळे प्रकाश संश्लेषण अडथळा येऊन फुले आणि शेंगांच्या विकासामध्ये उपलब्ध अन्नद्रव्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्यामुळे काही वेळा फुलगळ ही रोगाची थेट लक्षणे नसून रोगामुळे निर्माण झालेल्या वनस्पती ताणाचा परिणाम असू शकते. मंडळी, अजून एक कारण म्हणजे तणांची स्पर्धा. तणांच्या प्रादुर्भावामुळे

0: सोयाबीन पिकाचा तणासोबत पाणी, अन्नद्रव्ये, जागा आणि प्रकाश यासाठी स्पर्धा होते. फुलोऱ्याच्या काळात तणांचा जास्त प्रादुर्भाव असल्यास पिकावर अतिरिक्त ताण येतो. मंडळी, अजून एक कारण म्हणजे तणनाशकामुळे झालेली इजा. तणनाशकाची अयोग्य पीक अवस्थेत, अयोग्य मात्रेत फवारणी याचा देखील सोयाबीनच्या वाढीवर आणि प्रजनन अवस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे फुलगळ दिसल्यास मागील काही दिवसात कोणते तणनाशक किती प्रमाणात आणि कोणत्या अवस्थेत वापरलं होतं याची माहिती तपासणं आवश्यक आहे. मंडळी, आता आपण ऐकूयात फुलगळ कमी करण्यासाठीचे उपाय. यातील पहिला उपाय म्हणजे पाण्याचं योग्य व्यवस्थापन. मंडळी, फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत पिकास दीर्घकाळ पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. जमिनीचा प्रकार, हवामान आणि पिकाची अवस्था लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सिंचन करावं. अतिवृष्टी झाल्यास शेतात पाणी साचणार नाही यासाठी त्वरित निचरा करावा. मंडळी, दुसरा उपाय म्हणजे संतुलित खत व्यवस्थापन. माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन करावं. पिकाला आवश्यक प्रमुख आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत. फुलगळीसाठी कोणतीही रासायनिक मिश्रणं किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा वापर करण्यापूर्वी फुलगळ होण्यामागील कारणं तपासून नंतरच वापर करावा. मंडळी, फुलगळ कमी करण्यासाठीचा अजून एक उपाय म्हणजे तण नियंत्रण. पीक सुरुवातीच्या अवस्थेपासून तणमुक्त ठेवणं आवश्यक आहे. तणनाशक वापरताना पिकाची अवस्था, योग्य मात्रा, पाण्याचं प्रमाण आणि हवामान यांचा विचार करावा. मंडळी, अजून एक उपाय म्हणजे कीड आणि रोगाची नियमित निरीक्षण. कीड आणि रोगांचे नियमित निरीक्षण. फुलोरा सुरू झाल्यानंतर पिकाची नियमित पाहणी करावी. पानांच्या खालच्या बाजूस फुलावर, कोवळ्या शेंगांवर आणि खोडावर किडीची उपस्थिती तपासावी. रोगाची लक्षणं दिसल्यास त्यांचे योग्य निदान करावं. आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच नोंदणीकृत रासायनिक कीडनाशकाची लेबलवरील शिफारशीनुसार वापर करावा.
1: श्रोतेहो, आताच आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आज आपण सोयाबीन फुगीची कारणे आणि भाग दोन याविषयीची माहिती ऐकलात. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:45 झाली आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे आरोग्यम धनसंपदा हा आरोग्यविषयक कार्यक्रम आणि 6:50 प्रसारित होणारे परिसर हे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गुड फॅट आणि बॅड फॅट याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
1: गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स याबद्दल काय माहिती सांगाल?
2: गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स, तर गुड फॅट्स म्हणजे काय असतात की जे आपल्या तब्येतीसाठी चांगले आहेत, आणि बॅड फॅट्स काय करतात तर आपलं कोलेस्ट्रॉल वाढवतात, रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस वाढवण्याचं काम बॅड फॅट्स हे करत असतात. तर हृदयरोगासाठी स्पेसिफिकली म्हणण्यापेक्षा आपल्या आहारात जे येतात फॅट्स ते अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड असतात. तर हृदयरोगासाठी कोणते चांगले? तर जे अनसॅच्युरेटेड आहेत. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय? ते रूम टेम्परेचरला पातळ राहतात. सोपी पद्धत ओळखायची की आपल्यासाठी हे चांगलं आहे की नाही, तर ते रूम टेम्परेचरला जे पातळ राहतंय

0: आणि जे बॅड फॅट्स आहेत सॅच्युरेटेड फॅट्स ते काय होतात रूम टेम्परेचरला घट्ट होतात. बटर, तूप किंवा ते आपलं डालडा, हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलं तर रूम टेम्परेचरला घट्ट होतात. तर सेमच गोष्ट आपल्या शरीरात जाऊन पण होणार आहे. तर त्याच्यामुळे आपले ब्लॉकेजेस वाढतात. त्यामुळे हृदयरोग असणाऱ्यांनी ह्या गोष्टी फार कमी खायच्या किंवा टाळाव्याच असं मी सांगेन. मग गुड गोष्टींमध्ये काय आलं तर तेल आलं, गुड फॅट्समध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्स जे आहेत ते, तर तेल आलं. तेल आलं त्याच्यासोबत गुड फॅट्समध्ये आणखी ड्रायफ्रुट्स येतात, तेलबिया येतात, फ्लॅक्स सीड्स आले जे की सीड्समध्ये, ह्या सगळ्या आहेत ह्या आपल्यासाठी गुड फॅट्स देणाऱ्या गोष्टी आहेत. हे गुड फॅट आणि बॅड फॅट करून लोक काय करतात की हे गुड फॅटमध्ये येते तर मी हे खाल्लं पाहिजे. पण हा क्वालिटेटिव्ह चेंज आहे. गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स हा काय आहे, क्वालिटीमध्ये केलेला चेंज. पण याच्या अगोदर आपण क्वांटिटेटिव्ह विचार केला पाहिजे. म्हणजे ह्याची क्वालिटी चांगली आहे माझ्यासाठी म्हणून मी ते खूप जास्त प्रमाणात खाल्लं नाही पाहिजे. म्हणजे रिफाईंड ऑइल आहे हे बॅड फॅट मध्ये आजकाल समजलं जातं, आणि जे कोल्ड प्रेस्ड आहे की कच्ची घाणीवरचं तेल आहे ते चांगलं आहे म्हणून लोक घरी आणतात. परंतु होतं काय, हे माझ्यासाठी चांगलं आहे म्हणून ते लोक खूप जास्त वापरतात. मग जास्त वापरलेलं चांगली गोष्ट कोणतीही जास्त प्रमाणात जरी झाली तरी ते आपल्यासाठी दुष्परिणामकारकच आहे. त्यामुळे तेलाचा वापर जो आहे तो तुमच्या घरात जेवढी लोक आहेत त्याच्या निम्मा केला पाहिजे. म्हणजे मानसी अर्धा किलो तेल हे तुमचं महिन्याला गेलं पाहिजे. तेव्हा ते तुमच्या हृदयरोगांचा जो परिणाम आहे तो कमी करण्यासाठी किंवा त्याचे जे कॉम्प्लिकेशन पुढे जाऊन होतात ब्लॉकेजेस वगैरे ते कमी करण्यासाठी उपयोग आहे.
1: हृदयरोग टाळण्यासाठी आहारात काही विशेष गोष्टींचा समावेश किंवा काही विशेष गोष्टी टाळल्या पाहिजेत का?
0: तर आपण हृदयरोग कमी करण्यासाठी ना त्याच्यामध्ये भाज्यांचा खूप जास्त प्रमाणात उपयोग केला पाहिजे, फळांचा खूप जास्त प्रमाणात उपयोग केला पाहिजे. म्हणजे 3 ते 4 प्रकारची फळं तुम्ही दिवसा जास्तीत जास्त खाल्ली तरी चालतात. इन शॉर्ट काय आहे तर ज्याच्यामध्ये जास्त पोटॅशियम आहे ह्या गोष्टी तुम्ही जास्त प्रमाणात अंगीकारायच्या आहेत. आणि ज्याच्यामध्ये सोडियम जास्त आहे, मीठ पॅकेटेड फूड्समध्ये असतं, जंक फूड्समध्ये असतं, चीजमध्ये आलं, तर हे सोडियम किंवा मिठाचा आपल्या खाण्यातला सुद्धा रोजचा वापर जो आहे तो कमी प्रमाणात असला पाहिजे. तर ह्या गोष्टी हृदयरोगामध्ये कमी कराव्या लागतात. याच्यासोबतच कोलेस्ट्रॉल ज्या गोष्टींमध्ये जास्त आहे, आपण मग अशी तेलाबद्दल बोललो, मग आता इथं कोलेस्ट्रॉलचा आणि तेलाचा कसा संबंध येतो, तर प्रमाणाच्या बाहेर खाल्ल्यानंतर तर येतोच, पण त्याचबरोबर वारंवार ते तेल वापरणं. म्हणजे आपल्या घरी काय केलं जातं, आपण काहीतरी तळतो आणि ते तेल ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी आपण ते परत वापरतो. जर का आपण भजी तळत असेल, समजा छोटं कुटुंब असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण मोठ्या कुटुंबात तेच तेल सगळ्यांचं करून होईपर्यंत तळत राहतं, मग ते काळं पडलं तेल की त्याने कोलेस्ट्रॉल तुमचं खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे जे तेलाचं प्रमाण आहे ते परत परत परत नाही वापरायचं.
2: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण गुड फॅट आणि बॅड फॅट याविषयी वैद्यकीय आहार तज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुन्हा प्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी पत्रकार रश्मा कत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संवर्धनाबाबत सध्या दिलासादायक चित्र आहे, तर दुसरीकडे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही समोर येत आहे. कोयना आणि चांदोली अभयारण्यातील 1165 चौरस किलोमीटर क्षेत्र सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यक्षेत्रात येतो. 2009 या क्षेत्राला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. जैवविविधतेनं समृद्ध असणाऱ्या सह्याद्री

0: व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या आता 10 वर पोहोचलेली आहे. येथील वाघांची संख्या वाढावी म्हणून केंद्रीय व्याघ्र संवर्धन समितीने वाघांच्या स्थलांतराला हिरवा कंदील दाखवल्यानंतर ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातून 3 वाघिणींचं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात यशस्वी स्थलांतर करण्यात आलं. स्थलांतरित करण्यात आलेल्या 3 मादी वाघिणींमुळं या प्रकल्पातील वाघांच्या प्रजननाला गती मिळू लागली आहे. या 3 वाघिणींसह उर्वरित 7 वाघ नैसर्गिकरित्या सह्याद्री परिसरात दाखल झाले आहेत. यामुळे सह्याद्रीतील जंगल वाघांसाठी सुरक्षित आणि अनुकूल अधिवास असल्याचं स्पष्ट होत आहे. वन विभागाच्या माहितीनुसार राधानगरी अभयारण्य परिसरात रायबा, सरदार आणि राणोजी हे 3 नरवाघ सध्या सक्रिय आहेत. त्यामुळे या परिसरात वाघांचा स्थिर अधिवास निर्माण होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सेनापती, सुभेदार, बाजी, चंदा, तारा, हिरकणी, रायबा, शिलेदार, राणोजी आणि सरदार असे एकूण 10 वाघ अस्तित्वात आहेत. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते वाघांची वाढती संख्या ही जंगलाच्या आरोग्याची आणि समृद्ध जैवविविधतेची सकारात्मक खूण आहे. वाघ हा अन्न साखळीतील सर्वोच्च शिकारी असल्याने जंगलातील पर्यावरणीय समतोल राखण्यात त्याची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे राष्ट्रीय स्तरावरील महत्वही वाढण्याची शक्यता आहे. वाघांच्या उपस्थितीमुळे वन्यजीव पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकते. भविष्यात पर्यटकांची संख्या वाढल्यास स्थानिक युवकांसाठी रोजगारांच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र या आनंददायी चित्रासोबतच चिंतेचाही एक पैलू समोर आला आहे. चांदोली परिसरातील गावांच्या हद्दीत वाघांचा वावर वाढू लागल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गुरेढोरे, शेती आणि मानवी सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढत आहे. स्थानिकांच्या मते वाघांची संख्या अचानक वाढल्याने संभ्रम निर्माण झाला असून वन विभागाने वस्तुस्थिती स्पष्ट करून प्रभावी जनजागृती करावी, तसेच वाघांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवून गावामध्ये सतर्कता वाढवावी. तज्ज्ञांचं मतही याच दिशेने आहे. त्यांच्या मते वाघांचं संवर्धन अत्यंत आवश्यक असलं तरी त्याचवेळी स्थानिक नागरिकांची सुरक्षा, विश्वास आणि नुकसान भरपाईची प्रभावी व्यवस्था यालाही तितकंच महत्व दिलं पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं, जनजागृती करणं आणि आवश्यक त्या संरक्षणात्मक उपाययोजना राबवणं ही काळाची गरज आहे. एकंदरीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या 10 वर पोहोचणं ही वन संवर्धनाच्या दृष्टीने अभिमानाची बाब असली तरी संवर्धन आणि लोकसुरक्षा या दोन्हींचा समतोल राखणे ही वन विभागासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाबद्दल पत्रकार अश्फाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:55 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आजचे दिनविशेष. तत्पूर्वी काही व्यावसायिक जाहिराती.
3: रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
4: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
5: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
4: MA आणि MCOM प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
5: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
4: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
5: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
4: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.
6: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केस

0: साठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था, संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ बोरबन नांदेड.
1: 1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त पदयात्रेत सर्व ज्येष्ठ नागरिकांनी यावे असे आवाहन डॉक्टर हंसराज वैद्य आणि प्रभाकर कुंटुरकर यांनी केलं आहे.
2: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर लेन नांदेड.
0: राम रतन बीएससी नर्सिंग कॉलेज भोकर इथं एएनएम जीएनएम नर्सिंग कोर्ससाठी 12वी पास विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे चालू आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू. संपर्क जीवनज्योती हॉस्पिटल भोकर, मोबाईल 94236 57002.
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
5: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
6: स्वनिम व्हायच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
7: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
8: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
7: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
8: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825 872.
9: श्रोते हो, आता जाणून घेऊयात आजचे दिनविशेष. कवी दासोपंत यांचा जन्मदिन 24 सप्टेंबर 1551 रोजी. मादाम कामा यांचा जन्मदिन 24 सप्टेंबर 1861 रोजी. अभिनेते केशवराव दाते यांचा जन्मदिन 24 सप्टेंबर 1899 रोजी. क्रांतीवीरांगणा प्रीतिलताचे हौतात्म्य 24 सप्टेंबर 1932 रोजी. प्राच्य विद्यापंडित अनंत सदाशिव आळतेकर यांचा जन्मदिन 24 सप्टेंबर 1932 रोजी. श्रोते हो, हे होते आजचे दिनविशेष. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7 वाजले आहेत. आता ऐकूयात देशभक्तीपर गीत. कार्यक्रमात ऐकूयात सोनू निगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जावेद अख्तर यांची रचना. ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं हे देशभक्तीपर गीत.

0: नांदेड मध्ये लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी आली तर आपल्या जनावराचं काय?
1: अरे तुकाराम, मी घाबरत नाही, कारण नांदेड मध्ये लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी लसीकरणाची
2: 9वी फेरी 29 सप्टेंबर पर्यंत सुरू आहे.
1: मी माझ्या जनावरांची शासकीय नोंदणी आणि लसीकरण करून घेतलंय.
3: मग तुम्ही कशाची वाट पाहताय? आजच आपल्या ग्रामपंचायत किंवा पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधा. सुरक्षित गोठा, समृद्ध नांदेड. सौजन्य पशुसंवर्धन विभाग, नांदेड.
4: आई, मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
5: अगं बेटा, नक्की बस. HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
6: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
7: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
6: HIV म्हणजे शेवट नाही, ARTI उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
7: चला, भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
6: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसार.

0: सिकुजी 100 ग्राम पेढे द्या ना.
1: 250 ग्रामच्या खाली नाही मिळणार.
0: अरे का,
1: मिनिमम तर घ्यायला लागेल ना.
0: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागत.
2: बँक अकाउंट विना मिनिमम?
0: हो, बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे BSBD अकाउंट. यात नो मिनिमम बॅलन्स, पण फायदे खूप सारे. ATM कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेकबुक सगळं मिळेल. ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना.

0: मिळेल, ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना।
1: दे बाबा,
2: आरबीआय सांगते बीएसबीडी अकाउंट, मिनिमम बॅलन्स नाही मॅक्सिमम फायदे सही।
3: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण। सकाळचे 7:10 होत आहेत। आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत।

0: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे न्यूक्लिअर मेडिसिन आणि पेट स्कॅन, आजारांचं अचूक निदान आणि आधुनिक उपचारांमध्ये त्याचं महत्व. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील न्यूक्लिअर मेडिसिन तज्ज्ञ डॉक्टर प्रफुल्ल जटाळे. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो, 24 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान दर गुरुवारी दुपारी 2 वाजता ऐकायला विसरू नका कार्यक्रम विकास पर्व नव्या उपक्रमांची कहाणी. देशाच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या, नवे आयाम निर्माण करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या महत्वपूर्ण उपक्रमांची ही कहाणी. याचे सादरकर्ते आहेत नयन पवार.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. दुष्काळी भागात शाश्वत जलसिंचनासाठी सरकारचे प्रयत्न. शेतकऱ्यांना सरकारकडून सर्वतोपरी मदत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय एकमतानं घेतल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. आशियाई क्रीडा स्पर्धेत काल चौथ्या दिवशी भारताची 5 पदकांची कमाई. आणि मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. दुष्काळी परिस्थितीत पिकांचं सरसकट नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मदतही सरसकट देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. काल लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात जाऊ आणि खरोसा इथं दुष्काळामुळे करपलेल्या पिकांची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांना धीर देताना ते म्हणाले,
1: या दुष्काळामध्ये सर्वाधिक परिणाम हा लातूर जिल्ह्यावर आहे. कारण लातूर आणि धाराशिव हे दोन जिल्हे असे आहेत की ज्यामध्ये 50% पाऊस पडलेला आहे. त्यामुळे पिकं पूर्णपणे करपलेली आहेत. सोयाबीन जे आहे ते जवळपास संपलेलं आहे. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे. जनावरांचाही चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. सरकार त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभं राहणार. आम्ही सर्व प्रकारची मदत त्या ठिकाणी करणार आहोत.
0: लातूर पाठोपाठ मुख्यमंत्र्यांनी धाराशिव तालुक्यात करसखेडा शिवारात, कळंब तालुक्यातल्या मलकापूर इथं पिकांची तसंच साठवण तलावांची पाहणी केली.

0: पाण्याअभावी वाळलेलं पीक आणि पाण्याचा थेंबही नसलेला साठवण तलावामुळे या भागातल्या दुष्काळाची दाहकता दिसून आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत तात्काळ उपाययोजना सुरू करत असल्याची माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यातही धानोरे आणि कारंजा परिसरात मुख्यमंत्र्यांनी वाळलेल्या शेतपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देत रबी हंगामासाठी मदतीचं आश्वासन दिलं. या भागातला दुष्काळ संपवण्यासाठी राज्य शासन करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: शेतकरी आज निश्चित अडचणीत आहे, पण आम्ही त्याच्या पाठीशी उभं राहून या अडचणीतून त्याला बाहेर काढू. रबीच्या दरम्यान जर पाण्याची उपलब्धता झाली तर रबीचं पीक घेता यावं याकरताही सगळी मदत आम्ही शेतकऱ्याला करणार. पुढच्या काळामध्ये या भागामध्ये आपल्याला पाणी आणायचं आहे तर आता त्याचा पहिला टप्पा सुरू देखील झालेला आहे आणि हे पाणी उजनीमध्ये आपण आणणार आहोत. जो काही मराठवाड्याचा आणि हा मराठवाड्याच्या लगतचा भाग आहे या सगळ्या भागामध्ये पाणी नेण्याचा प्रयत्न आम्ही करणार.
0: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काल विदर्भात अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार हात आखडता घेणार नाही, शेतकरी या संकटातून बाहेर आला पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं. दुष्काळाबाबतची अधिसूचना काढताना शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले जाणार असल्याचे सूतोवाच शिंदे यांनी केलं. ते म्हणाले,
2: कर्जाला स्थगिती, वसुलीला स्थगिती देणं, कर्जाचं पुनर्गठन करणं, शेतसारा माफ करणं, विजेचं बिलामध्ये सवलत देणं, मुलांची फी माफ करणं, जे जे काही शेतकऱ्याला सरकार देतं ते देणं आमची जबाबदारी आहे. त्यामुळे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही आणि शेतकऱ्यांनी देखील भयभीत होण्याची आवश्यकता नाही. शेतकरी या संकटातून बाहेर आला पाहिजे ही भूमिका सरकारची आहे. येणारी दिवाळी देखील शेतकऱ्याची काळी होता कामा नये, आम्ही काळी होऊ देणार नाही.
0: परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी काल विविध गावांना प्रत्यक्ष भेट देत दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची स्थिती आणि अडचणींची चौकशी करून शेतकऱ्यांना धीर दिला. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. भारत निवडणूक आयोग ही बहुसदस्यीय संवैधानिक संस्था असून मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय एकमतानं घेतल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात उपस्थित मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर ही बाब स्पष्ट करण्यात आली. आयोगाच्या निर्णय प्रक्रियेदरम्यान सदस्यांनी प्रश्न उपस्थित करणं हा प्रमाणित कार्यपद्धतीचाच भाग आहे. अंतिम निर्णय घेताना हे सर्व आक्षेप विचारात घेऊनच आयोग निर्णय घेतो असं आयोगानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. आयुष्मान भारत योजनेला काल 8 वर्ष पूर्ण झाली. या योजनेमुळे वैद्यकीय उपचारांवरचा खर्च खूप कमी झाला असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना हा उपक्रमही याचाच एक भाग आहे. याविषयी जाणून घेऊ.
3: केंद्र सरकारनं 8 एप्रिल 2015 रोजी सुरू केलेली प्रधानमंत्री मुद्रा योजना ही सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना विनातारण कर्ज देणारी महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत उत्पादन, व्यापार, सेवा तसंच कृषी पूरक उपक्रमांसाठी 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं. विशेष म्हणजे मुद्रा योजनेअंतर्गत सुमारे 70% कर्ज खाती महिलांची आहेत.
4: उद्यमशीलता को हर भारतीय के लिए सहज बनाने में मुद्रा योजना की बहुत बड़ी भूमिका है. बैंक लोन की इस योजना ने महिला उद्यमियों, मेरे दलित, पिछड़े, आदिवासी उद्यमियों का एक बहुत बड़ा घर देश में तैयार किया है और नए नए क्षेत्रों में किया है, दूर सुदूर गांवों में किया है. ये जो लोन दिए गए हैं उसमें 70% महिला उद्यमी.
3: मुद्रा कर्जाचा उपयोग दुकानं, सेवा व्यवसाय, लघु उद्योग, वाहतूक, यंत्रसामग्री खरेदी, दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मधमाशी पालन आणि अन्न प्रक्रियेसारख्या कृषीपूरक व्यवसायांसाठी करण्यात येतो.
0: सर्व सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका येत्या रविवारी 27 सप्टेंबर रोजी सुरू राहतील असं अर्थ मंत्रालयानं जाहीर केलं आहे. बँक संघटनांनी या महिन्याच्या

0: 28 ते 30 तारखेपर्यंत पुकारलेल्या 3 दिवसीय देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान या संघटनांनी नियोजित संप मागे घेण्याचं आवाहन सरकार आणि बँक व्यवस्थापनाकडून करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं गणेशोत्सवानिमित्त आज सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धक यंत्रांचा वापर करण्यास जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी परवानगी दिली आहे. मात्र या यंत्रांचा वापर करण्यापूर्वी सक्षम प्राधिकरणाची लेखी परवानगी घेणं बंधनकारक आहे. लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप तालुकाध्यक्ष माधव बिरादार यांच्यासह 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून डीजे सुरू ठेवणं, पोलिसांशी हुज्जत, धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रतिकात्मक स्वरूपात गणेश विसर्जन करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल विसर्जन स्थळांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. जालना इथल्या संत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशयात गणेश मूर्तींचं विसर्जन करू नये असं आवाहन महानगरपालिका आयुक्तांनी केलं आहे. या जलाशयातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. महानगरपालिकेनं निश्चित केलेल्या अधिकृत विसर्जन स्थळांचाच गणेश भक्तांनी वापर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चौथ्या दिवशी भारतानं 5 पदकांची कमाई केली. भारोत्तोलनात भारताच्या मीराबाई चानू हिनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. सॉफ्ट टेनिसमध्ये भारताच्या जय मीणानं कांस्य पदक जिंकलं. नेमबाजीत भारताच्या महेश्वरी पणीलाल धानीवाल आणि रायझा धिल्लन यांनी तर अनंतजीत सिंह नरुका, मेराज अहमद खान आणि बहुतेक सिंह गिल यांनी सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदकांची कमाई केली. भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघालाही कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 12 पदकांची कमाई केली. यात 1 सुवर्ण, 5 रौप्य आणि 6 कांस्य पदकांचा समावेश आहे. रेल्वे रुळांवर मनुष्य अथवा जनावरे आल्यानं होणारे अपघात आणि रेल्वे परिचालनातले अडथळे टाळण्यासाठी बीड रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीनं काल विशेष जनजागृती अभियान राबवण्यात आलं. रायमोह ते विघ्नवाडी जाटनांदूर रेल्वे मार्गावरच्या गावांमध्ये नागरिक आणि पशुपालकांना रेल्वे सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. हवामान. मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना आज हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट तसंच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. दुष्काळी भागात शाश्वत जलसिंचनासाठी सरकारचे प्रयत्न. शेतकऱ्यांना सरकारकडून सर्वतोपरी मदत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. आणि मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेशी संबंधित सर्व निर्णय एकमतानं घेतल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:20 झाली आहेत.
2: संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
3: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
4: आमचा फोन क्रमांक 9405255120.
5: आमचा फोन क्रमांक 9405251520.
2: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा. हॅलो फोन फरमाईश.
3: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
2: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण

0: कुशकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता
1: फोन फरमाईश।
2: मनाला शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध। ऐका भक्ती संगीत, भक्ती रसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर। मन प्रसन्न करा, भक्तीत रंगून जा। भक्ती संगीत आपल्या श्रद्धेचा स्वर।

0: मनाला शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध. ऐका भक्ती संगीत, भक्ती रसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग. दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर मन प्रसन्न करा. भक्तीत रंगून जा. भक्ती संगीत आपल्या श्रद्धेचा स्वर.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:25 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे दिलखुलास हा कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपलं हार्दिक स्वागत करते. श्रोतेहो, भविष्यातील महाराष्ट्राच्या गरजा लक्षात घेऊन सुरक्षित, आधुनिक आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उभारणं ही काळाची गरज आहे. वाढती वाहतूक, शहरीकरण आणि औद्योगिक विस्तार यांचा विचार करून रस्ते आणि महामार्गांचं नियोजन करणं आवश्यक आहे. पुणे रिंग रोड, सागरी सेतू तसंच राज्यातील विविध महत्वाकांक्षी

0: महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पांमुळे नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचण्यासोबतच राज्यातील विविध भागांमधील संपर्क अधिक मजबूत होणार आहे. या प्रकल्पातील नियोजन, तांत्रिक बाबी, आव्हानं आणि भविष्यातील पायाभूत सुविधांच्या उभारणीचं नियोजन याबाबत आज आपण सविस्तर माहिती करून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांना आपण आमंत्रित केलंय. सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते.
1: सर 2047 विकसित महाराष्ट्रमध्ये एमएसआरडीसीची काय उद्दिष्ट असतील?
2: 2047 मध्ये मी म्हटल्याप्रमाणे 6000 किलोमीटरच्या एक्सप्रेसवेज या महाराष्ट्र राज्यामध्ये बांधून पूर्ण करणं आणि राज्याचा प्रत्येक जिल्हा हा एक्सप्रेसवेनी कनेक्ट करणं हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचं उद्दिष्ट आहे आणि त्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
1: नक्कीच सर, रोजगार निर्मिती होईल आणि आता आपण पाहतो की मुंबईहून जर प्रवास करायचा असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अगदी नाशिक असेल, तरी तो खूप सुलभ झालेला आहे. मुंबई पुरतं जर बोलायचं झालं म्हणजे मुंबईतल्या मुंबईत प्रवास, तर वर्सोवा ते वांद्रे हा एक सागरी सेतू आता प्रकल्प सुरू आहे, त्याबद्दलही अनेकांना उत्सुकता आहे कारण तो एक खूप ट्रॅफिकचा रोड असा समजला जातो, तर काय सांगाल की त्याचं काम आतापर्यंत कसं आणि कुठपर आलेलं आहे?
2: वर्सोवा ते वांद्रे हा जो सागरी सेतू आहे 9.8 किलोमीटर लांबीचा आहे, म्हणजे मुख्य सेतूची जर लांबी पाहिजे तर 9.8 किलोमीटर आणि त्याला कनेक्टर आहेत वेगवेगळ्या ठिकाणी.
1: बरं,
2: पहिला कनेक्टर वांद्र्याला आहे, दुसरा कनेक्टर ऑटर्स क्लब जो आहे अड्डा रोडला तिथे दुसरा कनेक्टर आहे, तिसरा जुहू कोळीवाड्याला आहे आणि चौथा शेवटचा कनेक्टर जो वर्सोवाला आहे. तर चार कनेक्टर आणि मुख्य जी सिलिंक आहे असं एकत्रित म्हणून 25 किलोमीटरचा हा सिलिंग प्रोजेक्ट आहे. 25 किलोमीटर लांबीचं हे स्ट्रक्चर आहे. सुरुवातीच्या काळामध्ये 2019 या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली होती पण 2.5 वर्षांमध्ये काही ते काम होऊ शकलं नसल्यामुळे आम्ही ते नवीन कंत्राटदाराला हे काम असाईन केलं आणि 2022 खऱ्या अर्थाने त्या कामाला प्रत्यक्षपणे सुरुवात झाली आहे आणि आतापर्यंत 35% काम त्या सागरी सेतूचं पूर्ण झालं आहे आणि त्या 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे.
1: बरं,
2: या सागरी सेतूचं टप्प्याटप्प्याने आता तो ओपन करण्याचं आम्ही नियोजन करतो आहे. या ठिकाणी समस्या आहेत म्हणजे पावसाळ्यामध्ये समुद्रामध्ये काम करता येत नाही. आता मागच्या वर्षी 2025 तरी अगदी मेमध्ये पाऊस सुरू झाला आणि नोव्हेंबरपर्यंत पाऊस होता, 6 महिने पावसामुळे वाया गेले. पावसाचे चॅलेंजेस आहेत तरी पण आम्ही त्या चॅलेंजेसवरती मात करून जे काही म्हणजे कंत्राटदाराला या कामासाठी लागणारे रिसोर्सेस आहेत, मशिनरी असेल, मॅनपॉवर आहे, त्याच्यामध्ये जो काय आता फेअर सीझन आम्हाला मिळतो त्यामध्ये ते रिसोर्सेस वाढवून ती जी काही डेडलाईन आम्ही डिसाईड केली या प्रोजेक्टसाठी तो अचीव्ह करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
1: नक्कीच सर, त्याचं काम आम्हाला पाहायला देखील मिळत आहे. जे मध्ये खांब उभे आहेत ते सर्वसामान्य लोकांना दिसत आहेत आणि त्यामुळे नक्कीच या महामार्गाकडे देखील डोळे लागलेले आहेत, सागरी सेतूकडे. सर, द्रुतगती महामार्गांबद्दल आपण बोललो तर द्रुतगती महामार्गांवरची जी वाहतूक आहे ती अधिक सुरक्षित व्हावी आणि वेगवान व्हावी यासाठी तुम्ही काय सांगाल की काय करता येऊ शकेल?
2: समृद्धी महामार्गावरती सुरक्षेसाठी आणि वाहतूक म्हणजे अगदी नियमाचं पालन करून चालावी यासाठी आपण इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम उभी करतोय समृद्धी महामार्गावरती आणि हे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे ज्याला आपण ITMS म्हणतो ती ऍडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आहे आणि इंडियामध्ये जेवढे हायवेज आहेत त्या सर्व हायवेपेक्षा ही सगळ्यात वेगळी अशी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आपण उभी करतोय. काम सुरू आहे त्याचं. 405 किलोमीटर लांबीतलं म्हणजे नागपूरपासून 405 किलोमीटर लांबीतलं पहिल्या टप्प्यात आम्ही त्याचं गो लाईव्ह करतोय. म्हणजे ही सिस्टीम जी आहे ITMS ही ऍक्टिव्हेट होईल 405 किलोमीटरची सप्टेंबर 2026 आणि त्यानंतर 3 महिन्यामध्ये उर्वरित जी लांबी आहे म्हणजे महामार्गाची 701 किलोमीटरसाठी म्हणजे जवळपास 296 किलोमीटरची लांबी आहे ती आम्ही डिसेंबर 2026 पूर्ण करू. आता ही जेव्हा ITMS ही सिस्टीम सुरू होईल तेव्हा हा कम्प्लीट महामार्ग जो आहे 701 किलोमीटरचा हा स्मार्ट महामार्ग बनेल. म्हणजे हा पूर्ण 24/7 सर्व्हिलन्समध्ये राहील.
1: अच्छा.
2: आणि या महामार्गावरती विविध प्रकारचे एकूण 4800 कॅमेरे असतील 700 किलोमीटरमध्ये आणि हे सगळे कॅमेरे जे आहेत हे सर्व म्हणजे सर्वावरती असं वॉच ठेवतील. म्हणजे महामार्गावर जी काही ट्रॅफिक मूव्ह होईल

0: आता पूर्ण ट्रॅफिकवरती वॉच असेल. इव्हन ऑटोमॅटिक म्हणजे ते एनपीआर नंबर प्लेट रीडर, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेराज पण आहे.
1: बरं,
0: म्हणजे कुठलाही काही इन्सिडेंट झाला महामार्गावरती तर तो कॅप्चर केला जाईल. या ठिकाणी आमचे एक मेन कंट्रोल रूम जे आहे याची, ती आमण्याला आहे जिथे समृद्धी महामार्ग संपतो तिथे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे असे 0 पासून 700 किलोमीटरमध्ये 7 ठिकाणी असे कंट्रोल सेंटर आहेत.
1: अच्छा.
0: मग त्या ठिकाणावरनं त्या कंट्रोल सेंटरवरनं त्या त्या क्षेत्रातलं पूर्ण मॉनिटरिंग केलं जाईल. आणि प्रत्येक कंट्रोल सेंटरवरती परत 2 ड्रोन्स पण आहेत.
1: बरं,
0: म्हणजे ड्रोनद्वारे पण आम्ही सर्व्हिलन्स करू. तर यामुळे ही आयटीएमएस सिस्टीम जेव्हा ऍक्टिव्हेट होईल तेव्हा हा कम्प्लीट महामार्ग जो आहे हा सर्व्हिलन्स मध्ये असल्यामुळे अतिशय असा सुरक्षित महामार्ग असेल. कुठलाही इन्सिडेंट झाला तर तो लगेच ट्रॅक केला जाईल. आणि त्या ठिकाणी प्रत्येक जण म्हणजे इन्सिडेंटचे प्रत्येक व्हेकल कॅमेऱ्यामध्ये ते कॅच केलं जाईल. त्यामुळे सगळ्यांना हा अतिशय सुरक्षित असा महामार्ग वाटेल. दुसरं, आयटीएमएस सिस्टीममुळे 16 असे व्हायोलेशन्स आम्ही हे केलेत म्हणजे डिस्क्राईब केले त्या ठिकाणी. ते जे कोणी व्हायलेट करतील त्यांना मग तो फाईन बसेल. त्यामुळे जेव्हा व्हायोलेशन केल्यानंतर जेव्हा वाहन चालकाला फाईन बसेल तेव्हा डिसिप्लिन ऑटोमॅटिकली येईल त्याच्यामध्ये. सध्या कसं आहे की महामार्ग हा जवळपास लेवल असा महामार्ग असल्यामुळे एक टेम्पटेशन जे आहे बऱ्याच वाहन चालकांना म्हणजे जे काय आता स्पीड लिमिट घालून दिलेत त्या स्पीड लिमिटपेक्षा पुढे जाऊन वाहन चालवायचं असं टेम्पटेशन येत असल्यामुळे काही लोक ते व्हायोलेशन करतात. व्हायोलेशन केल्यामुळे त्यांना दंड पण बसतो. आता समृद्धी महामार्गावरती सध्या जे टोल स्टेशन आहेत या ठिकाणी कुठलं वाहनांनी व्हायोलेशन केलंय स्पीडचं हे टोल नाक्यावरती कळतंय का? कारण कसं आहे, आता समजा नागपूरवरून एखादा व्यक्ती निघाला म्हणजे अगदी समजा एखादी कार तिकडनं ट्रॅव्हल करते नागपूरवरनं, तिथे त्याचा वेळ जो आहे तो नोंदवला जातो त्या वाहनाचा. समजा छत्रपती संभाजीनगरला सावंगी तिथे टोल स्टेशन आहे, तिथं त्यांनी एक्झिट घेतलं तर ते साधारणतः 421 किलोमीटरचं जे अंतर आहे त्यांनी 120 आज स्पीडनी किती वेळामध्ये पार पाडायला पाहिजे हे ऑटोमॅटिकली तिथं टोल स्टेशनवरती कळतं. त्यांनी जर ते अंतर कमी वेळेत जर पार केलं असेल 120 वर जर त्याचा एव्हरेज स्पीड असेल तर तिथे असा भोंगा वाजतो. तिथे टोल स्टेशनवर
1: भोंगा वाजतो,
0: भोंगा वाजतो आणि त्याला मग त्याला बाजूला घेऊन त्याला फाईन केला जातो. सुरुवातीच्या काळामध्ये त्याचं प्रबोधन केलं जायचं
1: त्याला
0: आणि जेवढा वेळ त्यांनी वाचवलाय तेवढा वेळ तिथे प्रबोधन केलं जायचं आरटीओ
1: कडे.
0: अशा पद्धतीची सुविधा त्या काळात होती. पण आता आयटीएमएस झाल्यानंतर बऱ्यापैकी डिसिप्लिन याच्यामध्ये येईल ट्रॅफिक मध्ये.
1: बरोबर, म्हणजे मग जर कोणी नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांना लगेचच चलान
0: निश्चितपणे त्यांना म्हणजे ते ऑटोमॅटिकली आता जसं चलन रेज होत आहे म्हणजे जेव्हा कुठे व्हायोलेशन केलं जातं म्हणजे सिग्नल तोडल्यानंतर जशा पद्धतीनं चलन्स रेज केले जातात तसे चलन्स त्यांना रेज होतील.
1: आणि सर शेवटी जाता जाता तुम्ही काय सांगाल की काय या पुढे वाटचाल असेल एमएसआरडीसीची आणि कशा पद्धतीने ती होईल?
0: एमएसआरडीसीची वाटचाल आता एक्सप्रेस वे मध्ये तरी असणारच आहे. म्हणजे एक्सप्रेस वे निर्मिती हे मुख्य उद्दिष्ट आहे एमएसआरडीसीचं. ते 6000 किलोमीटरचं जे काही व्हिजन सेट केलेलं आहे 2047 पर्यंत ते 6000 किलोमीटरचं व्हिजन पूर्ण करण्यासाठी एमएसआरडीसी निश्चित प्रयत्न सील असेल. सोबतच 9000 किलोमीटरपेक्षा जास्त प्लॅनिंग क्षेत्र एमएसआरडीसीकडे दिलेलं आहे. तर या प्लॅनिंग क्षेत्राचा लवकरात लवकर म्हणजे अगदी ह्याचे जे काही डेव्हलपमेंट प्लॅन्स आहेत लवकरात लवकर पूर्ण करून हे पब्लिश केले जातील डेव्हलपमेंट प्लॅन्स. आणि या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त जेवढ्या डेव्हलपमेंट करता येणं शक्य आहे वेगवेगळ्या इंडस्ट्रीज या ठिकाणी आकर्षित करणं हा पण एक उद्दिष्ट आहे महामंडळाचं. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीज आल्या की या ठिकाणी उद्योगधंदे वाढीस लागतील, रोजगार वाढलेला असेल आणि सोबतच जीडीपी वाढण्यामध्ये मदत होईल. मग ते एक उद्दिष्ट आहे. एसपीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही विकासामध्ये सहभागी होऊ. दुसरं, आमच्याकडे ठाणा कल्याणमध्ये एसआरए क्लस्टरचं पण डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे देण्यात आलेलं आहे. तर ते एसआरए क्लस्टरच्या माध्यमातून हे प्रोजेक्ट सुद्धा 16 ठाण्यातले एक एसआरए क्लस्टर आहेत आणि 7 कल्याणमधले क्लस्टर्स आहेत ते 22 एसआरएचे क्लस्टर जे आहेत हे सुद्धा लवकरात लवकर मार्गी लावून त्या ठिकाणी जे काही म्हणजे हॉटपेंट्स आहेत चाळी आहेत याचं रुपांतर अशा उंच बिल्डिंग्समध्ये असं होईल आणि लोकांना राहायची सुविधा पण त्या माध्यमातून निर्माण केली जाईल. आणि त्या योगे आणखीन या प्रोजेक्टसाठी जो आम्हाला रिव्हेन्यू लागतो आहे तो सुद्धा रिव्हेन्यू या प्रोजेक्टच्या माध्यमातून जनरेट होला जाईल. म्हणजे प्लॅनिंगच्या माध्यमातून एसपीएमच्या माध्यमातून एसआरए क्लस्टरच्या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून एक रिव्हेन्यू सोर्स जो आहे या महामार्गाच्या बांधकामासाठी जनरेट करण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न राहील.
1: नक्कीच सर. आणि खऱ्या अर्थाने विकसित महाराष्ट्र म्हणजे 2047 जे आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे आपण त्या स्वप्नाकडे नक्कीच वाटचाल करताय. सर एक प्रश्न असा आहे की महामार्ग बांधले जात आहेत, एक्सप्रेस वे बांधले जात आहेत आणि ते बांधले

0: गेलेले आहेत तर त्यावरची जी वाहतूक आहे म्हणजे जे वाहतूक चालक आहेत तर त्यांना तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने सुरक्षित त्यांनी सुरक्षितता राखायची किंवा वेग मर्यादा असेल ती राखावी?
1: नाही, वाहतूक चालकांना माझं एवढंच आव्हान असेल की जर वाहतूक चालकांनी महामार्गावरनं प्रवास करताना वाहतूक नियमांचं जर व्यवस्थितपणे पालन केलं, वाहतुकीचे नियम घालून दिलेले आहेत सगळ्याला माहिती आहे, अगदी जेव्हा ड्रायव्हर प्रिस्क्रिप्शन घेतो तेव्हा ड्रायव्हरला सगळे वाहतुकीचे नियम शिकवले जातात, त्यानंतरच त्याला लायसन्स मिळतं. म्हणजे वाहतुकीच्या नियमाचं ज्ञान हे सगळ्यात असतं. हे प्रत्येकाने जर वाहतूक नियमांचं जर पालन केलं, स्वतःच्या मनावरती जर ताबा ठेवला, म्हणजे मेन वेगावरती जर नियंत्रण ठेवलं सगळ्यांनी, वाहतूक नियमांचं जर पालन केलं तर असे महामार्ग अपघात शून्य होऊ शकतात. याच्यामध्ये आता बऱ्याचदा काय होतं की रस्त्याचा फॉल्ट आहे म्हणून अपघात झाला, अशा घटना घडतात. पण असे जे आम्ही महामार्ग बांधतोय अगदी सुरुवातीपासून, अभियांत्रिकीच्या दृष्टीने कुठलीही कसर आम्ही असे महामार्ग बांधताना ठेवत नाही. आता पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा आपण रस्ते बांधतो, अगदी म्हणजे 1970 जेव्हा दुष्काळ झाला होता त्यामध्ये बरेच रस्त्याची निर्मिती झाली त्या काळामध्ये, तर त्यावेळेस टप्प्याटप्प्याने रस्ते डेव्हलप केले गेले. म्हणजे आधी मातीकाम झालं, नंतर मग खडीकाम झालं टप्प्याटप्प्याने. या एक्सप्रेसच्या बाबतीत असं नाही आहे, आम्ही सुरुवातीपासून त्याचं व्यवस्थित इंजिनिअरिंग प्लॅन करून हे रस्ते बांधले असल्यामुळे इंजिनिअरिंग दृष्ट्या हे रस्ते खूप सुरक्षित रस्ते आहेत. फक्त वाहन चालकांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे, सोबतच वाहनांची काळजी करायला पाहिजे आणि सोबतच आपल्या कुटुंबियांची पण काळजी करायला पाहिजे. म्हणजे आपण जर काही म्हणजे वेगात वाहन चालवलो अपघात केला समजा तर त्याचा फटका सगळ्यांना बसू शकतो, याचं भान ठेवून जर वाहतूक नियमांचं व्यवस्थित पालन करून जर वाहनं चालवली तर हा प्रवास जो आहे तो व्यवस्थित सुरक्षित होईल.
0: नक्कीच सर, कारण फक्त रस्ते महत्वाचे नाहीये तर रस्त्यांवर चालणारी वाहनं आणि वाहन चालक यांच्या हातात पण खूप गोष्टी असतात, तर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही या माध्यमातून आपण सांगितलं की घेतली पाहिजे.
2: श्रोते हो, विकसित महाराष्ट्र 2047 उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आधुनिक आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उभारण्याबाबतची दिशा आजच्या संवादातून आपल्याला समजली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिलकुमार गायकवाड सर यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. श्रोते हो, सुरक्षित रस्ते आणि सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीचे नियम पाळणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सक्षम पायाभूत सुविधांच्या बळावर विकसित आणि समृद्ध महाराष्ट्राच्या दिशेने आपली वाटचाल अशीच सुरू राहो हीच अपेक्षा. आजच्या दिलखुलाससाठी इतकंच. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृणमयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: एफएम बँड 101 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोतहो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर आयुर्वेदामध्ये असलेले उपचार याविषयीची माहिती देत असतात, मार्गदर्शन देत असतात. आजच्या भागातही डॉक्टर आबासाहेब गडदे उपस्थित आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया. आणि डोळ्यांच्या नसांचे विकार या विषयावरची आपण माहिती घेत होतो, त्याविषयीचीच आणखी अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर गडदे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: गेल्या दोन भागात डॉक्टर आपण डोळ्यांच्या नसांचे विकार होण्याची कारणं आणि ते का होतात याविषयी सांगत होतो, आणि इतरही काही अवयवांना आजारी पडलेत, विकार झालाय म्हणून डोळ्यांवर कसा परिणाम होतो ते सांगत होतात. तर अजूनही काही अशी कारणं आहेत का?
3: जसं मी सांगितलं की मेंदूमध्ये रक्तस्राव होतो, मागच्या भागात आपण बघितलं.
2: बरोबर.

0: तसंच गाठी जर होत असतील मग त्या कॅन्सरस आहेत किंवा नाही तो भाग वेगळा, पण एक्स्ट्रा ग्रोथ जी आहे, एक्स्ट्रा मांस वृद्धी जी आहे किंवा मज्जेशी संबंधित काही ग्रोथ आहे आणि ती मेंदूमध्ये आपल्याला जाणवत असेल तर त्या बऱ्याच वेळेला त्याचा परिणाम मेंदूवरती तर होणारच आहे, साहजिकच आहे. मेंदूच्या त्या ज्या भागात तिचे गाठ वाढते ते सेंटर्स निकामी व्हायला लागतात, तो पार्ट खराब व्हायला लागतो, तो ज्या अवयवाशी निगडीत आहे त्या अवयवाच्या कामावरती परिणाम व्हायला लागतो, एकंदरीत शरीरावरती आपल्याला मेंदूच्या विकारांचा परिणाम दिसतो. कारण काय, ऊर्ध्वमूल अधक काय, वनस्पतीचं कसं असतं, जमिनीच्या खाली मूळ आहेत आणि बाकी वनस्पती वरती आहे, तसं मनुष्याच्या बाबतीत मात्र मूळ वरती आहे, म्हणजे डोकं हे शरीराचं मूळ आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळं त्याच्यामध्ये कुठेही काही परिणाम झाला तर त्याचा सगळ्या शरीरावरती परिणाम येतो.
1: बरोबर.
0: जवळच्या अवयवांवरती तर येतोच येतो, म्हणजे एखाद्या गाठीचा परिणाम स्वरूप ऐकायला कमी येणं, गाठींचा परिणाम स्वरूप वासच यायचं बंद होणं, गाठींचा परिणाम स्वरूप दिसणंच बंद होणं, गाठींचा परिणाम स्वरूप हात किंवा पायाच्या हालचाली बंद पडायला लागणं, गाठींचा स्वरूप पॅरालिसिस सारखी लक्षणं दिसायला लागणं, इतके मोठे परिणाम आपल्याला जनरली गाठींच्या स्वरूपात दिसतात. आयुर्वेदात त्याचा इलाज आहे का नाही तर त्याचा इलाज करता येतो. बऱ्याचदा त्याचं निदान काय वेळेला विद्रती व्हायला लागतं, आभ्यंतर विद्रती हे निदान त्याचं असतं आणि त्याची ट्रीटमेंट केली की बऱ्याचदा आपल्याला त्याबाबतीत यश मिळायला लागतं. खरं तर आजार वाढणं, आजारानं एखादा अवयव खराब करणं हे आपल्या हातात नाही, पण निदान करून ट्रीटमेंट करणं आपल्या हातात आहे. ज्या वेळेला एखाद्या मेंदूशी संबंधित आजाराचं लक्षण दिसायला लागतं आणि तो अवयव ती गाठ किंवा मेंदूचा तो आजार इतर ऑर्गनवरती परिणाम करतोय, तुम्हाला आधुनिक शास्त्राची ट्रीटमेंट करायला कुठेही पाबंदी किंवा बंधन नाही, ते नक्की घ्यावं. तुम्हाला इमर्जन्सी वाटत असेल तर घ्यावं, कारण ते इतकं अंगवळणी पडले ना आपल्या की ते सोडून आयुर्वेद किंवा इतर कुठल्या पॅथीचं काही घ्यायचं म्हणलं की आपल्याला वेगळ्याने विचित्र वाटायला लागतं, तर घ्यायला हरकत नाही. पण सेकंड ओपिनियन आयुर्वेदातलं घेऊन जर ट्रीटमेंट केली गेली तर त्याचा परिणाम आपल्याला
1: आयुर्वेदाचे दुसरे दुष्परिणाम
0: अजिबातच नाही होत. तर ते जर टाळता आलं किंवा आणि आपल्याला वेळ न घालवता जर ट्रीटमेंट केली गेली तर ह्या गाठींची ट्रीटमेंट करून त्याच्यामुळे जो डोळ्यावरती परिणाम येतो तो आपल्याला घालवता नक्की येऊ शकतो.
1: बरोबर. डॉक्टर, तुम्ही खरंच म्हणजे एवढे कारण आहेत की ज्याच्यामुळे ह्या डोळ्यांच्या नसांना विकार निर्माण होऊ शकतो, बरीच कारण आहेत, त्यातली काही कारण अजून आपल्याला जाणून घ्यायची आहेत, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999. तर मग डॉक्टर, अजूनही डोळ्यांच्या नसांना काही विकार किंवा दोष उत्पन्न होण्यामागे काही कारण आहेत का?
0: जसं ब्रेन हॅमरेज म्हणजे मेंदूतला रक्तस्राव सांगितला, मेंदूतल्या गाठी सांगितल्या, त्याच पद्धतीनं काही शारीरिक आजार पण आहेत ज्याचा परिणाम आपल्याला जनरली दिसत असतो. त्यातले दोन प्रामुख्यानं दिसतील, म्हणजे हायपरटेन्शन आणि मधुमेह तर माहितीच आहे आपल्याला, त्याच्याबद्दल ओघात बोलीनच, पण आर्थरायटिस हा जो एक विकार आहे किंवा दुसरा टीबी नावाचा जो विकार आहे हा मेंदूवरती आणि डोळ्यावरती प्रचंड परिणाम करतो.
1: बापरे.
0: खरं तर बऱ्याच वेळेला
1: असं वाटत नाही ना, आर्थरायटिसचा मेंदूवर
0: परिणाम येतो, म्हणजे बऱ्याचदा तुम्ही बघत असाल म्हणजे वाताचे विकार असतील, आर्थरायटिस झालाय तर डोळ्यांना सूज येते, नसांना सूज येते. डोळ्यांना ज्यावेळेला आर्थरायटिसच्या केसेसमध्ये सूज यायला लागते त्यावेळेला त्याचं एक निदान युव्हीआयटिस म्हणून आहे, तर ते केलं जातं. त्यात काय तर फ्रिक्वेंटली आर्थरायटिस असल्यामुळे फ्रिक्वेंटली त्याचे रिया अटॅक येतात. युव्हीएल ट्रॅक जो दिसण्यासाठी डोळ्यातला जो पार्ट आहे तो फार महत्वाचा आहे, तो सुजून सुजून वारंवार सूज अपडाऊन होऊन तो खराब होतो. मागच्या नसांवर वारंवार सुजून नसा खराब होतात आणि कायमचं अंधत्व येतं. तसंच ह्या आर्थरायटिस रक्तात वात असेल तर जसा डोळ्यावरती परिणाम करतो तसा आज तो मेंदूवरती करतो, आणि मेंदूवरती परिणाम केल्यानंतर अकाली म्हणजे आपण म्हणतो ना वयवर्ष 80 आहे ऐकायला कमी झाले, वयवर्ष 80 आहे दिसायला कमी झाले, वयवर्ष 80 आहे त्यांची स्मृती कमी झालेली आहे, तसं हेच जर वयवर्ष 40 झालं तर ज्या वेळेला पराकोटीचा वात वाढायला लागतो, ज्या वेळेला प्रचंड ताणतणावाचं लाईफ आहे, ज्यावेळेला दिनचर्येचा काही भरोसा नाही, आणि अशा केसेसमध्ये जर वाताचे विकार मागे लागले आणि मेंदूवरती त्याचा परिणाम झाला तर तात्पुरत्या स्वरूपात बऱ्याच वेळेला पापण्यांची फडफड व्हायला लागणं, पापण्या पडणं, आणि त्याच्यासोबतच काही लोकांना मागच्या नसांना सूज येऊन त्या नसा सुकायला लागतात, त्याला ऑप्टिक ऍट्रोपीही म्हणत असतात. म्हणजे रक्तातल्या वाताचा इतका मोठा गंभीर परिणाम आपल्या

0: डोळ्यावरती होताना दिसत असतो.
1: खर
0: तर याचा इलाज काय? याचा इलाज असा म्हणजे कसा आहे, त्वचाविकार म्हटलं की काही लोकांना अंगाला खाज येते, काही लोकांना जांघळ्यात खाज येते, काहींना बटकला येते, काहींना पोटाला येते, असं सांगता येईल का की हा त्वचा विकार आहे आणि तो इथंच त्याची लक्षणं दिसेल? असं नाही होत फारस. व्यक्ती परत्वे खाण्यापिण्याच्या हिशोबानं, रक्तदृष्टीच्या हिशोबानं तो अभिव्यक्त होतो, तसंच वातविकाराच्या बाबतीत आहे. आपण योग्य वेळी जर ट्रीटमेंट केली गेली तर त्याची कॉम्प्लिकेशन आपल्याला नक्की टाळता येऊ शकतात.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261999, 9825261999. डॉक्टर, डोळ्यांच्या नसा खरंच किती नाजूक अवयव असणार, नाही का त्या नसा किती नाजूक असणार, तर त्यांना विकार झाल्यावर त्रास होणारच, त्या विकाराची अजून काही कारण आहेत?
0: जसं मी आता मगाशी सांगितलं, आर्थरायटिसचा परिणाम आहे. हे आर्थरायटिसची जे ट्रीटमेंट आपण जर नाही केली तर मग नसा सुकतात. तसंच टीबीचा प्रकार आहे. टीबी हा विकार असा आहे, खरं तर आता प्रमाण त्याचं अत्यल्प झाले असं म्हणायला हरकत नाही.
1: तो बरा होण्यासारखा झाला, पूर्वी बरा होत नसे.
0: होतं काय, बरा होत नसं म्हणजे त्याची ट्रीटमेंट तशी होती, उपलब्ध नव्हती. आता ट्रीटमेंट उपलब्ध आहे, पण म्हणतो ना आपण की आजारापेक्षा उपाय भयंकर झाला, मग ह्याच्यात जीव वाचला जातो का? नाही.
1: हा,
0: तर टीबीच्या पेशंटमध्ये टीबीची ट्रीटमेंट आधुनिक शास्त्राची केल्यानंतर, आणि ते खरंही आहे, आधी प्राण महत्वाचा मग नंतर बाकी गोष्टी, त्यामुळे जी ट्रीटमेंट केली जाते ते कदाचित आयुर्वेदिक औषधं घेत नसतील, कारण त्यांनी आधुनिक शास्त्राचे औषध घेतात तर ठीक पण आहे, कारण जीव वाचणं महत्वाचं आहे. पण बऱ्याच वेळेला टीबीच्या केसेसमध्ये जर ट्रीटमेंट योग्य वेळी केली गेली नाही, मग ते आधुनिक असो किंवा आयुर्वेदिक, कुठलीच ट्रीटमेंट केली गेली नाही तर प्राणाचा तर खेळ आहेच, पण तो मेंदूवरती परिणाम करतो आणि डोळ्याच्या नसांवरती तो परिणाम करणार आहे. नसा सुकायला लागलं हे लक्षण कशातनं लक्षात येतं? ह्या लोकांना बऱ्याच वेळेला साईड व्हिजन कमी होते, रात्रीचं दिसणं कमी व्हायला लागतं, पायाखालच्या वस्तू दिसत नाहीत, म्हणजे स्टेप्स लक्षात येत नाहीत, आणि ट्युब्युलर व्हिजन होते, म्हणजे ज्या बाजूला बघू त्याच बाजूचं दिसतं, आजूबाजूचं दिसणं पूर्ण बंद व्हायला लागतं. तर ह्याला ऑप्टिक ऍट्रोपी म्हणतो. ह्या मोठ्या आजारांमुळे येणारे दुष्परिणाम टाळायचे जर असतील, मोठे व्हायटल ऑर्गन आपले शाबूत ठेवायचे असतील, तर योग्य वेळी आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानं नाडी परीक्षण करून योग्य निदान करून ट्रीटमेंट करावी लागेल. अन्यथा आपण ह्या विकारांमुळे डोळ्यावरचा परिणाम जो होतो तो टाळता येणार नाही. अशा केसेसमध्ये आपले डोळे जायची शक्यता तितकीच असते.
1: बरोबर.
0: त्यामुळे योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्याने चिकित्सा करणं महत्वाचं आहे,
1: गरजेचं आहे. तर डॉक्टर, गेल्या ह्या चार भागांमध्ये तुम्ही डोळ्यांच्या नसांच्या विकारांची कारणं आणि ते का होतात याविषयी खरंच खूप विस्तृत अशी माहिती दिली. अजूनही डोळ्यांच्या नसांच्या विकाराबद्दलच आपल्याला जाणून घ्यायचं आहे, पण ते आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261999, 9825261999.
3: श्रोतेहो, आताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:50 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावगीतांवर आधारित कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात देवकी पंडित यांच्या स्वरातील मिलिंद जोशी यांची रचना. संगीत मिलिंद जोशी यांचं.

0: शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
1: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
0: MA आणि MCOM प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
1: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
0: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
1: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
0: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.
2: अरे रामभाऊ, नांदेड मध्ये लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी आली तर आपल्या जनावराचं काय?
3: अरे तुकाराम, मी घाबरत नाही, कारण नांदेड मध्ये लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी लसीकरणाची 9वी फेरी 29 सप्टेंबर पर्यंत सुरू आहे. मी माझ्या जनावरांची शासकीय नोंदणी आणि लसीकरण करून घेतलंय.
4: मग तुम्ही कशाची वाट पाहताय? आजच आपल्या ग्रामपंचायत किंवा पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधा. सुरक्षित गोठा, समृद्ध नांदेड. सौजन्य पशुसंवर्धन विभाग, नांदेड.
5: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल. क्षारसूत्र आणि लेझर सुविधा. ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज. कमी खर्चात चांगली सुविधा. मायनॉर केसेस साठी औषधीनं उपचार. 27 वर्षाचा अनुभव. स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
1: 1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त पदयात्रेत सर्व ज्येष्ठ नागरिकांनी यावे असे आवाहन.

0: डॉक्टर हंसराज वैद्य आणि प्रभाकर कुंटुरकर यांनी केला आहे.
1: राम रतन बीएससी नर्सिंग कॉलेज भोकर इथं एएनएम जीएनएम नर्सिंग कोर्स साठी 12वी पास विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे चालू आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू. संपर्क जीवन ज्योती हॉस्पिटल भोकर, मोबाईल 94236 57002.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
1: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
4: स्वनिम व्हायच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वज्राबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
5: FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
1: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णां साठी स्वतंत्र व्यवस्था, संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ बोरबन नांदेड.
2: 1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त पदयात्रेत सर्व ज्येष्ठ नागरिकांनी यावे असे आवाहन डॉक्टर हंसराज वैद्य आणि प्रभाकर कुंटुरकर यांनी केलं आहे.
3: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियॉन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार, मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर स्लेन नांदेड.
4: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
4: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
6: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
7: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
3: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
8: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार,
3: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध, एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
8: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 800

0: 25872.
1: श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अजय गोगावले आणि सहकार्यांच्या स्वरातील सुधीर मोघे यांची रचना. संगीत आशुतोष कुलकर्णी यांनी केलं आहा.

या गीताबरोबरच आजचा मिश्र गीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारी राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज वडनगर ते वाराणसी सेवायात्रेतील सहभागींशी संवाद साधणार. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तातडीनं सुधारणा होणं आवश्यक. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर. ओमानजवळ एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. भारताकडून निषेध व्यक्त. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू. वुशूमध्ये रोशिबीना देवीला रौप्य पदक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेवा संकल्प अभियानांतर्गत काढण्यात आलेल्या वडनगर ते वाराणसी बाईक यात्रेतील सहभागींशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधणार आहेत. यामध्ये सेवायात्रेतील सहभागी आपल्या या प्रवासात आलेले आपले अनुभवही पंतप्रधानांना सांगतील. सेवा संवाद युवकांची भागीदारी सामाजिक कल्याण आणि सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन देणं हा या यात्रेचा उद्देश आहे. 17 सप्टेंबरला ही सेवायात्रा सुरू झाली होती. ही यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राबवण्यात येत असलेल्या व्यापक सेवा संकल्प अभियानाचा एक भाग आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणांसंदर्भात परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि सेंट लुसियाचे परराष्ट्र मंत्री अल्वा बॅप्टिस्ट यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली काल L69 म्हणजेच विकसनशील देशांच्या आंतरक्षेत्रीय समूहाची आढावा बैठक पार पडली. जगभर होत असलेल्या अभूतपूर्व बदलांचा सर्वाधिक परिणाम जगाच्या दक्षिणेला असलेल्या अर्थात ग्लोबल साऊथमधील देशांवर होत असून याबाबत असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात संयुक्त राष्ट्र कमी पडत आहे. सध्या सुरू असलेले संघर्ष तसंच आंतरराष्ट्रीय शांततेला त्याचबरोबर सुरक्षेला असलेल्या धोक्यांचा सामना करण्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची असमर्थता पाहता त्यामध्ये तातडीनं सुधारणा होण्याची आवश्यकता अधोरेखित झाली असल्याचं डॉ जयशंकर या बैठकीला संबोधित करताना म्हणाले. सुरक्षा परिषदेच्या फेररचनेस दीर्घकाळापासून झालेल्या विलंबामुळे असमानता कायम राहिली आहे या मुद्द्यावरही त्यांनी

भर दिला. ओमानच्या पूर्व किनारपट्टीजवळ काल एम व्ही केप दाओ या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध केला आहे. या जहाजावरील 20 भारतीय प्रवाशांपैकी 19 जणांची सुटका करण्यात आली असून एका भारतीय नागरिकाचा या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. मंत्रालयानं या भारतीयाच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ओमानमधील भारतीय दूतावास या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून ओमानच्या प्रशासनाशी संपर्कात असल्याचंही परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. या भागात व्यापारी जहाजांवर सातत्यानं होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना ही चिंताजनक गोष्ट असल्याचं नमूद करत संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गानं या भागात निर्माण झालेला तणाव दूर करून पुन्हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न व्हावेत या आपल्या भूमिकेचाही भारतानं पुनरुच्चार केला आहे. रशिया आणि इराणकडून खनिज तेल खरेदी करणाऱ्या देशांवर शुल्क लादण्याच्या अमेरिकेच्या कायद्याबाबत आपलं राष्ट्रहित आणि त्याबाबत वाटणाऱ्या चिंता भारतानं पुन्हा एकदा अमेरिकेपाशी बोलून दाखवल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनिमित्त अमेरिका दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची भेट घेतली. त्यावेळी डॉ जयशंकर यांनी या कायद्याबद्दल भारताला वाटणाऱ्या चिंता स्पष्टपणे सांगितल्या. यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांसह आखाती देश आणि युक्रेनमधील परिस्थिती या मुद्द्यांवरही व्यापक चर्चा केली. भारत आणि अमेरिका आपल्या प्रादेशिक प्राधान्याच्या प्रमुख मुद्द्यांवर एकत्रितपणे काम करत असून दोन्ही देश आपली धोरणात्मक भागीदारी दृढ करत असल्याचं रुबिओ यांनी सांगितलं. भारतानं मुस्लिम सहकार्य संघटनेच्या तथाकथित जम्मू काश्मीर संपर्क समूहाच्या संयुक्त निवेदनात भारतावर केलेल्या निराधार आणि कोणतंही तथ्य नसलेल्या धादांत चुकीच्या टिप्पण्या फेटाळून लावल्या आहेत. भारताच्या अंतर्गत मुद्द्यांवर शेरेबाजी करण्याचा ओआयसीला कोणताही कायदेशीर अधिकार नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं असून संपूर्ण जम्मू काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचाही पुनरुच्चार केला आहे. मतदार यादी पुनरीक्षणासह सर्व निर्णय एकमतानं घेण्यात आले असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. गेल्या काही महिन्यात देशभरात अनेक निर्णय घेण्यात आले. सुमारे 40 नवीन उपक्रम सुरू करण्यात आले असून मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासह अनेक निवडणूक सुधारणा राबवण्यात आल्याची माहिती आयोगाच्या वतीनं देण्यात आली. कोणत्याही संस्थेतील विचारविनिमयाच्या प्रक्रियेत मतभेद आणि विविध निरीक्षणं असणं ही सामान्य बाब असून अंतिम निर्णय घेण्यापूर्वीच्या निर्णय प्रक्रियेचाच तो एक भाग असल्याचंही आयोगानं नमूद केलं आहे. मागील 10 महिन्यात दोन निवडणूक आयुक्तांनी 14 वेळा आयोगाच्या निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याच्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सार्वजनिक क्षेत्रातील आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकांचं कामकाज येत्या रविवारी 27 तारखेला सुरू ठेवण्याचे निर्देश केंद्रीय अर्थमंत्रालयानं दिले आहेत. बँकिंग संघटनांनी 28 ते 30 सप्टेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. तसंच 26 आणि 27 तारीख हे साप्ताहिक सुट्टीचे वार असल्यानं ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी हे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान या संघटनांनी नियोजित संप मागे घ्यावा असं आवाहन सरकार आणि बँक व्यवस्थापनानं केलं आहे. आयआयटी मुंबईमधील विद्यार्थी आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयआयटी प्रशासनानं 10 सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. मुंबई पोलीसही या प्रकरणाचा तपास करत आहेत. संबंधित विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान मोबाईल वापरताना पकडल्यानंतर काही तासातच तो वसतिगृहातील खोलीत मृत अवस्थेत आढळला होता. या प्रकरणानंतर प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांना कामकाजापासून दूर ठेवण्यात आलं आहे. महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात डीआयआरनं सीमा सुरक्षा दलाच्या सहकार्यानं केलेल्या कारवाईत बांगलादेशातून चोरट्या मार्गानं आणण्यात आलेलं 12 किलो सोनं जप्त केलं. भारत बांगलादेश सीमेवरून होणारी सोन्याची तस्करी रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कठोर कारवाई करण्यात आली असल्याचं अर्थमंत्रालयाकडून सांगण्यात आलं. बांगलादेशला लागून असलेल्या बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यातील विविध ठिकाणांवरून हे 17 कोटी रुपये किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा इथं यमुना एक्सप्रेसवरून जाणाऱ्या चालत्या प्रवासी बसला अचानक लागलेल्या आगीत किमान 9 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. आग्र्याकडे जाणाऱ्या या बसमध्ये 35 प्रवासी होते. याबद्दल अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे. अमेरिकेनं

0: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना डिसेंबरमध्ये मियामी इथं होणाऱ्या G20 शिखर परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे अशी माहिती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी काल न्यूयॉर्क इथं दिली. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पार्श्वभूमीवर रशियाचे परराष्ट्रमंत्री सेर्गेई लावरोव्ह यांची भेट घेतल्यानंतर रुबिओ यांनी ही माहिती दिली. केवळ अध्यक्ष पुतीन यांच्याशीच नव्हे तर इतर जागतिक नेत्यांशीही संवाद साधण्याची अमेरिकेला संधी आहे असं आम्हाला वाटत असल्याचं रुबिओ म्हणाले. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंची आगेकूच सुरू आहे. वुशू या क्रीडा प्रकारात महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या सांडा प्रकारात रोशिबिना देवी हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. अंतिम फेरीत चीनच्या प्रतिस्पर्धीनं रोशिबिना हिच्यावर 0-2 अशी मात केली. आज सकाळी झालेल्या पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात नौकानयनपटू सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक जिंकलं. तत्पूर्वी काल भारोत्तोलनात मीराबाई चानूनं महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. महिला नेमबाजीत महेश्वरी परिनाज धालीवाल आणि रायजा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. सॉफ्ट टेनिसमध्येही जयमीना याला कांस्य पदक मिळालं. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा ओडिशाच्या दक्षिणेकडे सरकला असून त्याच्या प्रभावामुळे ओडिशात अनेक ठिकाणी विशेष करून दक्षिण भागात सोसाट्याच्या वाऱ्यांसह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनानं जलद कृती दलाच्या 33 तुकड्या तैनात केल्या आहेत. दरम्यान आज पश्चिम बंगाल झारखंड तेलंगण छत्तीसगड तसंच महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज वडनगर ते वाराणसी सेवायात्रेतील सहभागींशी संवाद साधणार. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तातडीनं सुधारणा होणं आवश्यक. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर. ओमानजवळ एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. भारताकडून निषेध व्यक्त. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू. वुशूमध्ये रोशिबिना देवीला रौप्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पंकज उदास यांच्या स्वरातील शेख आदाम अबूवाला यांची रचना. संगीत पंकज उदास यांचं.

0: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
1: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.
2: राम रतन बीएससी नर्सिंग कॉलेज भोकर इथं एएनएम जीएनएम नर्सिंग कोर्ससाठी 12वी पास विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे चालू आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू. संपर्क जीवनज्योती हॉस्पिटल भोकर, मोबाईल 94236 57002.
3: टिकूजी 100 ग्राम पेढे द्या ना.
4: 250 ग्रामच्या खाली नाही मिळणार.
3: अरे का,
4: मिनिमम तर घ्यायला लागेल ना.
3: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागत.
5: बँक अकाउंट विना मिनिमम?
3: हो, बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे बीएसबीडी अकाउंट. यात नो मिनिमम बॅलन्स पण फायदे खूप सारे. एटीएम कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेकबुक सगळं मिळेल. ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना.
4: दे बाबा.
6: आरबीआय सांगते बीएसबीडी अकाउंट मिनिमम बॅलन्स नाही, मॅक्सिमम फायदे सही.
1: तुकामाई हॉस्पिटल फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
7: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
1: अतिदक्षता विभाग 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
7: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825 800 72.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात. स्वर आणि संगीत आहे जगजीत सिंग यांचं आणि गीतरचना अली सरदार जाफरी यांची.

गझलगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात श्रेया घोषाल यांच्या स्वरातील निदा फाजली यांची रचना, संगीत ललित सेन यांचं.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंकज उदास यांच्या स्वरातील केसर जाफरी यांची रचना, संगीत अला घणी यांचं.

या गीताबरोबरच आजचा आपला गझल गीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9 वाजत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतशिल्प. श्रोते हो, प्रेम हा शब्द उच्चारला की मनात आधी येते ती एखाद्या खास व्यक्तीची आठवण. प्रेमाची सुरुवात कधी होते हे कदाचित सांगता येत नाही, पण एखाद्याचं हसणं बोलणं आणि नजर मनात कायमच घर करून जाते. अशाच प्रेमाच्या गोड भावनेला सुरांची साथ देणारं सुंदर गीत ऐकूयात एसपी बालसुब्रमण्यम आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात समीर यांची गीतरचना. आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलं आहे प्रेम कैदी या चित्रपटासाठी.

0: तिच्यासोबत जेवायला बसू का?
1: अगं बेटा नक्की बस, HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
2: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
1: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
2: HIV म्हणजे शेवट नाही, ARTी उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
1: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
2: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
3: कधी कधी मनात खूप काही असतं, पण ते शब्दात सांगता येत नाही. प्रिय व्यक्तीच्या जवळ असावं, तिच्याशी काही क्षण मन मोकळं बोलावं आणि त्या क्षणाला थोडंसं थांबून ठेवावं असं वाटतं ना, साहजिकच आहे. अशा एका हळव्या भावनेला सुरेल स्पर्श करणारं गीत ऐकूयात. मोहम्मद अजीज आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरात आनंद बक्षी यांची गीतरचना, अमर उत्पल यांनी संगीतबद्ध केलं आहे शहेनशहा या चित्रपटासाठी.

आकाशाकडे पाहताना प्रत्येकाला आपलं स्वप्न दिसतं. कोणाला यशाचं स्वप्न, कोणाला प्रेमाचं स्वप्न, कोणाला सुंदर संसाराचं स्वप्न. पण स्वप्न किती मोठं असेल तरी ते पूर्ण करण्यासाठी सोबत आणि विश्वास लागतो. जो म्हणतो तू पुढे जा, मी तुझ्यासोबत आहे, हे चार शब्द एखाद्याच्या आयुष्यात किती मोठं बळ देऊ शकतात. खरं तर प्रेम म्हणजे एखाद्याला बांधून ठेवणं नव्हे, प्रेम म्हणजे एखाद्याला त्याच्या स्वप्नाकडे उडण्यासाठी आकाश देणं होय. श्रोते हो, ऐकूयात सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांची गीतरचना. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलं आहे शेषनाग या चित्रपटासाठी.

नात्यामध्ये काही क्षण असतात ते आयुष्यभर विसरता येत नाहीत. पहिली भेट, पहिलं बोलणं, पहिलं प्रेम, लग्नाचा दिवस आणि त्या व्यक्तीसोबत घालवलेलं असंख्य छोटे छोटे क्षण. या आठवणीमध्ये आयुष्याची खरी श्रीमंती असते, प्रेमाचं नातं. जेव्हा विश्वासाने आणि आपुलकीने जोडले जातं तेव्हा दोन व्यक्तींच्या आयुष्याचा एक सुंदर प्रवास सुरू होतो. त्या भावनेला सुरांची साथ देणारं गीत आता ऐकूयात. शब्बीर कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या युगलस्वरात एस एच बिहारी यांची गीतरचना. तेरी मेहरबानिया या चित्रपटासाठी संगीतबद्ध केलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम गीतशिल्प आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचे क्रमशः अभिवाचनाचा भाग 95.
1: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
2: अजून सुट्टी उरलीच होती, पेपर्स तपासून झाले, कुठेतरी जावं असं वाटलं. मनात आलं आत्याला विचारावं, येते का म्हणून. लांबचा प्रवास व्हायचा नाही म्हणून कुणी जात होतं त्यांच्याबरोबर विमानाच्या तिकिटाचे पैसे दिले. त्यांच्या सोबतीनंच ये असं म्हणून लिहिलं आणि आत्या आलीही, थोडी थकलेली उतरलेली तरी तिच्याबरोबर येते म्हणाली. कन्याकुमारीला जाऊन 4 दिवस राहू म्हणाली. मग मैथिलीनं विमानात बसवलं म्हणून म्हणाली, बसायचंच होतं ग एकदा विमानात तुझ्यामुळं. साधी गोष्ट आहे आत्या, विमानाचं काय, आपली सोय बघायची या वयात. अंशू म्हणला, चल म्हणावं, नोकरी आहे त्याला आत्या आणि पक्का संसारी माणूस झालाय बघ. शंतनूला सांभाळतो, लग्नही जमवलं आहे स्वतःचं. हो, आपण आल्यावर तो येईल नीरजाला घेऊन. काय करते मुलगी, कशी वाटते, कशी आहे सांगू का. मला ती माझ्यासारखीच वाटते बघ, दुसरी मैथिलीच. समोर समुद्र उसळत होता, एवढे टुरिस्ट त्या पुळणीत गर्दी करून होते तरीही एक शांतता जाणवत होती. छान वाटतं मैथिली बघ तुझ्यामुळं, आत्या म्हणाली. सारखं सारखं तेच म्हणू नको ग, असं माझ्यामुळंच ओझं वागून हे सगळं बघू नको बरं. बरं बाई. सूर्य पूर्ण पाण्याच्या रेषेखाली गेला पण अंधार पडला नाही. मावळतीचे सगळे रंग अद्याप तिथं होते. आत्या अगदी तशीच आहे, सूर्य बुडाल्यावरही इथं तिथं मुरून राहणाऱ्या त्याच्या प्रकाशासारखी, तिला वाटलं. आत्याचा हात हातात घेऊन मैथिली म्हणाली, आत्या मी तुझ्या वयाची होईन तेव्हा मला असं जमेल तुझ्यासारखं. काय जमायचंय, आत्यानं विचारलं. मैथिली गोंधळली, आत्याबद्दल जे वाटलं ते सांगता येईना. मग म्हणाली, मी तुझ्या वयाची होईन तेव्हा कशी असेन ग. जास्त चांगली असशील माझ्यापेक्षा. आमचे कष्ट तुमच्या वाट्याला आले नाहीत ग. कष्ट, शरीर तर शिणलंच ग, पण एका मनाशिवायच कष्ट झाले ते. त्यांनीच थकलो आम्ही. आम्ही, मी एकटी थोडीच आहे मैथिली, माझ्या वयाच्या कितीक जणी असतील. तुम्हाला मोकळं जगता आलं. मैथिली बिना येऊन गेली ना, ती कुणा प्रोफेसरबद्दल म्हणत होती.

0: खरं का?
1: मैथिलीनं वाळू मुठीत गच्च धरून ठेवली तरी कण मुठीतून गळतच होते.
0: खरं आहे, ती बऱ्याच वेळानं म्हणाली.
1: मग
0: असंच?
1: बीनानं तुला माहीत नाही ते कसं सांगितलं, कुठल्या संदर्भानं, पण त्या तऱ्हेनं ते खरं नाही. वेळ असला तर मी तुला घेऊन जाईन त्यांच्याकडे. एक मैत्रिणही मिळाली मला इथं, सुभद्रा, माझ्याच युनिव्हर्सिटीत आहे. भेटू आपण. इथली माझी माणसं, माझा परिसर. चेतनचा आमचा एक ग्रुप होता तसा इथं एक ग्रुप आहे, नाटकाचा, थिएटरचा. मी आता नाटकात काम करत नाही, पण मी त्यांच्यासाठी लिहिते अधूनमधून. मैथिली थांबली, मग आत्याचा हात पकडून म्हणाली,
0: आत्या,
1: आता यावेळी एखादा पुरुष आपल्या जवळ येतो, आपल्याला आवडतो, तो फक्त बीना म्हणते त्या संदर्भात नसतं.
0: आत्याने तिच्या पाठीवर हात ठेवला.
1: अंधार पडला होता, पण त्यातही समुद्राचा, आभाळाचा बदललेला रंग जाणवत होता, कळत होता. लाटा संथ होत्या. पुळणीवर आता तुरळक गर्दी होती. शहरातल्यासारखे या समुद्रात दिवे वितरून आले नव्हते. सारा किनाराच दूर क्षितिज रेषेपर्यंत गूढ आणि विरागीच वाटला तिला.

पुन्हा एक संपूर्ण वर्ष. या वर्षात लली खूपदा सारखी सारखी आजारीच झाली. आताही ती 8 दिवस हॉस्पिटलमध्ये राहूनच परतली होती. तब्येत बरीच नव्हती. सुभद्रा आणि सुधीरचं या वर्षात लग्नही ठरलं होतं. कॉलेजला सुट्या लागल्या की ते केव्हा तरी होणार होतं. पण या वर्षाचा चेहराच वेगळा होता. डिसेंबरमधलं अंशुमन नीरजाचं लग्न मात्र मैथिलीकरता जरा वेगळं झालं. त्यानिमित्तानं आणि लग्नानंतरही मद्रासला पुष्कळदा जाणं झालं, घरी राहणं झालं. तिचं राहणं यावेळी तिला आणि शंतनूलाही नाकारता आलं नाहीच. जसा अंशुमनचा गर्भ आणि जन्म ही दोघांची मिळून गोष्ट होती, तसंच त्याचं नीरजाशी झालेलं लग्न ही देखील दोघांची म्हणून असलेली गोष्ट झाली. लग्न नीरजाशीच होतं म्हणून हे सगळं झालं असंच मैथिलीला वाटलं. दुसरी कुठलीही मुलगी असती तर हे झालं नसतंच असंही वाटून गेलं तिला. आणि आता लली सक्त आजारीच होती. घरी परतली होती ती काही उपाय नव्हता म्हणून. नाकाला नळ्या होत्या त्या फक्त शेवटी त्रास होऊ नये म्हणून ललीला घरी पोचवलं. मैथिलीही हॉस्पिटलमध्ये 8 दिवस राहून घरी परतली तो आत्याबद्दलचं पत्र आलं होतं. आत्याही? बीनानं ए म्हटलं नव्हतं, पण आत्याचं हे शेवटलंच आजारपण. कधी आजारी अंथरुणावर न राहिलेल्या आत्याचं हे पहिलं आणि शेवटचंच दुखणं. ते येणार होतं म्हणूनच ती जशी मागच्या वर्षी मैथिलीकडे येऊन राहून गेली होती. तिचा परिसर, तिची माणसं पाहून गेली होती. मैथिलीला एकदम भरूनच आलं. तिनं फ्लाईट बघितली, तिकीट बुक केलं, मग तिथूनच सुभद्राला फोन केला. ती जाते आहे हे सांगितलं, विमानतळावर सोडून दे म्हणाली. ललीची क्षीण, अशक्त, इवलीशी कुडी तिच्या डोळ्यांसमोर आली. चादरीखाली तर ती जाणवतही नव्हतीच. तिचा आता शेवटचा प्रवास सुरू झाला. आणि आत्याचाही. तिच्याकरता असलेल्या या दोघी जणी. एक तिच्या जगण्यात होतीच आधीपासून, तिला मुंबईला नेण्याच्याही आधीपासून. तिला माहीत नव्हतं म्हणून काय झालं. आणि दुसरी ही लली, ही नंतर आली. एकीनं तिला सन्मान शिकवला, दिला. एकीनं कुणी ठेवला नाही असा विश्वास ठेवला, अगदी आतड्यातून विश्वास. तान्ह मूल ज्या नितांत विश्वासानं आईचं पोट कुसकरतं, पदर ठेवून गाढ झोपी जातं, तो चिमुकला सुंदर विश्वास. ती घरी आली, सुटकेस काढली, 2-4 कपडे घेतले. पैसे? घरी पुरेसे पैसे नव्हतेच. उद्या बँक उघडेपर्यंत थांबायचं नव्हतं. ती सुभद्राची वाट पाहू लागली. सुभद्रा आली. चलायचं? असं म्हणताना सुभद्रानं मैथिलीच्या हातात पैसे ठेवले. लागतीलच अगं तुला, अचानक निघते आहेस. तिचा हात त्या नोटांसकट मैथिलीनं उचलला, त्यावर ओट टेकले. सुभद्रा, ती पुटपुटली. एक थेंब सुभद्राच्या हात

0: त्यावर पडला.
1: श्रोते हो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोते हो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचे क्रमशः अभिवाचनाचा भाग 95 आपण आता ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
2: शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध. ऐका भक्ती संगीत, भक्ती रसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग. दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर मन प्रसन्न करा, भक्तीत रंगून जा. भक्ती संगीत, आपल्या श्रद्धेचा स्वर.
3: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं, फोन फरमाइश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
4: आमचा फोन क्रमांक 9405255120.
5: आमचा फोन क्रमांक 9404525120.
3: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
6: हॅलो फोन फरमाइश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
3: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
6: फोन फरमाइश.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. लोकसंगीत या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत जगन्नाथ बोडके आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं.

श्रोतेहो, आताच आपण लोकसंगीत या कार्यक्रमात जगन्नाथ बोडके आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं आपता आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 11 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: मनाला शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध। ऐका भक्ती संगीत, भक्ती रसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर। मन प्रसन्न करा, भक्तीत रंगून जा। भक्ती संगीत आपल्या श्रद्धेचा स्वर।
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण। सकाळचे 11:30 झाली आहेत।

आपली आवड हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना किरण टाकळेचा नमस्कार. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपल्या मनपसंत गीत ऐकण्यासाठी असंख्य श्रोत्यांनी पत्राद्वारे आणि मेलद्वारे आपली आवड कळविली आहे. त्यातील निवडक श्रोत्यांचे आवडीचे गीत आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात विनय मांडके आणि अनुपमा देशपांडे यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांची रचना. अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलं आहे. मामला पोरीचा या चित्रपटासाठी आणि या गीतास आपली पसंती कळविणारे श्रोते आहेत वेणी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथून नारायण आबाजी पुंडे, सोनबाराव पुंडे, हर्षदराव पुंडे आणि समस्त पुंडे परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका आणि जिल्हा जालना येथून नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर आणि समस्त भुतेकर परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून वैष्णवी जगदाळे, वैभव गौरव लोखंडे, मेघराज युवराज कोलते आणि समस्त लोखंडे कोलते आणि जगदाळे परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. वाकुळणी तालुका बदनापूर येथून रुद्र कोळकर आणि कोळकर परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. दयानंदनगर नांदेड येथून प्रकाश जैन आणि समस्त जैन परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. तिरुपतीनगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन आणि समस्त जैन परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. मुक्काम पोस्ट बीड येथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान आणि समस्त थोरात परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. तर श्रोते हो, ऐकूयात या सर्वांच्या आवडीचं विनय मांडके आणि अनुपमा देशपांडे यांच्या स्वरातील गीत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात किशोर कुमार आणि अनुराधा पोडवाल यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांची रचना. अरुण पोडवाल यांनी संगीतबद्ध केलं आहे माझा पती करोडपती या चित्रपटासाठी आणि या गीतास आपली आवड कळविणारे श्रोते आहेत. मुक्काम पोस्ट हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी सायरा बानू शेख दस्तगीर शेख फैजन बी शेख शाकिर शेख इस्लाम बी शेख बाबा शेख करिश्मा शेख सिमरन शेख वळसंगी येथून सानिया शकील पठाण बिस्मिल्ला बी शेख आणि निलोफर शेख आणि समस्त शेख परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथून चांदनी अयुब सय्यद राजे अमन सय्यद माहिरा सय्यद आणि समस्त सय्यद परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. मुक्काम पोस्ट वसारी जिल्हा वाशिम येथून पत्र आलं आहे एकनाथ काळे आशाताई काळे ज्ञानेश्वर काळे शिवांशू श्री गायकवाड आणि समस्त काळे परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. तालुका हिमायतनगर आदेगाव येथून गणेश काळबांडे सचिन काळबांडे लखन काळबांडे सौ वंदनाबाई काळबांडे आणि समस्त काळबांडे परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून राजेश पाटील साबळे राजदीप राजेश राशी राजेश श्रीमती शीतल राजेश आणि समस्त राजेश परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना येथून निजाम शेख वरुण साबळे उद्धव साबळे नुपूर आणि समस्त साबळे परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. मुक्काम पोस्ट वारंगा फाटा जिल्हा हिंगोली येथून पांडुरंग मोरे अश्विनी मोरे वैष्णवी मोरे पुंडलिक मोरे आणि समस्त मोरे परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून रामराव बहिरजी जाधव दत्तराव जाधव रामप्रसाद जाधव नागनाथ राजेश जाधव चंद्रकांत मारुती जाधव आणि समस्त जाधव परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सचिन आणि अनुराधा पोडवाल यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. अरुण पोडवाल यांनी संगीतबद्ध केला आहे नवरी मिळेल नवऱ्याला या चित्रपटासाठी. आणि या गीतास आपली पसंती कळविणारे श्रोते आहेत

म्हातारगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून दत्तराव जाधव, रामप्रसाद जाधव, देवाशिष बोखारे, स्वराज जमधाडे आणि समस्त जाधव परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. सेलू येथून चंदू कुलकर्णी, हेमलता कुलकर्णी, सी आर कुलकर्णी आणि समस्त कुलकर्णी परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. बहादरपूर जिल्हा जळगाव येथून संतोषकुमार सोनाळ, नरेंद्र दंडगव्हाळ, रवींद्र सोनार, सन्नी मुन्ना बंडूदादा आणि समस्त सोनार परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. छत्रपती शाहूनगर हिंगोली येथून रामचंद्र इंगोले, सिद्धांत टिक्कू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम आणि समस्त इंगोले परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली येथून दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम ठोके, रोहित सोनू मोनू आणि समस्त ठोके परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. नागेश्वरनगर माटेगाव तालुका पूर्णा येथून शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम शुभम, बालाजी बोबडे, सुवर्णा वेणुताई वैष्णवी बोबडे, नावकीकर मारुतराव भुसारे आणि समस्त बोबडे परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. पांगरा तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून शिंदे सुनील जबडे, देव किशन इंगोले, आर डी इंगोले, चांदू बलखंडे आणि समस्त बलखंडे परिवार आणि इंगोले परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. तर श्रोते हो ऐकूयात नवरी मिळेल नवऱ्याला या चित्रपटातील सचिन आणि अनुराधा पोडवाल यांच्या स्वरातील गीत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात रवींद्र साठे यांच्या स्वरातील रमेश आनावकर यांची रचना. नंदू होणप यांनी संगीतबद्ध केलं आहे ओटी खणा नारळाची या चित्रपटासाठी. आणि या गीतास आपली आवड कळविणारे श्रोते आहेत जांभरुण तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष, पृथ्वीराज जोशी, कुमारी सांधवी जोशी, भुजंगराव शिंदे, भाऊसाहेब हिवराळे, किशन जमिलोद्दीन काझी आणि समस्त जोशी परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. मुक्काम पोस्ट बोरी खुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून सुधाकर राजे जाधव, प्रशांत राजे जाधव, साक्षीताई राजे जाधव, जग्गूताई राजे जाधव, संचित वायाळ, प्रथमेश देशमुख, चिरंजीव सोहम देशमुख, कुमारी प्रणाली, कुमारी साणवी आणि समस्त राजे जाधव देशमुख वायाळ परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. मुक्काम पोस्ट येडगुळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून अरुण काळे, एडी कांबळे, अतुल गौतमी धम्मदिना आणि समस्त काळे परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ आणि समस्त घायाळ परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. गोकुळनगर नांदेड येथून ऋतुराज राठोड, बालाजी राठोड, ऋतुजा राठोड, मीनाक्षी राठोड आणि समस्त राठोड परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. महादेव घाट अमलेश्वर येथून डोमन ठाकूर, सुमन ठाकूर, मिथिलेश ठाकूर, तारणी ठाकूर, सुरज ठाकूर, सुजला ठाकूर, ज्योती ठाकूर, रेयांश ठाकूर आणि समस्त ठाकूर परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. सोमेश कॉलनी नांदेड येथून अथर्व देसाई, आर्यन देसाई आणि समस्त देसाई परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. तर श्रोते हो ऐकूयात ओटी खणा नारळाची या चित्रपटातील रवींद्र साठे यांच्या स्वरातील गीत.

या गीताबरोबरच आजचा आपला श्रोत्यांच्या पत्रव्यवहारावर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपली आवड आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपली आवड कळविण्यासाठी आमचा पत्ता आहे कार्यक्रम आपली आवडद्वारा कार्यक्रमाधिकारी आकाशवाणी केंद्र वसरणी नांदेड. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो दुपारचे 12 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे वनिता मंडळ हे कार्यक्रम आणि दुपारी 1 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

हर्ट्स म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मी तुमचीच मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो, गणरायाच्या आगमनाचा हा प्रवास अगदी काही काळच उरलाय. 10 दिवसांचा हा सोहळा बघता बघता निघून जाईल. उत्साह, आनंद आणि चैतन्य निर्माण भरलेल्या डोळ्यांच्या कडा श्रद्धा आणि भक्तिरूपी आसवांनी पाणावून जातील. निरोप घेता देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. आभाळ भरले होते तू येताना, आता मात्र डोळे भरून आलेत तुला सोडून जाताना. खरंच हे 10 दिवस कसे निघून गेले काही कळलंच नाही. ठिकठिकाणी पूजा, अर्चा आणि भक्तिमय वातावरणात आपणही कधी एकरूप झालोत हे सुद्धा कळलं नाही. 10 दिवसांचं त्यांचं असणं आता मात्र मनाला रितेपणा देऊन जाणार. एवढं मात्र खरं, अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं वर्षभर वेळ नसणारे आपण सर्व एकत्र आलो. अनेक कार्यक्रमातून कितीतरी गोष्टी साध्य केल्या त्या याच दिवसांमध्ये. एकमेकांच्या कलागुणांना वाव देऊन या उत्सवाचा मनमुराद आनंद लुटलाय आपण. आता मात्र गणरायाला निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनवणी करूया. मैत्रिणींनो, एक गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवूया की पर्यावरणपूरक विसर्जनासाठी तलाव किंवा नद्या खराब होऊ नये म्हणून कृत्रिम टाक्यांमध्येच विसर्जन करावं. निर्माल्यही जिथे एकत्र जमा केलं जातं तिथेच टाकावं. एकूणच निसर्गाला आणि पर्यावरणाला कुठलीही हानी पोहोचणार नाही याची वैयक्तिक काळजी घ्यायची. चला तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण गणरायाचंच एखादं छानसं गीत ऐकूया.

तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या पुढच्या मालिकेकडे. आपल्या कार्यक्रमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या मैत्रिणींशी हितकूच करत असतो, त्यांच्या संपूर्ण प्रवासाविषयी जाणून घेत असतो. तर आजही आपलं हितगुज या मालिकेमध्ये भेटूया लेखिका असणाऱ्या डॉ पुष्पा तायडे यांना आणि जाणून घेऊया त्यांच्या संपूर्ण लेखन प्रवासाविषयी. चला तर

नागपूरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. मैत्रिणींनो, मनात साठवलेले कितीतरी शब्द असतात, डोळ्यात दडलेल्या काही आठवणी असतात आणि ओठांवर येण्याची वाट पाहणाऱ्या कितीतरी गप्पा असतात. या सगळ्या गप्पांना मोकळी वाट करून देऊया. आज भेटूया हितगुज या मालिकेत डॉक्टर पुष्पा तायडे यांना. मैत्रिणींनो, डॉक्टर पुष्पा तायडे यांना

0: डॉक्टर पुष्पा तायडे यांना अर्थशास्त्र या विषयामध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे. त्यांचे 42 विविध विषयांवरचे शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाले आहेत. त्यांनी स्वतः 14 पुस्तकांचं लिखाण केलं आहे तर 16 पुस्तकं संपादित केली आहेत. त्यांनी 2025 साली नागपूर इथं झालेल्या 11व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. यासोबतच त्या विविध पुरस्कारांच्या मानकरी आहेत. त्यांचे अर्थशास्त्राची विविध पुस्तकं, मातृव्यथा हा कथा संग्रह आणि पुष्पगंध आणि शेवंती कविता संग्रह आहेत. चला तर भेटूया या सखीला आणि त्यांचा हा लेखन प्रवास जाणून घेऊया हितगुज या मालिकेत. तर डॉक्टर पुष्पा तायडे, सर्वप्रथम सांगा की तुम्ही मूळच्या कुठल्या?
1: माझं माहेर यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील. माझे वडील ऍडव्होकेट शिवराम चौधरी होते आणि माझं बालपण हे दारव्हा इथेच गेलं. बीए पर्यंतचं माझं शिक्षण हे दारव्ह्यालाच झालं होतं.
0: तुमच्या लेखनाची सुरुवात कशी आणि कुठून झाली?
1: आमच्या शाळेमध्ये हस्तलिखित तयार केली जायची आणि त्या हस्तलिखितामध्ये छोट्या छोट्या कथा लिहिण्यापासून माझी सुरुवात झालेली होती लिखाणाची. पण प्रत्यक्षामध्ये माझं जे साहित्य प्रकाशित झालं ते म्हणजे महाविद्यालयात असताना, जेव्हा महाविद्यालयाचा वार्षिकांक निघत होता आमच्या देवगिरी नावाचा, त्या देवगिरी वार्षिकांकामध्ये माझ्या कथा प्रकाशित झालेल्या होत्या. आणि मग वर्तमानपत्रामध्ये, दिवाळी अंकांमध्ये सुद्धा त्याच काळामध्ये माझ्या कथा कविता प्रकाशित झाल्या. त्याच्यामध्ये आत्मबल नावाचं वर्तमानपत्र होतं, नमो महाराष्ट्र, दारव्हा समाचार, या सगळ्या दिवाळी अंकांमध्ये तेव्हा माझ्या काही कथा प्रकाशित झाल्या होत्या. इथून माझी साहित्याची सुरुवात झालेली आहे.
0: तुम्हाला पहिल्यापासूनच लिहायला खूप आवडायचं का?
1: हो, मला लिहायला खूप आवडत होतं. कारण हस्तलिखित जरी असलं तरी ते आम्हाला मग नंतर वाचायला सुद्धा देत होते. त्यात आपण काहीतरी लिहिलं आहे, एखादा म्हणजे चुटकुला लिहिलं आहे, तर ते वाचायला खूप आनंद व्हायचा. सगळ्यांच्या सोबत आपलं पण प्रकाशित झालेलं आहे.
0: तर सर्वात पहिली कथा, कविता किंवा लेख यातला कोणता प्रकार तुम्हाला सर्वात जवळचा वाटला?
1: मला कथा आणि कविताच जास्त आवडायच्या. तेव्हा मी लेख लिहिण्या इतकी प्रगल्भ बुद्धिमत्ताही नव्हती असं म्हणता येईल. कॉलेजमधलं ते आयुष्य होतं तारुण्याचं, आणि त्या काळामध्ये कथा आणि कविता ह्याच आवडायच्या आणि त्याच लिखाण करत गेले.
0: किंवा जे तुमचं हस्तलिखित प्रकाशित झालं किंवा इतर सगळ्यांनी जेव्हा ते वाचलं तेव्हा तो अनुभव कसा होता?
1: तो त्यांनी केलेलं कौतुक जे आहे ते खूप आवडायचं आणि ती एक प्रेरणाच होती. आकाशवाणीवर देखील प्रसारित केल्या गेल्या होत्या माझ्या कथा, वनिता विश्व कार्यक्रम असायचा तेव्हा.
0: तर आता तुम्ही पुष्कळ साहित्य लिहिताय, वेगवेगळ्या विषयांवरचे विविध लेखही लिहिलेले आहेत, संशोधनपर तुमचं लिखाण आहे. तर वाचकांकडून मिळालेली एखादी प्रतिक्रिया, सर्वात पहिली प्रतिक्रिया, ती आठवते का तुम्हाला?
1: मला आठवतं की वनिता विश्व कार्यक्रमामध्ये जेव्हा माझी घार फिरे आकाशी ही कथा प्रसारित झाली तेव्हा धामगावच्या एक भगिनी होत्या, त्यांनी मला पत्र लिहून कळवलं होतं की तुमची कथा खूप आवडली, तुमची जी नायिका आहे त्या नायिकेच्या मनामध्ये घर, छोटी मुलं आणि तिची नोकरी, असं जे द्वंद्व तिच्या मनात निर्माण होत होतं त्याचं एक सुंदर चित्रण तुम्ही त्याच्यामध्ये रंगवलं आणि ते मला खूप आवडलं. पण तुमची जी लेखिका आहे ती संघर्ष करत राहिली आणि नोकरी करत राहिली, म्हणजे मला सासरच्या लोकांकडून साथ मिळाली नाही, माहेरच्या लोकांकडून साथ मिळाली नाही आणि छोटी छोटी मुलं त्यांना घरी एकटं टाकून मला नोकरीवर जाता येत नव्हतं म्हणून मला नोकरी सोडावी लागली. आणि ते शल्य जे आहे ते आजही मला बोचते. ही जी त्यांची बोलकी प्रतिक्रिया होती ती आजही मला आठवते की महिलांना असं बरेचदा आपल्या आयुष्यामध्ये होतं की म्हणजे समायोजन करता करता कदाचित आपलं करिअर जे आहे ते देखील गमवावं लागतं तेव्हा दुःख होतं.
0: पुष्पाताई, विदर्भातील साखर उद्योगाचं अर्थशास्त्र या आगळ्या वेगळ्या पुस्तकाविषयी काय सांगाल? या विषयावर तुम्हाला का लिहावंसं वाटलं?
1: मी माझं शिक्षण बीए पर्यंत झालेलं होतं आणि एक चांगलं स्थळ आलं. डॉक्टर असलेला मुलगा बिना हुंड्यानी तेव्हा लग्नाला तयार होतो, तर साहजिकच माझ्या वडिलांना वाटलं ही बीए झालेली आहे तर तिचं लग्न करून द्यायला काही हरकत नाही. आणि माझं लग्न वयाच्या 21व्या वर्षी झालं. परंतु माझ्या सासरचे लोक आणि माझे मिस्टर हे आधुनिक विचाराचे

0: होते आणि त्यांना असं वाटलं की हिला देखील चांगलं करिअर स्वतःचं घडवता आलं पाहिजे म्हणून लग्न झाल्यानंतर त्यांनी मला शिकवलं. मग मी एम ए इतिहासात केलं, नंतर एम ए अर्थशास्त्र विषयामध्ये केलं, बीएड केलं, एम फिल केलं आणि पीएचडी पर्यंत शिक्षण माझं लग्नानंतर पूर्ण झालं. त्यामध्ये एम ए अर्थशास्त्रामध्ये करत असताना मला विद्यापीठात प्रथम आल्यामुळे सुवर्ण पदक मिळालं आणि एम फिल केलं तेव्हा जे गाईड होते तेच मला पुन्हा पीएचडीला मार्गदर्शन करायला तयार होते आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी एक आगळा वेगळा विषय घेतला. तसं पहिलं तर विदर्भातील साखर उद्योग आणि त्यात काम करणे आणि त्याच्यावर संशोधन करणे, पुष्कळांना असं वाटू शकते की महिलांनी काय या क्षेत्रात हे करावं, पण मला असं वाटलं की हे एक चॅलेंज आहे माझ्या पुढे, मी महिला असतानाही तर याच विषयावर मी करायला पाहिजे. मी हा विषय संशोधनासाठी निवडला आणि विदर्भातले 8 कारखाने घेऊन त्याच्यावर सगळा डाटा कलेक्शन वगैरे करून माझा थीसिस जो आहे तो सबमिट केला. 2000 साली मला पीएचडी जी आहे ती या विषयावरची प्राप्त झाली आणि पीएचडी प्राप्त झाल्यानंतर मग मला साहजिकच असं वाटलं की एवढं जर काम आपण याच्यावर केलेलं आहे तर हा एक थीसिस प्रकाशित व्हायला पाहिजे म्हणून यूजीसीकडे अप्लाय केलं अनुदानासाठी. यूजीसीनी मला अनुदान दिलं आणि त्या अनुदानातून माझं हे पहिलं पुस्तक जे आहे हे प्रकाशित झालं. मला साधारणपणे 8 वर्षाचा कालावधी लागला कारण 8 कारखाने आणि प्रत्येक कारखान्यात वारंवार जाऊन डाटा कलेक्शन करणे ही बाब खरंच एक माझ्यासाठी तरी चॅलेंजच होतं.
1: हो म्हणजे इतकं सोपं नव्हतं.
0: हा आणि जेव्हा की माझा तेव्हा मुलगा जो आहे तो मुलगा पण शिकत होता, त्याच्याकडे पण मला लक्ष द्यायचं होतं आणि घर मुलगा नोकरी आणि हे सगळं सांभाळून मला हे सगळं करावं लागलं होतं.
1: महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या साहित्यावर देखील आपण खूप काही लिखाण केलंय, त्याबद्दल सांगा.
0: सुरुवातीला मी काही लेख महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरचे प्रकाशित केले होते, परंतु अगदी कोरोनाच्या काळांमध्ये असं झालं की व्हॉट्सअपवर मला एक मेसेज आलेला होता आणि त्याच्यामध्ये एक ग्रंथ जो आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार कार्य आणि साहित्य यावर आधारित निघणार होता आणि त्या ग्रंथाची संकल्पना जी आहे ती राजेश खवले जे अप्पर आयुक्त आहेत त्यांची होती आणि मी त्यांना फोन लावला की मी यामध्ये माझा स्वतःचा एखादा लेख देऊ का, तर त्यांनी मला म्हणाले की लेख तर नक्कीच द्या पण तुमचा बायोडाटा पण द्या. मग मी त्यांना माझा बायोडाटा दिला आणि जेव्हा मी माझा बायोडाटा त्यांना दिला तेव्हा त्यांनी म्हटलं की मी तुम्हाला या ग्रंथासाठी संपादक म्हणूनच निवडतो. म्हणजे योगायोगाने मला संपादक निवडल्या गेलं आणि 5वं नाव जोडल्या गेलं. परंतु असं झालं की कोरोना काळामध्ये सगळेजण आपल्या आपल्या कामात व्यस्त होते आणि मला टेक्निकल नॉलेज हे थोडं जास्त होतं की व्हॉट्सअपवरचे मेसेज मेलवर घेऊन किंवा कॉम्प्युटरमध्ये घेऊन ते प्रिंट करायचे आणि तपासायचे. असं करता करता मी काम सुरू केलं आणि 1008 पानाचा हा ग्रंथ, त्या संपूर्ण ग्रंथाचं काम जे आहे ते माझ्या एका हाती पार पडलं त्या काळामध्ये आणि एक मोठीच उपलब्धी माझ्या आयुष्यात मला मिळाली.
1: खरंच हे दोन्ही व्यक्तिमत्व आपल्यासाठी अतिशय आदर्शप्रद, त्यांनी शिक्षणाची गंगा आपल्यापर्यंत पोहोचवली.
0: मला तर खूपच आनंद झाला कारण पहिला ग्रंथ आम्ही क्रांतिरत्न हा केला आणि त्यानंतर दुसरा ग्रंथ जो आहे तो आम्ही सावित्रीबाई फुलेंचा गौरव ग्रंथ काढला आणि त्याचं देखील संपादनाचं काम माझ्या हातून झालं. तर ह्या दोन मला असं वाटतं की मोठ्या पुस्तकांचं संपादनाचं कार्य माझ्या हातून झालं, ही एक माझ्या जीवनातली अतिशय उत्कृष्ट अशी संधी मला प्राप्त झालेली होती.
1: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ या कार्यक्रमात. हितगुज या मालिकेमध्ये डॉक्टर पुष्पा तायडे यांचा साहित्य प्रवास. पुष्पाताई, तुम्ही पुष्पगंध आणि शेवंती या नावाचे कविता संग्रह लिहिले आहेत आणि ते सगळ्या वाचकांना खूप आवडले आहेत. पुष्पगंध या कविता संग्रहातील मग मानवानेच शांत का राहावे या नावाची कविता माझ्या संग्रही आहे, तर ती मी सांगते. कळ्यांनी उमलावे, फुलांनी फुलावे, निसर्गाने बहरावे, मग मानवानेच का रडावे. फुलपाखरांनी हुंदडावे, पक्ष्यांनी गीत गावे, गायीने हंबरावे, मग मानवानेच का स्वस्थ बसावे. खरंच खूप सुंदर अशा या ओळी आहेत, तर या कविता संग्रहाविषयी काय सांगाल?
0: कॉलेजमध्ये असतानाच मला कविता लिहायची एक सवय होती किंवा त्या काळात स्फुरत होत्या आणि त्या हळूहळू सगळ्या कविता ज्या आहेत त्या गोळा होत गेल्या आणि कधीतरी ह्या प्रकाशित करू असं करता करता बऱ्याच कालावधी निघून

0: नेला, पण नंतर मग असं वाटलं की ह्याला आपण लक्ष देऊन करायला पाहिजे, आणि मग हा कविता संग्रह प्रकाशित करायचा विचार मनात आल्यावर कामाला लागले. आणि मग मला नाव आठवलं की प्रस्तावना कुणाला मागायची, तर प्रतिमा इंगोले म्हणून ज्या अगदी ख्यातनाम लेखिका आहेत त्यांना मी म्हटलं की माझ्या कविता संग्रहाला तुम्ही प्रस्तावना द्या, आणि त्यांनी अगदी क्षणात मान्य केलं आणि अगदी लवकरच मला याला प्रस्तावना त्यांनी लिहून दिली, आणि मग हा कविता संग्रह जो आहे तो आम्ही प्रकाशित केला.
1: आणि मातृव्यथा हा तुमचा कथा संग्रह आहे, त्याबद्दल थोडस.
0: मातृव्यथा हा जो कथा संग्रह आहे, मातेची व्यथा ही तर खरं म्हणजे माझ्या आईचीच व्यथा होती. म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये असं झालं होतं की माझा जो मोठा भाऊ आहे हा बी सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर एका चांगल्या पदावर काम करत असताना त्याच्या मनामध्ये असा विचार आला होता की आपण आता ही नोकरी वगैरे सोडून द्यायची, कन्यास दीक्षा घेतली होती. आणि मग एक हाताशी आलेला मुलगा घरून निघून गेला म्हणून आईला सारखं म्हणजे माझ्या दुःख होत राहायचं, आणि ती जी व्यथा होती की आपल्या हाताशी आता आपला आलेला मुलगा जो आहे तो घर सोडून निघून गेलेला आहे, ती व्यथा या कथेमध्ये मांडली. पण नंतरच्या काळात माझा जो छोटा भाऊ आहे तो चांगला शिकला, वकील झाला, आणि त्यांनी घराची सगळी जबाबदारी सांभाळली.
1: तुमच्या शेवंती या कविता संग्रहाविषयी सांगा.
0: शेवंती हा कविता संग्रह अगदी अलीकडेच प्रकाशित झालेला कविता संग्रह आहे, आणि त्याच्यामध्ये छान छान आईविषयीची कविता, गुलाब फुलाविषयी आपलं जे मत आहे ते, फुलाची राणी म्हटलं जातं शेवंतीला, त्या फुलाच्या राणी शेवंतीवर कविता, अशा सुंदर सुंदर कविता ज्या आहेत त्यामध्ये प्रकाशित झालेल्या आहेत.
1: खूपच छान. पुष्पाताई, तुमच्या शब्दांनीच तुम्हाला स्वतःला कधी नव्यानं ओळख करून दिली का?
0: हो, जेव्हा आता हा कथासंग्रह प्रकाशित झाला आणि मराठी साहित्य मंडळाने मला जेव्हा या कथासंग्रहाला सावित्रीबाई फुले सर्वोत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार दिला, तेव्हा मला असं वाटलं की आता आपल्याला खरी ओळख जी आहे आपली ती या माझ्या लिखाणाने मिळालेली आहे, आणि मी धन्य झाले. प्रत्येक पुरस्कार घेताना आनंद होतो, परंतु ही देखील जाणीव होते की आता याच्यापेक्षा आणखी जास्तीत जास्त चांगलं साहित्य जे आहे ते लोकांपर्यंत आपल्या हातून पोहोचावं ते व्हायला पाहिजे.
1: आपण अध्यात्मविषयक देखील अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, तर या अध्यात्माचं वेडही तुम्हाला पहिल्यापासूनच होतं का?
0: अध्यात्माचं वेड मला होतं लहानपणापासून, आईचे संस्कार होते. परंतु 2007 साली माझी एक शक्तिपात दीक्षा झालेली होती आणि मला प्रियानंद नावाचे गुरु मिळाले होते, आणि मग मला लक्षात आलं की खरोखरच हा एक सिद्ध योगाचा मार्ग जो आहे एक उत्कृष्ट असा मार्ग आहे, आणि ध्यान साधनेचा मार्ग आहे तर या मार्गाने साधना करायला पाहिजे. आणि मग त्यांच्या सहवासात आल्यावर मासिक जे आहे त्याचं संपादनाचं काम केलं, दिनदर्शिका जी प्रकाशित होत होती त्याच्या पाठीमागे लेख लिहायला लागले, आणि हळूहळू आध्यात्मिक लिखाणाला माझी त्यांच्या कृपेनी सुरुवात झालेली आहे.
1: खरंच तुमच्या या लिखाणामध्ये किती वैविध्य विपुलता आहे, तुमच्यातल्या या सृजनशक्तीला खरंच सलाम करावा असंच आहे. तर आपल्या लेखनामध्ये कोणत्या लेखकांचा प्रभाव आहे असं तुम्हाला वाटतं?
0: जेव्हा मी महाविद्यालयात शिक्षण घेत होते तेव्हा वि स खांडेकर, हना आपटे, कुसुमाग्रज, शांता शेळकेंच्या कविता अशा मोठ्या मोठ्या लेखकांचं लिखाण वाचत आले, आणि त्यांच्या विचाराचा पगडा माझ्या विचारावर होता, आणि या सगळ्यांनी जे काही मला चांगले विचार दिले त्यातून माझी लेखणी जी आहे ती हळूहळू समृद्ध होत जात आहे.
1: पुष्पाताई, तुम्हाला वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत, तर त्या पुरस्कारांविषयी सांगा.
0: अगदी सगळ्यात पहिला पुरस्कार जो आहे तो मला तर माझ्या विदर्भातील साखर उद्योगाचे अर्थशास्त्र या पुस्तकाला मिळाला, आणि मराठी अर्थशास्त्र परिषदेमध्ये हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार नावाने हा पुरस्कार मला तेव्हा प्राप्त झाला. पण मला असं वाटलं होतं की जनरली पुरस्कार मिळताना मुंबई पुणे आणि मोठे लेखक जे आहेत त्यांना हा पुरस्कार मिळतो, मग आपण काय जायचं, म्हणून मी त्या कार्यक्रमाला गेले नाही, आणि तिथे माझ्या नावाने पुरस्कार घोषित झाला होता. पण मग त्यांनी ती पुरस्काराची रक्कम, पुरस्काराचं प्रमाणपत्र हे सगळं पोस्टाने मला पाठवलं, तो चेक, आणि मग माझा आनंद खरोखरच गगनात मावेनासा झाला, कारण हा माझ्या जीवनातला पहिला पुरस्कार.

0: होता. खरंच खूप छान. पुढील कार्यकाळामध्ये अजून तुम्हाला कोणकोणत्या विषयावर लिहिण्याची तुमची मनीषा आहे?
1: मला महाविद्यालयात असतानाच एक विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रकल्प मंजूर केलेला होता आणि त्याच्यामध्ये मायनर रिसर्च प्रोजेक्ट जो आहे त्याच्यात मला अनुदान पण मिळालं होतं आणि तेव्हा मी महात्मा गांधींचे आध्यात्मिक विचार हा विषय घेतलेला होता आणि तेव्हा मी 25 खंड वाचून त्याच्यावरचा जो प्रकल्प होता तो विद्यापीठ अनुदानाकडे सादर केलेला होता. परंतु महात्मा गांधींचं वाङ्मय 100 खंडामध्ये विभागलेलं आहे आणि आज ताग्यात मी 55 खंड वाचून म्हणजे 13 चॅप्टरची स्कीम माझी मी बनवली होती. त्यांचे प्रार्थनेविषयीचे विचार, धर्माविषयीचे विचार, एकादश व्रताविषयीचे विचार, गांधींची गुरु शिष्य परंपरा, गांधीचे ध्यानाविषयीचे विचार, शरीर आणि आत्म्याविषयीचे विचार, असे त्या स्कीममध्ये मी सगळं साहित्य त्यांचं डिव्हाइड करत जात आहे आणि हे काम भविष्यात पूर्ण करण्याची इच्छा आहे. माझे गुरु प्रियानंद जे आहेत त्यांचं चरित्र लिखाणाचं काम सध्या हाती घेतलेलं आहे. माझे जे वडील आहे अॅडव्होकेट शिवराम चौधरी ते समाजवादी विचारसरणीचे होते. त्या काळात त्यांनी संघर्ष करून अनेक कामगारांच्या संघटना ज्या आहेत त्या केल्या आणि कामगारांच्या शोषणापासून संघटनेच्या माध्यमातून त्यांना वाचविलं. तो त्यांच्या जीवनातला संघर्ष मी डोळ्यांनी पाहिला, त्यांचं चरित्र लिहायचं आहे आणि सगळ्यात शेवटी माझ्याही जीवनात जो काही संघर्ष झाला माझं चरित्र सगळ्यात शेवटी लिहेल हे सगळं मनामध्ये योजून ठेवलेलं आहे. ललित लेख, कथासंग्रह आणि कविता संग्रह हे पण सोबत येतीलच असा एक मोठा टिकोण समोर ठेवून लिखाण करायचं ठरवलेलं आहे.
0: तुम्हाला तुमच्या या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जाता जाता आपल्या नवोदित प्रतिभावंतांना तुम्ही काय संदेश द्याल?
1: प्रत्येक प्रकारचं साहित्य लिखाणाचं जे काही तंत्र आणि मंत्र आहे ते शिकून घ्यावं. उदाहरणार्थ कविता लिहिताना केवळ मुक्त छंदातल्या थोड्याशा कविता लिहिल्या, काही शब्दाला शब्द जुळवले आणि कविता लिहिली असं करण्याच्याऐवजी त्यांनी त्याच्यामध्ये वृत्तातल्या कविता किंवा गझल लेखन ज्या पद्धतीने आपण करतो तसं हे सगळं शिकून जर तुम्ही हे कराल आणि जितकं जास्तीत जास्त वाचाल तितकं तुम्ही प्रगल्भ होऊन चांगलं साहित्य तुमच्या हातून कीच प्रकाशित होईल. तर की चांगला अभ्यास करा, लिखाणाचं तंत्र शिकून घ्या आणि चांगलं लिखाण करा.
0: तर डॉक्टर पुष्पा तायडे, आपण आमच्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इतकी छान मनमोकळी अशी मुलाखत दिलीत त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद मॅडम.
0: पण आता जाता जाता तुमच्या आवडीचं एखादं गीत सांगा.
1: आता नातू छोटा आहे आणि त्याला घेऊन मी बरेचदा गाणं म्हणत असते. देव

हितगुज या मालिकेमध्ये लेखिका डॉ पुष्पा तायडे यांची सुवर्णा पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर मैत्रिणींनो आपल्या या कार्यक्रमात घेऊया या छानशा गीताचा आनंद.

तर मैत्रिणींनो, यानंतर आपल्या या कार्यक्रमामध्ये तिच्या शब्दातून या मालिकेमधून शिल्पा दिवाण यांचं मनोगत आपण जाणून घेणार आहोत. चला तर

रोजचा गजबजलेला रस्ता आणि त्यातही आज आठवडी बाजार. ऑफिसमधून परत येताना उद्या टिफिनमध्ये काय भाजी असणार हा रोजचा प्रश्न. बाजारात दिसणाऱ्या हिरव्या भाज्या बघून मोह आवरला नाही आणि गाडी बाजूला लावून सगळ्या भाज्यांवर नजर फिरवत फिरवत पुढे जाऊ लागले. नेहमीचा रस्ता, दुकानं आणि भाजी विकणाऱ्या बायका, त्यामुळे चेहरे ओळखीचे. भाजी घेताना गर्दी नसली की 2-4 मिनिटं भाजी व्यतिरिक्त दुसऱ्या गप्पा पण व्हायच्या. काम त्याही करतात आणि मी पण. दिवसभर घराबाहेर राहून दोघींनाही घरी जायची घाई असते. ही जबाबदारी आटोपली तरी घरची जबाबदारी वाट बघत असते. त्यातही मुलं छोटी असतील तर त्यांच्या भूकेची काळजी आणि मोठी असतील तर वेळेत घरी पोहोचले असतील की नाही याची काळजी. याच विचारात असताना अचानक कानावर आरडाओरड पडली. बाजार म्हटलं की हा प्रकार नेहमीचाच, पण वातावरण जरा जास्तच तापलेलं दिसलं. खूप वादविवादानंतर शांत झालं. वाद घालणारा पुरुष निघून पण गेला, पण ती मात्र आतून धुमसत होती. मी नेहमी तिच्याकडून भाजी घेते, समजूतदार, आपल्या नेहमीच्या ग्राहकांशी प्रेमाने बोलणारी. सुधा आज अक्षरशः पेटून उठलेली बघितली. स्वतःशीच ती पुटपुटत होती. काय कमी करते मी या सगळ्यांसाठी? घरचं आवरते, सगळी कामं करून इकडे दिवसभर राबते आणि घरी जाऊन पुन्हा डोळ्यासमोर कामं पडलेली दिसतात. तरीही काहीही न बोलता सगळं करते. मदत कुणाचीच नाही, पण निदान आपल्या माणसावर कुणी चुकीचा आळ घेत असेल तर बोलण्याची हिंमत तर घरच्या माणसामध्ये असावी, पण नाही. तोंडाला कुलूप लागतं त्यांच्या. अगं अगं अगं, शांत हो, गेला तो केव्हाच निघून. आणि तू का स्वतःला इतका त्रास करून घेते आहेस? तू कितीही आरडाओरड केलीस तरी त्याचा त्याच्या

यावर काहीही परिणाम होणार नाही आहे. अगं त्याला सवय झाली आहे काम न करता आरामात तुझ्या भरोशावर पोट भरायचे. जो स्वतःची जबाबदारी घेऊ शकत नाही तो तुझी काय काळजी घेणार आणि तुला कोणत्या संकटापासून वाचवणार. माझ्याकडे बघताच तिच्या टपोऱ्या डोळ्यात पुन्हा पाणी तरळलं. रात्रीचे 9 वाजले होते. भाज्या संपल्यामुळे सगळ्यांनी दुकानं आवरायला सुरुवात केली होती. ग्राहकांची वर्दळ पण कमी झाली होती. सुधाचा उदास आणि पडलेला चेहरा बघून मला मात्र तिथून निघायची इच्छाच होत नव्हती. तिच्या बोलण्यातलं एक वाक्य मला वारंवार खटकत होतं. ते बोलल्याशिवाय मला चैन पडणार नव्हतं. मी सुरुवात केली, तुला एक विचारू सुधा, मला सांग, तुझ्या हातात मी नेहमी हिरवा चुडा बघते. तू भाजी मोजताना निवडताना त्या चुड्याची खणखण मला नेहमी तुझ्याकडे आकर्षित करते. याच चुडा भरलेल्या हातांनी तू भांडी धुणी स्वयंपाक सगळं करते, पण तुला त्याचा तिळ मात्रही त्रास होत नाही. घर सांभाळताना दुकान सांभाळताना चुडा भरलेले हे मजबूत हात कधीच कमी पडत नाही. जे हात तुझ्या संसाराचा डोलारा मजबूत करतात त्या बांगड्या भरलेल्या हातांना तू कमी कशी लेखू शकतेस. तुझ्या नवऱ्यापेक्षा या तुझ्या हातात जास्त सामर्थ्य आहे, मेहनत करण्याची क्षमता आहे असं बोलताना तू तुझ्या मेहनती हातांचा अपमान करते आहेस असं नाही का वाटत तुला. अगं काही गोष्टी बोलताना आपण सहज बोलून जातो पण त्याचा खरा अर्थ आपण विसरतो. बांगड्या भरलेले हात कमजोर नसतात ग, आपण असं बोलून स्वतःला कमजोर करून घेतो. घरातली सगळी जबाबदारी तू तुझ्या खांद्यावर घेतली आहेस, त्यासाठी तू इतकी मेहनत घेतेस. आज खचली तरी उद्या पुन्हा हे सगळं विसरून नव्या उमेदीनं कामाला लागतेस. तुझ्यात उमेद आहे, नवीन काहीतरी करण्याची शक्ती आहे, आत्मविश्वास आहे, जिद्द आहे. मग तू कमजोर कशी? तुझ्यासारख्या अनेक स्त्रिया रोज त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात नवनवीन आव्हाने पेलतात, संकटांना सामोरा जातात, आत्मविश्वासाने प्रत्येक परिस्थितीचा सामना करतात. कित्येकदा तर एकटी स्त्री घरची बाहेरची सगळी जबाबदारी एकटीच पार पाडत असते. तारेवरची कसरत करत असताना देखील तिचे मजबूत हात कधीच कमजोर पडत नाही. ज्या हातात बांगड्या शोभून दिसतात तेच हात बंदूक आणि विमानही चालवतात बरं का. मोठमोठ्या जबाबदाऱ्या पण समर्थपणे पार पाडतात, अनेक आघाड्यांवर त्या पुढे असतात. हे बघ, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हणतात. कारण त्याच्या तुटलेल्या शर्टच्या बटनपासून ते तुटलेला आत्मविश्वास पुन्हा जोडण्याचं काम एक स्त्रीच करत असते. ती सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून प्रत्येक कामासाठी स्वतःला इतकी झोकून देते की घरच्या पुरुषाला त्याचा साधा अंदाजही येत नाही. दिवसभर सगळं सांभाळून थकलेली ती त्याच्या समोर मात्र चेहऱ्यावर स्मितहास्य घेऊनच वावरते. कारण त्याला आनंदी वाटावं, तो प्रसन्न राहावा, त्याला कुठलीही काळजी वाटू नये, जेणेकरून तो आपल्या ध्येयाच्या दृष्टीने एक पाऊल आणखी पुढे टाकू शकेल. ती घर मुलं नातेवाईक हे सगळं एकटे सांभाळून घेते, त्यामुळे तो निश्चिंतपणे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतो आणि आपल्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो.

पण बघताना मात्र बहरलेला हिरवागार उंच सुंदर वृक्षच आपल्याला दिसतो. त्याला बहर यावा म्हणून मुळ त्याला किती घट्ट पकडून ठेवतात हे मात्र आपण सर्रास विसरतो. रोपट्यापासून ते वृक्ष होत असतानाचा प्रवासही आपण विसरतो. त्यामागे मेहनत असते ती या बांगड्या भरलेल्या हातांचीच. तुझ्या हातावर उमटलेल्या या रेषा तुझं भविष्य सांगेल की नाही माहिती नाही, पण हे तुझे हात तुझ्या मेहनतीची साक्ष देतात ग. तुझा हिरवा चुडा केवळ तुझ्या हाताचं सौंदर्य वाढवत नाही, तर तुझ्या मनात तुझ्या जवळच्या नात्यांमध्ये पण हिरवळ पसरवतो, समृद्धी पसरवतो. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात करिअर करत आहेत, यशस्वी होत आहेत. क्षेत्र कोणतंही असो, त्यांचा आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणे काम करण्याची त्यांची सवय त्यांना पुढे जाण्यापासून थांबवू शकत नाही. काम मोठं असो की छोटं, ते नीटनेटकं आणि तितकंच जबाबदारीने करण्याचा त्यांचा गुण त्यांना त्यांच्या क्षेत्रात पुढे घेऊन जातो. एकावेळी अनेक कामं त्या लीलया सांभाळू शकतात. अगदी घर सजवण्यापासून तर मुलांचं करिअर निवडण्यापर्यंत, मुलांची बर्थडे पार्टी असो की ऑफिसच्या मोठमोठ्या कॉन्फरन्स, त्या कुठेच कमी पडत नाही. जबाबदारीने वागण्याचा आणि हातात आलेली कामं पार पाडण्याचा गुण त्यांनी आईकडून घेतलेला असतो. लहानपणापासून तिच्या वागण्या बोलण्याचं निरीक्षण त्यांनी केलेलं असतं. सुधा, तू सुद्धा मेहनतीसोबतच आई वडिलांचे चांगले संस्कार घेऊन आली आहेस. तू घर सांभाळते, तुझा हा भाजीचा व्यवसाय पण तू तितकाच व्यवस्थित सांभाळते. हे सगळं करताना देखील तुझं मुलांकडे, सासू सासऱ्यांकडे, घराकडे, सगळीकडे लक्ष असतं. घरात काय हवं काय नको, कुणाला काय आवडतं, घरातल्या वस्तू जागच्या जागी ठेवण्यापासून तर मुलांच्या अभ्यासाच्या वेळा, भाजीच्या दुकानासाठी लागणाऱ्या वस्तू, इतकं सगळं एका वेळेला डोक्यात ठेवून ते सांभाळणं सोपं नसतं. पण सगळीकडे तुझी नजर फिरत असते, प्रत्येक गोष्टीवर तुझं लक्ष असतं. तू एकटी स्त्री सगळा भार न थकता न कोलमडता सांभाळत असते. मग तू कमजोर कशी असू शकते? अगं, तू जितकी कामं एकटी पार पाडते ना, त्यासाठी

आत्तापर्यंत सुधा शांत झाली होती. माझ्या बोलण्यामुळे तिला समाधान पावलेलं बघून मलाही आतून गार गार वाटत होतं. माझ्या शब्दांनी तिच्या दुखावलेल्या मनावर आणि आत्मविश्वासावर मायेची फुंकर घालण्याचं काम केलं होतं. आपले शब्द कुणासाठी नवी आशा, नवा जोश आणि उमेद वाढवणारे ठरणार असेल तर यापेक्षा मोठं ते काय असू शकतं. समाजात अशी कितीतरी उदाहरणं आपण बघतो जिथे स्त्री आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी कितीही कठीण परीक्षा द्यायला तयार असते. सगळ्या जबाबदाऱ्या एकटी खांद्यावर घेऊनही हसत हसत कोणत्याही संकटाचा सामना करायला तयार असते. म्हणूनच ती कोणत्याही रूपात सन्माननीयच असते, आदरणीयच असते. म्हणून म्हणते सुधा, तू स्वतःचा आदर कर, म्हणजे सगळे तुझा आदर करतील. तुझ्या मुलांना तुझ्या मेहनतीची जाणीव आहे, ते तुला कधीच एकटं पडू देणार नाहीत. हिम्मत ठेव, त्यातच तुझं यश आहे. आता तिच्यात नवा उत्साह संचारला होता. आत्मविश्वासाने तिचा चेहरा खुलला होता. सुधा म्हणाली, ताई आज घरी जाऊन ना मुलांसाठी काहीतरी चमचमीत खायला बनवते आणि सगळं विसरून उद्यापासून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागते. तुमचे चार शब्द ऐकून खरंच माझा उत्साह वाढला. येत चला ताई भाजीच्या निमित्ताने, पण मला भेटायला. हे चार आंबे आज माझ्याकडून घेऊन जा. ठेवा हो, मस्त आमरस करून खा. सुधाचा आग्रह मी नाकारू शकले नाही. खर तर तिचा आनंदाने आणि आत्मविश्वासाने भरलेला चेहरा मला आज जास्त आपलासा करून गेला आणि आजचा आमरस नेहमीपेक्षा गोड झाला.

तिच्या शब्दातून या मालिकेमध्ये शिल्पा दिवाण यांचं मनोगत आपण जाणून घेतलं. मैत्रिणींनो, गणरायाच्या विसर्जनाचे दिवस आलेत. गणरायाला पुढच्या वर्षी पुन्हा परत येण्यासाठी निरोप देऊया.

तर मैत्रिणींनो, स्वस्थ रहा आणि मस्त रहा आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

भी ले दूं, बनवा के सोने का ताजमहल दे दूं, मगर शर्त

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सेवा हा सर्वोच्च धर्म असून हेच प्रत्येकाच्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची द्विपक्षीय चर्चा. मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोहित्रा यांना जाहीर. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 15 पदकांची कमाई करून भारत 13व्या स्थानावर. आणि उत्तर प्रदेशात नोएडा इथे यमुना एक्सप्रेसवेवर एका स्लीपर बसला आग लागल्यानं 9 प्रवाशांचा मृत्यू. सेवा हा सर्वोच्च

0: धर्म असून हेच प्रत्येकाच्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. गुजरातमधल्या वडनगर ते वाराणसी या यात्रेचं भागी झालेल्यांशी त्यांनी आज दूरदृश्य प्रणालीमार्फत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. राजकारणात सर्वोच्च पदावर पोहोचल्यानंतरही सेवाभाव हाच मार्गदर्शक सिद्धांत असला पाहिजे असं ते म्हणाले.
1: सेवा यही मुख्य हमारा काम होना चाहिए और हम सेवा कर कर के ही सेवा का संदेश देंगे, शब्दों में नहीं देंगे. हमारे अपने आचरण से लोगों को पता चले कि राजनीति में सत्ता कितनी ही क्यों न बड़ी हो जाए, लेकिन हमारा मार्ग सेवा का ही रहेगा. हम कभी भी सेवा के मार्ग से नहीं विचलित होंगे. कितने ही ऊंचे शिखर पर पहुंचेंगे, लेकिन सेवा परमो धर्म इस भाव को लेकर आगे बढ़ेंगे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत अंतराळ क्षेत्रात भारतानं बजावलेल्या कामगिरीबाबत.
2: विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे मानवाने अवकाशाची लांबी रुंदी मोजण्याचं मनावर घेतलं आहे. अंतराळात प्रगत देशांची स्पर्धा सुरू असताना भारतही मागे राहिला नाही. विशेषतः गेल्या काही वर्षात भारतानं महत्वाची कामगिरी बजावली आहे. अतिशय कमी संसाधनांचा वापर करत अतिशय कमी खर्चात भारताने मंगळयान मोहीम यशस्वी केली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो मंगळाच्या कक्षेत यान पोहोचवणारी जगातली चौथी संस्था ठरली. साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेणारी ही मोहीम 23 सप्टेंबर 2014 रोजी फत्ते झाली. त्यानंतर एकामागोमाग एक यशाची शिखरं पादाक्रांत करत इस्रोची यशोगाथा अविरत पुढे जात आहे. चांद्रयान 2 मोहिमेअंतर्गत 22 जुलै 2019 रोजी विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर चंद्रावर पोहोचले. या मोहिमेत सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आलं, मात्र चंद्रावरच्या पर्यावरणाची महत्वाची माहिती चांद्रयान 2 मिळवली. सॉफ्ट लँडिंगचं अपुरं उद्दिष्ट चांद्रयान 3 पूर्ण केलं. 14 जून 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा जगातला पहिला देश हा मान भारताने मिळवला. एक्झिओम मोहिमेतून कॅप्टन शुभांशू शुक्ला हा भारतीय अंतराळवीर अवकाशात सफर करून आला. गगनयान हा भारताचा आणखी एक महत्वाकांक्षी अंतराळ प्रकल्प आहे. सरकारी पातळीवर अवकाश क्षेत्रासाठी आणखी एक महत्वाची घटना झाली, ती म्हणजे खासगी उद्योगांचा अवकाश क्षेत्रात प्रवेश. खासगी उद्योगांसाठी तसंच स्टार्टअप उद्योगांसाठी या क्षेत्रात प्रचंड संधी असून देशातल्या प्रतिभेला आणि नवोन्मेषाला यामुळे चालना मिळेल.
0: संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या सत्राच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची भेट घेतली. या बैठकीत भारत अमेरिका संबंधांसह रशिया आणि इराणवर अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांबाबत भारताच्या हितसंबंध आणि चिंतांवर चर्चा झाली. भारताच्या आर्थिक हितांचं संरक्षण आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जातील अशी भारताची भूमिका आहे. दरम्यान रुबिओ यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी आणि प्रमुख प्रादेशिक प्राधान्यक्रमांवर दोन्ही देश समन्वय साधत असल्याचं सांगितलं. रशिया आणि युक्रेन दरम्यान ऊर्जा आणि धान्य क्षेत्रांपुरत्या मर्यादित युद्धविरामावर विचार करण्यास अमेरिकेनं तयारी दर्शवली आहे. या दोन्ही देशांनी या व्यवस्थेबाबत स्वारस्य दाखवल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी सांगितलं. मात्र अद्याप याबाबत कोणताही प्रस्ताव किंवा करार झालेला नाही हे त्यांनी स्पष्ट केलं. मॉस्को आणि किएव या दोन्ही बाजूंशी यासंदर्भात चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. मर्यादित युद्धविरामामुळे युद्ध संपणार नसलं तरीही दोन्ही देशांमधला तणाव कमी होऊन चर्चेसाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असंही ते म्हणाले. जम्मूमध्ये उधमपूर इथल्या लष्कराच्या नॉर्दर्न कमांड मुख्यालयाला आज हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी भेट देऊन सद्यस्थिती आणि सज्जतेचा आढावा घेतला. वेस्टर्न एअर कमांड आणि नॉर्दर्न कमांड या दोन विभागांमध्ये धोरणात्मक आणि सामरिक अशा सर्व स्तरांवर दिसलेला उत्कृष्ट समन्वय आणि संयुक्त कार्यपद्धती ही भविष्यातल्या मोहिमांसाठी एक आदर्श असल्याचं सिंग यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य प्रदेश सरकारकडून दिला जाणारा प्रतिष्ठित राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोइत्रा यांना जाहीर झाला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त इंदूर इथं येत्या सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार

0: प्रदान केला जाईल. 5 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सिकल सेल या सार्वजनिक आरोग्य समस्या बनलेल्या आजाराचं 2047 पर्यंत पूर्णपणे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सिकल सेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम सुरू केल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी आज दिली. ते आज न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या 81व्या अधिवेशनादरम्यान 1SCD या सिकल सेल आजारावरच्या उपचारांविषयीच्या जागतिक भागीदारी कार्यक्रमात बोलत होत्या. सिकल सेल आजाराबाबत समान समन्वित आणि शाश्वत जागतिक उपाययोजनांसाठी भारताने आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे असं त्या म्हणाल्या. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 6व्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. या यशस्वी घोडदौडीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई स्पर्धेच्या आजच्या दिवसाची सुरुवात वुशूमध्ये रोशिबिना देवीच्या रौप्य पदकाने झाली. महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात रोशिबिना देवीने रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात तिला चीनच्या झांग शियाओ कडून पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेतलं तिचं हे तिसरं पदक आहे. नौकानयनात पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक जिंकलं. आनंदजीत सिंग नरुका आणि परिनाश धालीवाल यांनी आज मिश्र स्केट प्रकारात कांस्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला, सिंड्रेला दास आणि यशस्विनी घोरपडे, दिया चितळे या भारतीय जोड्यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष कबड्डीमध्ये भारतीय संघानं चिनी तैपेईच्या संघाला 37-21 असं पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या गटात भारताचा हा सलग 4था विजय असून या विजयामुळे भारताचं पुरुष कबड्डीमधलं पदक निश्चित झालं आहे. महिला कबड्डी संघानं देखील इराणच्या संघाचा 37-23 असा पराभव केला. या संघाचा पुढचा सामना जपान बरोबर होणार आहे. भारत या स्पर्धेत 15 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 13व्या स्थानावर आहे. यात 1 सुवर्ण, 6 रजत आणि 8 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात यश मिळवणाऱ्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
0: उत्तर प्रदेशात नोएडा इथं यमुना एक्सप्रेसवेवर एका स्लीपर बसला आग लागल्यानं 9 प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. काल रात्री ही दुर्घटना घडली. ही बस नोएडाकडून आग्र्याच्या दिशेनं जात होती आणि त्यात 35 प्रवासी होते. वाटे दयानाथपूर इथं अचानक बसने पेट घेतला. आगीतून वाचण्यासाठी चालकाने त्वरित बस थांबवली आणि प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या टाकून सुटका केली. मात्र 9 प्रवासी आतच अडकल्यानं त्यांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आग नियंत्रणात आणली. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे आणि जखमींना लवकर बरं वाटावं अशा सदिच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत जखमींना योग्य वैद्यकीय उपचार मिळवून देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सेवा हा सर्वोच्च धर्म असून हेच प्रत्येकाच्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा. मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोइत्रा यांना जाहीर. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 15 पदकांची कमाई करून भारत 13व्या स्थानावर आणि उत्तर प्रदेशात नोएडा इथं यमुना एक्सप्रेसवेवर एका स्लीपर बसला आग लागल्यानं 9 प्रवाशांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात गौरी गणपती दहीहंडी उत्सव उत्साहात साजरे. मुंबई गोवा महामार्गाला विलंब झाल्याने खर्च वाढला. जिल्ह्यात सणासुदीच्या काळात 87 लाखांचं भेसळयुक्त पदार्थ जप्त. विशेष पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यातून 5,84,000 मतदारांची नावं वगळली. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रायगड

0: रायगड जिल्ह्याच्या प्रतिनिधी शोभना देशमुख.
1: गणपती आणि दहीहंडी हे उत्सव कोकणात धूमधडाक्यात आनंदात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरे केले जातात. मुंबईकर चाकरमाने न विसरता गणपतीला गावाकडे येत असल्याने रायगड जिल्ह्यातील गावं आणि वस्त्या माणसांनी फुलून गेल्या होत्या. सकाळी आणि संध्याकाळी गल्ल्या गल्ल्यांमधून आणि घराघरातून येणारे आरत्यांचे स्वर वातावरण भक्तिमय करत होते. यंदा रायगड जिल्ह्यात 1,05,140 खाजगी आणि सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यातील 1.5 दिवसांच्या 23,921 आणि 5 दिवसांच्या 45,676 गणपतींचे सर्वत्र मोठ्या भक्तिभावानं विसर्जन करण्यात आलं. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेले होते. रायगड जिल्ह्यात दहीहंडीचा उत्सव देखील आनंदात साजरा करण्यात आला. जिल्ह्यात सार्वजनिक आणि खासगी मिळून 8,870 दहीहंड्या उभारण्यात आल्या होत्या. मुंबई गोवा महामार्गाचं काम गेली 17 वर्षे सुरू आहे. यामुळे प्रकल्पाचा खर्च तब्बल 48% वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांना माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळाली आहे. 2011 मध्ये जेव्हा प्रकल्पाचे काम सुरू झाले तेव्हा 11,489.14 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. 2014 मध्ये हे काम पूर्ण होईल असे तेव्हा गृहीत धरले होते. मात्र या न त्या कारणानं प्रकल्प लांबल्यामुळे प्रकल्पाचा खर्च 16,969.40 कोटी पर्यंत गेला आहे. खर्चात तब्बल 5,422 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. खर्च तर वाढलाच, त्याचबरोबर रस्त्याच्या कामांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले. 2012 ते 2022 या काळात महामार्गावर 6,692 अपघात झाले. त्यात 1,512 जणांचा बळी गेला. एकट्या रायगड जिल्ह्यात 2012 ते 2025 या काळात झालेल्या अपघातात 1,045 मृत्यू झाले तर 5,260 जखमी झाले. खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर देखील अजूनही रस्ता पूर्ण झालेला नाही. त्याचा मोठा फटका गणपतीसाठी गावी जाणाऱ्या आणि गणपतीनंतर परत मुंबईला येणाऱ्या गणेश भक्तांना बसला. अन्न व औषध विभागाने रायगड जिल्ह्यात भेसळखोरांवर व्यापक कारवाईला सुरुवात केली आहे. विभागाने केलेल्या कारवाईत 87,58,000 रुपयांचे प्रतिबंधात्मक अन्न पदार्थ जप्त केले आहेत तर 19 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सण उत्सवाच्या काळात भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री वाढते. दूध, दुग्धजन्य पदार्थ, खवा, पनीर यांची मोठ्या प्रमाणात भेसळ होत असते. ही बाब लक्षात घेऊन अन्न व औषध विभागाने भेसळखोरांविरोधात व्यापक कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत केले जात आहे. विशेष सखोल मतदार पुनर्निरीक्षण मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील 5,84,118 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. जिल्ह्यातील एकूण नोंदणीकृत मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण 20% आहे. जिल्ह्यात अजूनही 1,98,000 मतदार आहेत ज्यांची 2002च्या मतदार यादीशी जोडणी होऊ शकलेली नाही. ही नावेही आगामी काळात वगळली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत घर भेटी देऊन सर्व मतदारांकडून गणना प्रपत्र भरून घेण्यात आले. 2002च्या मतदार यादीशी जोडणी न झालेली मतदारांची नावे या मोहिमेनंतर वगळण्यात आली आहेत तर संदिग्ध आढळून आलेल्या मतदारांची चौकशी केली जाणार आहे.
0: याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात. राज्याची मंत्रिमंडळ उपसमिती दुष्काळ सदृश स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेणार असल्याची महसूल मंत्र्यांची माहिती. मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार. प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोहित्रा यांना जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 15 पदकांची कमाई करून भारत 13 स्थानावर. केंद्र सरकारनं विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या मूलभूत आयात शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कच्च्या सूर्यफूल तेलावर आता 10 ऐवजी 0%, कच्च्या सोयाबीन तेलावर आणि कच्च्या पाम तेलावर आता 10 ऐवजी 5% मूलभूत आयात शुल्क लागेल. या दर कपातीचा सर्व लाभ ग्राहकांना मिळेल यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार

0: मंत्रालयानं खाद्यतेल उद्योगातल्या सर्व कंपन्यांना दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट सरकार साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत अंतराळ क्षेत्रात भारतानं बजावलेल्या कामगिरीबाबत.
1: विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे मानवाने अवकाशाची लांबी रुंदी मोजण्याचं मनावर घेतलं आहे. अंतराळात प्रगत देशांची स्पर्धा सुरू असताना भारतही मागे राहिला नाही. विशेषतः गेल्या काही वर्षात भारतानं महत्वाची कामगिरी बजावली आहे. अतिशय कमी संसाधनांचा वापर करत अतिशय कमी खर्चात भारताने मंगळयान मोहीम यशस्वी केली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो मंगळाच्या कक्षेत यान पोहोचवणारी जगातली चौथी संस्था ठरली. साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेणारी ही मोहीम 23 सप्टेंबर 2014 रोजी फत्ते झाली. त्यानंतर एकामागोमाग एक यशाची शिखरं पादाक्रांत करत इस्रोची यशोगाथा अविरत पुढे जात आहे. चांद्रयान 2 मोहिमेअंतर्गत 22 जुलै 2019 रोजी विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर चंद्रावर पोहोचले. या मोहिमेत सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आलं, मात्र चंद्रावरच्या पर्यावरणाची महत्वाची माहिती चांद्रयान 2 मिळवली. सॉफ्ट लँडिंगचं अपुरं उद्दिष्ट चांद्रयान 3 पूर्ण केलं. 14 जून 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा जगातला पहिला देश हा मान भारताने मिळवला. एक्झिओम मोहिमेतून कॅप्टन शुभांशू शुक्ला हा भारतीय अंतराळवीर अवकाशात सफर करून आला. गगनयान हा भारताचा आणखी एक महत्वाकांक्षी अंतराळ प्रकल्प आहे. सरकारी पातळीवर अवकाश क्षेत्रासाठी आणखी एक महत्वाची घटना झाली, ती म्हणजे खासगी उद्योगांचा अवकाश क्षेत्रात प्रवेश. खासगी उद्योगांसाठी तसंच स्टार्टअप उद्योगांसाठी या क्षेत्रात प्रचंड संधी असून देशातल्या प्रतिभेला आणि नवोन्मेषाला यामुळे चालना मिळेल.
0: पावसाच्या अभावाचा फटका बसलेल्या भागात उपाययोजना निश्चित करण्यासाठी नेमलेली 11 सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमिती प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. नागपूरमध्ये आज ते वार्ताहरांशी बोलत होते. दर मंगळवारी उपसमितीची बैठक होणार असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या मदतीसाठी आवश्यक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवू, मात्र त्याकरता वाट न पाहता राज्य सरकार आपल्या पातळीवर उपाययोजना सुरू करेल, असं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. पीक विम्यासंदर्भात विमा कंपन्यांबरोबर चर्चा करून शेतकऱ्यांनी विम्याचा लाभ अधिकाधिक मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. महसूल प्रशासन गतिमान करण्यासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांची 11 पदं निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. एसआयआर संदर्भात आरोप करण्याऐवजी सर्वच पक्षांनी मतदार याद्यांची पडताळणी करावी, असं आवाहन बावनकुळे यांनी केलं. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या धोंडवीरनगर इथं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज शेतपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. अपुऱ्या पावसामुळे पिकांचं झालेलं नुकसान, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून त्यांनी माहिती घेतली. या अडचणीच्या काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यातल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं तातडीनं किमान 2 ते 3 दिवसांचं विधिमंडळाचं अधिवेशन घ्यावं आणि या परिस्थितीत काय पावलं उचलली जात आहेत याची माहिती द्यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केली. कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र सुरू करावीत, असं आवाहन त्यांनी केलं. शेतकऱ्यांचे प्राण कंठाशी आलेले असताना दुष्काळ जाहीर करण्यासाठी 5 ऑक्टोबरपर्यंत वाट पाहण्याचं कारण काय, कोणते निकष आणि कोणाची वाट सरकार पाहत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाची सुमारे 26% तूट नोंदवली गेल्यानं संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ट्रिगर 1 लागू करण्याची शिफारस राज्य शासनाकडे करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत पर्जन्यमान, खरीप पिकांची स्थिती आणि पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. कृषी विभागानं शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन तांत्रिक मार्गदर्शन करावं, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य प्रदेश सरकारकडून दिला जाणारा प्रतिष्ठित राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोहित्रा यांना जाहीर झाला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त इंदूर इथं येत्या सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाईल. 5 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 6व्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. या यशस्वी घोडदौडीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई स्पर्धेच्या आजच्या दिवसाची सुरुवात वुशूमध्ये रोशिबिना देवीच्या रौप्य पदकाने झाली. महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात रोशिबिना देवीने रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात तिला चीनच्या झांग शियाओकडून पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेतलं तिचं हे तिसरं पदक आहे. नौकानयनात पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक जिंकलं. आनंदजीत सिंग नरुका आणि परिनाज धालीवाल यांनी आज मिश्र स्किट प्रकारात कांस्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला, सिंड्रेला दास आणि यशस्विनी घोरपडे, दिया चितळे या भारतीय जोड्यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष कबड्डीमध्ये भारतीय संघानं चिनी तैपेईच्या संघाला 37-21 असं पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या गटात भारताचा हा सलग 4था विजय असून या विजयामुळे भारताचं पुरुष कबड्डीमधलं पदक निश्चित झालं आहे. महिला कबड्डी संघानं देखील इराणच्या संघाचा 37-23 असा पराभव केला. या संघाचा पुढचा सामना जपानबरोबर होणार आहे. भारत या स्पर्धेत 15 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 13व्या स्थानावर आहे. यात 1 सुवर्ण, 6 रजत आणि 8 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात यश मिळवणाऱ्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
0: यूसीआय जागतिक सायकलिंग अजिंक्यपद 2032 या स्पर्धेचं यजमानपद पुणे भूषवणार आहे. कॅनडात मॉन्ट्रियल इथं झालेल्या यूसीआय काँग्रेसमध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आला. 2032च्या यजमानपदाच्या शर्यतीत कोलंबिया आणि मेक्सिको हे शहरही होते. मात्र उमेदवारी प्रक्रियेची अंतिम फेरी पुणे आणि नेदरलँड्समधील ग्रोनिंगेन यांच्यात झाली. पुण्याला सायकलिंगचं जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या सामायिक उद्देशातून राज्य सरकार आणि अखिल भारतीय सायकल महासंघानं केंद्र सरकारच्या पाठिंब्यानं ही बोली पूर्ण केली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी उद्या मुंबईत विसर्जन मिरवणुकीसाठी गिरगाव चौपाटी परिसरात वाहतुकीच्या नियोजनाचा आराखडा बृहन्मुंबई महानगरपालिकेनं समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला आहे. तसंच महानगरपालिकेनं तयार केलेल्या कृत्रिम तलावांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुण्यात उद्या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस, होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाचे 10,000 जास्त जवान तैनात करण्यात आले आहेत. शहरातल्या 4 प्रमुख मार्गांवरून 336 गणेश मंडळं या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे 3,500 सीसीटीव्ही कॅमेरे, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्हिडिओ विश्लेषण आणि चेहरा ओळख प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात. राज्याची मंत्रिमंडळ उपसमिती दुष्काळ सदृश स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेणार असल्याची महसूल मंत्र्यांची माहिती. मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोहित्रा यांना जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 15 पदकांची कमाई करून भारत 13व्या स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: बड़े बड़े वो अलग तरीके के पौधे हैं जो सिर्फ पानी में उगते हैं. बड़ी बड़ी चट्टाने हैं, पहाड़ हैं, ज्वालामुखी हैं, सब कुछ है इसके नीचे. और हमारी पृथ्वी की सतह का लगभग 71% हिस्सा जो है वो पानी से ढका हुआ है. और इस विशाल जलराशि का बड़ा भाग महासागरों में है. यानी अगर धरती को एक बड़ा सा घर माने तो उसका बहुत बड़ा हिस्सा पानी का ही है.
3: बिल्कुल. और समुद्र के अंदर कितने सारे रत्न भी छुपे हुए हैं, तो वो सब चीजें भी हमें मिल जाती हैं. और सबसे मजेदार बात तो ये है कि इंसान ने चांद तक पहुंचकर वहां कदम रख दिया, लेकिन समुद्र की गहराइयों में, जैसा तुमने पहले भी कहा था, आज भी बहुत कुछ ऐसा है जिसे हम पूरी तरह से नहीं जान पाए हैं. समुद्र के अंदर छोटी छोटी मछलियों से लेकर विशाल काय व्हेल तक अनगिनत और लाखों तरह के जीव जंतु, शैवाल वगैरह पाए जाते हैं, जो ऐसे लगेंगे पेड़ पौधे हैं लेकिन नहीं. जब उनके पास जाओगे तो वो ऐसे फैलते हैं और आपको पकड़ने कोशिश करते हैं. तो भाई ऐसे समुद्री यात्रा ऐसी आसान नहीं है. बहुत ध्यान भी रखना पड़ता है.

कसे आहात सगळे? मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या युववाणी या कार्यक्रमात. चला तर प्रासंगिक या मालेत स्वच्छता ही सेवा या अंतर्गत सुरुवात करूयात आजच्या भागाला. मित्रांनो, सणासुदीच्या या दिवसात संपूर्ण परिसर हा एक वेगळ्याच उत्साहाने आणि मांगल्याने उजळून निघतो. गणपती बाप्पाचे आगमन, महालक्ष्मीचे पूजन आणि पाठोपाठ येणारी नवरात्र, या उत्सवांच्या काळात आपल्या घरोघरी आणि गल्ली बोळात आनंदी वातावरण असतं. पण या उत्साहाच्या आणि सोहळ्यांच्या गदारोहात आपण अनेकदा एक महत्वाची वस्तू विसरतो, ती म्हणजे स्वच्छता. मिरवणुका निघतात, महाप्रसादाचे कार्यक्रम होतात, देखावे पाहायला लोकांची गर्दी होते, पण कार्यक्रम संपल्यावर मागे काय उरतं? तर रस्त्यावर पसरलेल्या प्लास्टिकच्या वाट्या, चमचे, पाण्याचे पेले, कागदी द्रोण आणि निर्माल्य यांचा खच. ज्या देवतेची आपण मोठ्या श्रद्धेनं पूजा करतो, तिच्या उत्सवानंतर आपण सार्वजनिक जागांवर अस्वच्छतेचे साम्राज्य पसरवतो, हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. सणांच्या काळात रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी साचणारा हा कचरा केवळ दिसायलाच वाईट दिसत नाही, तर तो आपल्या आरोग्यासाठीही तितकाच हानिकारक असतो. उघड्यावर टाकलेले उष्टे अन्न, प्लास्टिक आणि ओला कचरा यामुळे माशा, डास आणि इतर जंतूंची मोठ्या प्रमाणावर पैदास होते. सणांच्या काळात डेंग्यू, मलेरिया, जुलाब आणि पोटाच्या विकारांचे आजारही वेगाने पसरतात. ज्या सणांचा उद्देश आपल्याला आनंद आणि आरोग्य देणे हा आहे, त्याच सणांच्या काळात आपण आपल्या निष्काळजीपणामुळे आजारांना निमंत्रण मिळेल असे काम करतो. आपण निर्माण केलेला हा कचरा शेवटी फिरून आपल्याच घरात, आपल्याच अन्नात, पाण्यात आणि हवेतही मिसळतो, हे आपण गांभीर्याने लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे या उत्सवांच्या काळात स्वच्छता राखणे ही केवळ महापालिकेची किंवा सफाई कर्मचाऱ्यांची जबाबदारी नसून ती आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदारी आहे. सार्वजनिक ठिकाणी महाप्रसादाचे किंवा जेवणाचे कार्यक्रम आयोजित करताना प्लास्टिकच्या ऐवजी पारंपरिक केळीचे पाणी

0: किंवा सहज विघटन होणाऱ्या पत्रावळ्यांचा वापर केला पाहिजे. मंडळांनी सुद्धा आपल्या मंडप परिसरात कचरा कुंडीची योग्य व्यवस्था करून स्वच्छ उत्सव साजरा करण्याचा संदेश दिला पाहिजे. घरच्या घरी सुद्धा आपण निर्माल्य कचऱ्यात न टाकता त्यापासून खत बनवू शकतो. उत्सव साजरा करताना जर आपण आपल्या परिसराची स्वच्छता राखू शकलो तरच त्या पूजेला आणि भक्तीला खरा अर्थ प्राप्त होतो. तर मित्रांनो, स्वच्छतेमुळे पसरणारे हे आजार टाळायचे असतील तर बदलाची सुरुवात आपल्यापासूनच व्हायला हवी. चला तर मग या गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या पावन पर्वात केवळ आपल्या घराचीच नाही तर आपल्या परिसराची आणि शहराचीही स्वच्छता राखण्याचा ठाम संकल्प करूया. आरोग्यासाठी निसर्गपूरक उत्सव साजरा करूया. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे पुढील मालिकांकडे वळण्याची. ऐकूयात सांजवेळ ही मालिका आपली मैत्रीण अश्विनी खवशे हिच्यासोबत.
1: नमस्कार, मी अश्विनी युववाणीच्या सांजबेळ या विशेष संहिता मालिकेत आपल्या सर्व लाडक्या श्रोत्यांचं आणि तरुण मित्रांचं सहर्ष स्वागत करते. संध्याकाळची ही सुंदर वेळ, मंद वाहणाऱ्या वारा आणि आपल्या मनातील नवनवीन स्वप्नांची भरारी, अशाच एका उत्साही वातावरणात आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि रंजक विषयावर गप्पा मारणार आहोत. मित्रांनो, आजची ही सांजवेळ खूपच खास आहे कारण आज 24 सप्टेंबर म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा शेवटचा गुरुवार आणि दरवर्षी हा दिवस जगभरात जागतिक सागरी दिन म्हणजेच वर्ल्ड मॅरिटाईम डे म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, जेव्हा आपण समुद्राचा विचार करतो तेव्हा आपल्याला काय आठवतं? सुंदर किनारे, किनाऱ्यावर येऊन धडकणाऱ्या उसळणाऱ्या उंचच उंच लाटा, अस्ताला जाणारा तो सुंदर सूर्य की निळाशार अथांग सागर. पण या समुद्राच्या पलीकडे एक असं जग आहे जे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था आणि आपलं जीवन चालवतं, ते म्हणजे शिपिंग इंडस्ट्री अर्थात सागरी वाहतूक उद्योग. हा समुद्र फक्त पर्यटनासाठी सुंदर नाही तर तो आपल्या संपूर्ण जगाचा श्वास आहे, आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जगातील 80% जास्त व्यापार हा याच अथांग सागरामधून जहाजांच्या माध्यमातून होतो. आपण रोज वापरत असलेल्या कित्येक वस्तू, आपले कपडे, जी गॅजेट्स वापरतो, अगदी आपल्या देशात येणारं इंधन, अन्नधान्य, औषधं आणि ऊर्जा साधने ही समुद्राच्या मार्गानेच एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचतात. जर समुद्राची वाहतूक एका दिवसासाठी थांबली तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ठप्प होईल. म्हणूनच या सागरी क्षेत्राचे महत्व जगाला पटवून देण्यासाठी, सागरी वाहतुकीची सुरक्षा राखण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सागरी संघटना म्हणजेच IMO कार्याचा गौरव करण्यासाठी हा दिवस महत्वाचा ठरतो. मित्रांनो, यंदाच्या म्हणजेच 2026-2027 या वर्षाची थीम माहिती आहे का? IMO पहिल्यांदाच 2 वर्षासाठी एक अतिशय विचार करायला लावणारी संयुक्त संकल्पना ठेवली आहे, ती म्हणजे फ्रॉम पॉलिसी टू प्रॅक्टिस पॉवरिंग मॅरिटाईम एक्सलन्स, म्हणजेच धोरणाकडून प्रत्यक्ष कृतीकडे सागरी उत्कृष्टतेला चालना. याचा सरळ अर्थ असा की केवळ कागदावर नियम किंवा धोरणे बनवून चालणार नाही तर त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी समुद्रावर आणि बंदरावर होणे गरजेचे आहे. आज मानवाने आपल्या फायद्यासाठी समुद्राला प्रदूषणाचे माहेरघर बनवून टाकले आहे. दरवर्षी लाखो टन प्लास्टिक कचरा, जहाजांमधून होणारी तेल गळती आणि कारखान्यांचे विषारी पाणी समुद्रात सोडले जाते. यामुळे समुद्रातील जलचरांचे रक्षण करणे आणि जहाजांमुळे होणारे प्रदूषण कमी करणे हे आपल्या समोरील मोठे आव्हान आहे. या थीमच्या माध्यमातून आपल्यासारख्या तरुणांना आणि जागतिक समुदायाला केवळ नियम न बनवता प्रत्यक्ष कृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या भारताचा विचार केला तर भारताला तब्बल 7,500 किलोमीटरहून अधिक लांबीची विस्तीर्ण किनारपट्टी लाभली आहे. आपल्या देशात दरवर्षी 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा होतो, पण जागतिक स्तरावर घडणाऱ्या घडामोडींशी जोडले जाण्यासाठी आपण या जागतिक सागरी दिनाचे महत्वही ओळखले पाहिजे. युववाणीच्या माझ्या तरुण मित्रांनो, आजच्या तरुणांसाठी या क्षेत्रात करिअरच्या अथांग संधी उपलब्ध आहेत. केवळ जहाजावर कॅप्टन किंवा इंजिनियर होणे एवढेच मर्यादित न राहता आता मरीन बायोटेक, सागरी कायदा, पोर्ट मॅनेजमेंट आणि ओशनोग्राफी सारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये तरुण आपले भविष्य घडवू शकतात. या वर्षीचा जागतिक स्तरावरील मुख्य समांतर कार्यक्रम म्हणजे पॅरेलल इव्हेंट. दक्षिण कोरियाच्या बुसान या सुंदर शहरात ऑक्टोबर 2026

2024 रोजी होणार आहे. तिथेही जागतिक स्तरावर तंत्रज्ञान आणि धोरणांवर चर्चा होणार आहे. तरुण मित्रांनो, हा समुद्र आपल्याला फक्त अथांगता शिकवत नाही तर संकटाशी लढून पुढे जाण्याची जिद्दही देतो. आज या निमित्ताने आपणही एक संकल्प करूया, जेव्हा कधी आपण समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाऊ तेव्हा तिथे प्लास्टिक किंवा कचरा टाकणार नाही, सागरी पर्यावरणाचा आदर करूया आणि या क्षेत्रातील संधींचा लाभ घेऊया. शेवटी हा निसर्ग आपला आहे आणि त्याचे रक्षण करण्याची जबाबदारीही आपलीच आहे, नाही का? चला तर मग सांजवेळच्या आजच्या भागात जागतिक सागरी दिनाच्या या माहितीसह आणि समुद्राच्या अथांगतेचा मेळ घालणाऱ्या एका सुंदर गाण्यासह मी अश्विनी आता तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया युववाणीच्या पुढच्या भागात अशाच नवनवीन माहितीसह. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी. धन्यवाद. नमस्कार.

0: मित्रांनो, आताच आपण सांजवळ ही मालिका आपली मैत्रीण अश्विनी खवशे हिच्यासोबत ऐकलीत. आता वळूयात करिअर मंत्रा या मालिकेकडे. ऐकूयात शास्त्रीय नृत्य आणि करिअर या विषयावर कथ्थक नृत्यांगणा संरचनाकार संशोधन व अभ्यासक सौ अवंती काटे यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मित्रांनो, करिअर मंत्र या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, करिअर मंत्र या मालिकेत आज आपण कथ्थक नृत्यांगना संरचनाकार संशोधन अभ्यासक आणि त्रिविध कला निकेतन संस्थेच्या संचालक आणि अध्यक्षा सौ अवंती काटे यांच्याशी बातचीत करणार आहोत. अवंती काटे यांचं ललित कला केंद्र गुरुकुल पुणे विद्यापीठ येथून कथ्थक नृत्य मध्ये एम ए झालेलं आहे. तसंच भारत आणि भारताबाहेर विविध ठिकाणी त्यांनी आपली कला सादर केली असून 2011 मध्ये भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे सिनियर स्कॉलरशिप अवॉर्ड तर 2023 मध्ये भारत सरकारतर्फे ज्युनियर रिसर्च फेलोशिप अवॉर्ड ही त्यांना गौरवण्यात आला आहे. मॅम, आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
2: नमस्कार.
1: आज आपण करिअर मंत्र या मालिकेत शास्त्रीय नृत्य आणि करिअर या विषयावर बातचीत करणार आहोत. तर आजच्या काळात शास्त्रीय नृत्याकडे केवळ एक कला म्हणून न बघता त्याला पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून बघायचं असेल किंवा त्यात आपलं करिअर करायचं असेल तर काय करायला पाहिजे?
2: पूर्वी कलेला करिअर म्हणून कधी बघितलं नव्हतं जात. म्हणजे त्याच्यात असं करिअर करायचंय अशा उद्देशाने नव्हती ती केली जात. ती एक साधना आहे आणि आपल्याला ती साधना करायची आहे.
1: बरोबर.
2: या उद्देशाने बघितलं जायचं.
1: बरोबर.
2: त्यामुळे तेव्हाचा साधनेचा कल जो होता नर्तकांचा तो व्यवसायाशी निगडित नव्हता.
1: अगदी बरोबर.
2: त्यामुळे ते स्वतःसाठी होतं, त्या परमानंद प्राप्तीसाठी होतं आणि त्या दिव्य शक्तीसाठी ही उपासना केली जायची. त्यातलं एक म्हणजे शास्त्रीय नृत्य.
1: बरोबर.
2: आणि या नृत्याला एक उपासना म्हणून बघत असताना त्याचा हळूहळू हळूहळू पोटापाण्याची सोय करता करता तो एक व्यवसाय कसा बनला तो म्हणजे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. कारण की नर्तकांची साधना हे पोट नाही भरू शकत.
1: बरोबर.
2: त्यामुळे कुठेतरी जेव्हा तुम्ही त्याला संपूर्ण आयुष्य वाहून टाकता एखाद्या कलेला तर तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की मग आपण जर हेच फक्त करायचंय तर मग ह्यातून आपलं आर्थिक अर्जन पोटापाण्यासाठी आपण कसं त्याला उपयोगात आणणार आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काही करायचं नाहीये.
1: बरोबर. बरोबर.
2: तर मग अशा याच्यातून हळूहळू हळूहळू वेगवेगळे माध्यम सुरू झाले. म्हणजे नृत्य प्रस्तुती व्हायला लागल्या. त्या पहिले मंदिरात व्हायच्या, त्या देवा

0: साठी असायच्या, त्यामुळे तिथे काही अपेक्षा नसायची काही मिळण्याची.
1: बरोबर.
0: मग दरबारात होती ती राजाला खुश करण्यासाठी, तो राजाश्रय मिळण्यासाठी होता. मग तिथे त्यांचं परिवाराचं पालन पोषण सगळं व्हायचं, तर तिथेही त्यांना असं खूप गरज नव्हती. परंतु आत्ताच्या काळामध्ये जेव्हा आपण बघतोय की कलेमध्ये खूप कलाकार आहेत आणि प्रत्येकालाच सगळं सगळं नाही मिळत.
1: बरोबर.
0: मग अशा वेळी कमी शिकलेल्या कलाकाराला सुद्धा थोडंफार त्यातून आर्थिक अर्जन कसं मिळवता येईल या उद्देशाने हळूहळू हळूहळू शिक्षणाच्या कडे वळायला लागले सगळे कलाकार. की आपण जर शिक्षण दिलं तर आपल्याला काहीतरी आर्थिक अर्जन होईल.
1: बरोबर.
0: अशा अनुषंगाने हळूहळू ते जे आधी होतच, म्हणजे गुरुकुल परंपरेमध्ये जेव्हा शिक्षण व्हायचं तेव्हा शास्त्रीय कला हे गुरुगृही राहून गुरुकुलात आश्रमात राहून शिक्षण व्हायचं, तेव्हा गुरुंना गुरुदक्षिणा म्हणून वेगळं काहीतरी दिलं जायचं.
1: बरोबर.
0: आता ते आपल्याला आर्थिक स्वरूपामध्ये मिळत आहे. मग याच्याकडे शिक्षण देण्याकडे कल वाढला. आता हळूहळू करता करता काय झालं की स्वतः शिक्षण न घेता जितकं येईल तितक्यावर समाधान मानून शिक्षण देणं हे सुरू झालं. थोडं आत्ताच्या युवा पिढीनी हे समजून घेणं गरजेचं आहे की जोवर आपण पूर्णपणे शिक्षित होत नाही तोवर पुढे ती परंपरा सुरू ठेवू नये. पुण्याला पंडित भीमसेन जोशींनी स्थापित केलेली ललित कला केंद्र गुरुकुल आहे, माझा शिक्षण झालंय. आणि त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये सुद्धा खूप मोठं कथक केंद्र आहे. असे अनेक मोठमोठे संस्था आपल्या भारतभर नृत्य क्षेत्रासाठी अगदी डेडिकेटेडली काम करतात, जिथे डिग्री कोर्स चालतो व्यवस्थित. तर याचं प्रमाण आणखीन वाढलंय. म्हणजे अक्षरशः मी नागपुरात सुद्धा आपल्या कथक विषयामध्ये किंवा या शास्त्रीय नृत्यामध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे त्याचे सुद्धा महाविद्यालय आहे.
1: अच्छा.
0: तर बारावी नंतर तुम्ही कथक नृत्य या विषयामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन करू शकता.
1: मी आता ह्याकडे येणारच होती की या क्षेत्राकडे वळण्यासाठी समजा विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायची असेल तर ती त्यांनी कशी घेतली पाहिजे ह्याबद्दल.
0: अगदी अगदी. म्हणजे नागपूरकरांना ऐकून अगदी आनंद होईल. पण मी म्हणजे सांगेल की पूर्ण महाराष्ट्रभरच सगळीकडे, म्हणजे मी नागपूरची आहे म्हणून नागपूरचं सांगतीये की इथे MFA डिपार्टमेंट आहे ललित कला विभाग, इथे मास्टर्स डिग्री आहे नृत्यामध्ये, तसंच धरमपेठ शिक्षण संस्थेचं नटराज आर्ट अँड कल्चर सेंटर कॉलेज आहे, जिथे कालिदास युनिव्हर्सिटीचं ते महाविद्यालय आहे, जिथे बारावी नंतर ग्रॅज्युएशन कोर्स आहे. तर बारावी नंतर ग्रॅज्युएशन कोर्स या क्षेत्रामध्ये खूप कमी विद्यापीठात आहेत.
1: अच्छा.
0: अमरावतीला आहे, नुकतंच सुरू झालेलं, त्यानंतर मुंबईत आहे. पण हे सगळे नुकते सुरू झालेले आहेत, पण आहेत. म्हणजे आता तुम्हाला त्याच्याकरता खूप इकडे तिकडे जायची गरज नाही. नाशिक सारख्या ठिकाणी, संभाजीनगर सारख्या ठिकाणी, बऱ्याच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी, नांदेड युनिव्हर्सिटी, बऱ्याच ठिकाणी आपल्याला नृत्य कलेमध्ये डिग्री असलेले कॉलेजेस आहेत
1: आणि चांगलं शिक्षण देणारे,
0: उत्तम शिक्षण देणारे आहेत. कारण की जे साधक आहेत,
1: बरोबर,
0: ते साधक तिथे शिकवतात, तर तुम्हाला एक उत्तम दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी मिळणार आहे. शिवाय कोर्स जो डिझाईन केलाय तो शास्त्र आणि क्रियात्मक अशा दोन्ही दृष्टीने अगदी भक्कम आणि सक्षम असा तयार होणार आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा फक्त नृत्यामध्ये नाही तर त्याचं शास्त्रामध्ये सुद्धा तितकाच निपुण कसा होईल आणि त्याचबरोबरीने तो नृत्यात कसा पारंगत होईल, या दोन्हीवर तितकाच भर दिला गेलाय. आणि त्यामुळे ते परिपूर्ण करणाऱ्या अशा डिग्रीज आपल्याकडे आज अव्हेलेबल आहेत जागोजागी. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या शास्त्रीय कलांचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कसा आपल्याला शिक्षणाच्या दृष्टीने वाटचाल करता येईल, तर आपण नुसतंच प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये न शिक्षण घेता आपण डिग्री सुद्धा घेतली पाहिजे. एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी सांगू इच्छिते आहे की आपल्या संपूर्ण भारतामध्ये 8 शास्त्रीय नृत्य आहेत. आज आपण इथे शास्त्रीय नृत्याबद्दल बोलतो आहोत म्हणून सांगते आहे. संपूर्ण भारतात 8 शास्त्रीय नृत्य आहेत आणि तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रातलं एकही नाही आहे. तर आपण जे शिक्षण घेतो आहोत शास्त्रीय नृत्याचं हे वेगळ्या वेगळ्या राज्यांमधून आलेलं आहे.
1: ओके.
0: म्हणजे कथक नृत्य हे उत्तर प्रदेशातलं नृत्य आहे.
1: अच्छा.
0: आणि भरतनाट्यम जे अगदी प्रचलित आहे ते तमिळनाडू मधलं आहे.
1: बरोबर.
0: तर बाकी शास्त्रीय नृत्य जे आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये तर चांगलंच त्यांचं प्रस्थापित केलेलंच आहे अस्तित्व, परंतु

0: कथक आणि भरतनाट्यम या दोन शैली अशा आहेत ज्या संपूर्ण भारतभर पसरल्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि त्यातल्या त्यात मी म्हणेन की कथक नृत्य जास्त लोकांना जवळच आपलंच वाटतंय, असं कारण की त्याची भाषा ब्रज भाषा, हिंदी भाषा, संस्कृत भाषा या भाषेमध्ये त्यांच्या रचना असल्यामुळे त्या लोकांना कळतात आणि त्यामुळे कथक नृत्य लोकांना समजतं म्हणून ते बघावं असं वाटतं आणि म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार जास्त प्रमाणात सगळीकडे दिसतो. म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण कथक नृत्य आत्मसात केलंय.
1: अगदी अगदी.
0: तर एक म्हणजे त्याच्यामुळे कसं आहे की ह्या नृत्यशैली सगळीकडे पसरल्या
1: आहेत.
0: तर आपल्याला महाराष्ट्राचं असं जरी स्वतःचं शास्त्रीय नृत्य जरी नसलं तरी या दोन शैलींना महाराष्ट्राने खूप आत्मसात केल्यामुळे इथे अनेक दिग्गज नर्तक आपल्याला बघायला मिळतात, मोठमोठे गुरु बघायला मिळतात. मुंबई पुण्यामध्ये विद्वान लोक आहेत जे या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्य करत आहेत आणि अगदी घराणेदार जे लोक आहेत म्हणजे उत्तर प्रदेशातले तीन घराणे जे आहेत कथक नृत्यातले, लखनऊ, जयपूर आणि बनारस, या घराणेदार लोकांच्या अगदी बरोबरीने काम महाराष्ट्रातले कलाकार करतात आहेत. इतकं उत्तम दर्जाचं शिक्षण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा या कलांचं मिळत आहे. तर तुम्हाला प्रायव्हेट आणि डिग्री असं दोन्हीही सहज साधू शकता महाराष्ट्रात राहून सुद्धा.
1: अगदी. शिक्षण पूर्ण झालं मग त्यानंतर हे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अर्थार्जनासाठी कुठले मार्ग निवडावेत?
0: याच्यामध्ये ना दोन तीन वेगवेगळे मार्ग आपल्याला सापडतात. जसं जर तुम्ही एक नर्तक म्हणून तुम्हाला कलाकार म्हणून घडायचं असेल तर तुम्ही फक्त एज अ परफॉर्मर म्हणून स्वतःला डेव्हलप करू शकता. मग हे परफॉर्मर म्हणून डेव्हलप झाले की तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या ठिकाणी परफॉर्मन्स करायची संधी मिळते आणि त्यातून आर्थिक अर्जन होतं.
1: बिलकुल.
0: पण त्याच्यासाठी अर्थात रियाज, साधना, मेहनत प्रचंड लागते. त्यानंतर तुम्हाला डिग्रीचा फायदा असा होतो की तुम्हाला, मी जसं मगाशी सांगितलं की शाळेमध्ये आजकाल शिक्षण
1: लागतं,
0: नृत्य शिक्षक आवश्यक झाले आहे त्यामुळे तुम्हाला नृत्य शिक्षक म्हणून तिथे जॉईन करू शकता तुम्ही शाळा शाळांमध्ये. महाविद्यालयामध्ये लेक्चरर म्हणून जॉईन करू शकता. जसं मी महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये लेक्चरर आहे आणि असिस्टंट प्रोफेसर आहे आणि आता शिक्षण देते आहे. त्यानंतर तुम्ही एज अ कोरिओग्राफर म्हणून स्वतःला डेव्हलप करू शकता.
1: अच्छा.
0: वेगवेगळे विषय हाताळून वेगवेगळ्या डान्सर्सला घेऊन तुम्ही वेगवेगळ्या संरचना कोरिओग्राफीज करू शकता आणि त्याच्यातून सुद्धा तुम्ही आर्थिक अर्जन करू शकता. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जाऊ शकता, कारण की इंडस्ट्रीमध्ये सुद्धा क्लासिकल डान्सर्सची गरज असते, कोरिओग्राफर्सची गरज असते. तर अशा वेगवेगळ्या मार्गांवरती तुम्ही जाऊ शकता आणि यातनं आर्थिक अर्जन सहजपणे करू शकता. आणि जर अर्थात हे सगळे मार्ग इतरांवरती अवलंबून असलेले आहे आणि जर कुठेही तुम्हाला मार्ग मिळत नसेल तर उत्तम मार्ग आहे स्वतःचा स्वतंत्र असा नृत्य वर्ग सुरू करा आणि उत्तम शिक्षण द्या. त्यातून तुम्हाला चांगलाच आर्थिक अर्जन होईल आणि तुम्हाला ही कला कुठेच कमी पडू देणार नाही.
1: त्याचबरोबर स्वतःला समाधान मिळेल ते वेगळं.
0: नक्कीच.
1: आजच्या वेगात बदलणाऱ्या जगात शास्त्रीय नृत्याची परंपरा जपताना काय आव्हानं जाणवतात?
0: आव्हानं बरेच येतात.
1: जसे
0: जसं आत्ताच्या काळामध्ये जे आपण विचार करतो की सगळ्यांना माहिती आहे की टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे, तर मुलांना ना त्या सगळ्या टेक्नॉलॉजी सोबत ते इतके जास्त गुंतले गेले आहेत की त्यांना वास्तविक जगाशी जरा ते दूर झाले आहेत. वास्तव्याचं त्यांना जरा काय म्हणतात त्याला, त्यांना ते नको आहे. त्यांना आपल्या वेगळ्या विश्वात राहायला आवडतं, वास्तवाशी त्यांचा संबंध नसायला हवा असं त्यांना वाटतं. म्हणून ते गेम्स झोन मध्ये किंवा रील्स मध्ये किंवा म्हणजे काय म्हणतात त्याला आवश्यक नसलेल्या अशा गोष्टींमध्ये जास्ती रमतात. त्यामुळे काय झालंय की इथे कुठेतरी साधना करायला, रियाज करायला त्यांच्याकडे वेळच नसतो. तर हा जो वेळ त्यांचा जो कमी झालाय, शिवाय त्यांना सगळं इन्स्टंट पाहिजे असतं, तर त्यांचा पेशन्स लेवल कमी झालाय. त्याच्यानंतर पेशन्स कमी झालाय, त्यांचा टाइम स्पॅन कमी झालाय. परफॉर्मन्स करायचा म्हटलं तर 2 मिनिटं 4 मिनिटं त्याच्यावर नको. हे सगळे रील चे परिणाम इथे बघायला मिळतात जिथे तासन तास

0: रियाज आम्ही करायचो, तिथे आता मुलगी आठवड्यातनं फक्त एकदा किंवा दोनदा येते आणि ती एक दोन तासा करता येते. एवढ्या कमी वेळेमध्ये तुम्हाला काय शिक्षण मिळणार?
1: बरोबर.
0: शिवाय त्यांना त्याच्यामुळे आपण पाहिजे तसे संस्कार पण नाही देऊ शकत. तर जितकं तुम्ही गुरुच्या सान्निध्यात राहाल तितके तुम्ही परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणूनही घडाल. तर ते जे गुरुच्या सान्निध्यात राहून जे संस्कार मिळतात ना, ते कुठेतरी लुप्त पावले आहेत. कारण की गुरुचं सान्निध्यच नाही आहे, कोर्स ओरिएंटेड टीचिंग आलेलं आहे. त्यामुळे फक्त कोर्स पूर्ण करण्यापुरता विद्यार्थी जातो. कोर्स पूर्ण झाला, परीक्षा दिली, डिग्री मिळाली की विषय संपला. हे जे आता सुरू आहे हे कलेच्या क्षेत्राला खूप हानी पोहोचवत आहे. खूप
1: प्रोफेशनलिझम जे आलेलं आहे
0: आणि मग डिग्री मिळाली की तुम्ही प्रोफेशनल म्हणवता स्वतःला. मात्र ते प्रोफेशनलिझम जे आहे ते साधना करण्यात आहे, नक्की डिग्री दाखवण्यात आहे, हे कळणं खूप गरजेचं आहे.
1: करेक्ट करेक्ट.
0: तर असं मला वाटतं की खूप ते एक ड्रॉबॅक आहे आताच्या पिढीचा. पण कुठेतरी एक पॉझिटिव्ह आशा आपण अशी पण म्हणू शकतो की ह्या टेक्नॉलॉजीचा फायदा मी म्हणेन की आपण आज ही जी संस्कृती परंपरा जी आहे ही कुठेतरी व्हिडिओच्या माध्यमातून आपण जपून ठेवतो आहे.
1: बरोबर.
0: पूर्णपणे बंद न पडता निदान काही तर सुरू आहे
1: आणि ती पास ऑन होते आहे.
0: एक्झॅक्टली. आणि ती मर्यादित जागेपुरती न राहता ती आता स्प्रेड झाली आहे. म्हणजे माझ्यासारख्या कलाकाराला इथे फक्त मंचावरती प्रस्तुती नाही होत. आता मी व्हिडिओ करून मी भारताबाहेर अनेक ठिकाणी मी माझी कला पोहोचवू शकते, लोकांपर्यंत पोहोचू शकते, माझं मार्गदर्शन अनेकांपर्यंत पोहोचवू शकते.
1: अगदी.
0: तर ही एक चांगली पण गोष्ट आहे.
1: या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नवीन पिढीला आणि त्यांच्या पालकांना जाता जाता काय संदेश द्याल?
0: मला असं वाटतं की सगळ्यात पहिली गोष्ट की पालकांच्या आणि मुलांच्या मनामध्ये जी एक ही धारणा बसलेली आहे की कलाकाराला काही फ्युचर, ब्राईट फ्युचर नाही आहे, त्यामुळे ते करिअर म्हणून त्याला घेत नाही, ऑलवेज सेकंडरी बेसिसवरती ठेवतात. तर सगळ्यात पहिले त्यांनी हा गैरसमज दूर करावा स्वतःच्या मनातला आणि कलेवर सच्ची श्रद्धा, निष्ठा आणि विश्वास ठेवावा. ही कला तुम्हाला भरभरून देईल, तुम्ही फक्त विश्वास करा. जर स्वतःवर विश्वास असेल, कलेवर विश्वास असेल, तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची काहीही कमी पडणार नाही. त्यामुळे तुम्ही याला करिअर म्हणून घेतलं तर आपलं पुढे कसं होईल हा विचारच सोडून द्या. कारण शेवटी कला म्हणजे उपासना आणि जो उपासना करतो तो कधी उपाशी राहत नाही.
1: क्या बात आहे.
0: त्यामुळे याच्या सोबतच आज मला असं वाटतं की नव्या पिढीनी आणि पालकांनी याचा जरूर विचार करावा आणि फक्त डिग्री मिळत नाही, नाव, नेम अँड फेम हे सुद्धा मिळतं.
1: बरोबर.
0: तर ह्या सगळ्या आणि नक्कीच मला असं सांगायला आवडेल की कोणाच्या तरी हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व उभं करून रोज पेपरमध्ये झळकायला नक्कीच विद्यार्थ्यांना आवडेल.
1: बरोबर. खरं तर हा करिअर मंत्र नसून कानमंत्रच झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. तुम्ही आलात आणि इतक्या छान आपल्या गप्पा झाल्या, करिअर विषयी इतकी डिटेल माहिती तुम्ही आपल्या सगळ्या युवा मित्र मैत्रिणींना दिली, त्याबद्दल मी नागपूर आकाशवाणीतर्फे आपले मनापासून आभार मानते आणि आपल्याही सगळ्या पुढच्या कार्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे खूप खूप शुभेच्छा देते. थँक्यू सो मच.
0: थँक्यू. धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात करिअर मंत्र या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: तर मित्रांनो, आपण ऐकत होतात करिअर मंत्रा या मालेत शास्त्रीय नृत्य आणि करिअर या विषयावर कथक नृत्यांगणा संरचनाकार संशोधन अभ्यासक सौ अवंती काटे यांची आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत. चला तर मित्रांनो, सणासुदीच्या या काळात एक संकल्प करूया आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये स्वच्छताही पाळूया. पुन्हा भेटूया युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमची रजा घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती.

युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी उद्याच मदतीचा आदेश काढण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात. मुंबई पुण्यातली 2011 पर्यंतची अतिक्रमणं नियमित करण्यासाठी राज्य सरकारकडून समिती स्थापन. आणि शेअर बाजारात जोरदार घसरण. सेन्सेक्स 1250 अधिक अंकांनी घसरला. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी दुष्काळाच्या संहितेच्या ट्रिगर 1 नुसार देण्यात येणाऱ्या मदतीचा आदेश उद्याच काढण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. यातून काही भाग वगळला गेल्याची शक्यता असल्याने त्यांचा समावेश 3र्या ट्रिगरमध्ये करण्यात येईल असंही ते म्हणाले. वाशिममधल्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर ते बोलत होते. येत्या काळात चारा टंचाई पाणी टंचाईबाबत उपाययोजना करून अन्नधान्याचीही मदत करावी लागेल. शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठीही थेट मदत करण्यात येईल असंही फडणवीस म्हणाले. सर्वदूर पिकांची परिस्थिती सारखीच असल्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल असं नियोजन केलं आहे. कर्जमाफीनंतर कर्जाची रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. बँकांना या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे कर्ज द्यावंच लागेल. तसंच शेतमालाची शासकीय दराने खरेदी केली जाईल आणि याची नोंदणी लवकरच सुरू होईल अशी माहितीही त्यांनी दिली. रब्बीमध्ये काही ठिकाणी उपलब्ध असलेल्या पाण्यावर पिकं घेण्याबाबत तपासणी केली जाईल. तसंच ही पिकं घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाईल. रोजगार उपलब्ध करण्यासाठी जलसंधारणाच्या कामावर भर देण्यात येईल. जलसाठे आटलेले असल्यानं त्यातला गाळ काढणं दुरुस्ती गरजेची असलेले तलाव शोधून दुरुस्त करणं ही कामंही केली जातील असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारनं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना केली आहे. राज्यातला दुष्काळ पाणी टंचाई आणि चारा टंचाईवर लक्ष ठेवून योग्य तो निर्णय घ्यायचे संपूर्ण अधिकार या उपसमितीला देण्यात आले आहेत. गिरीश महाजन गुलाबराव पाटील संजय राठोड पंकजा मुंडे दत्तात्रय भरणे जयकुमार गोरे प्रताप सरनाईक मकरंद पाटील आणि बाबासाहेब पाटील अशा एकंदर 9 मंत्र्यांचा या उपसमितीत समावेश असेल. दर आठवड्याला आढावा बैठक पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पाण्याचं नियोजन जनावरांच्या चाऱ्याची सोय आणि तातडीचे निर्णय घेणं या प्रमुख जबाबदाऱ्या या उपसमितीला देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारनं विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या मूलभूत आयात शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कच्च्या सूर्यफूल तेलावर आता 10 ऐवजी 0%, कच्च्या सोयाबीन तेलावर आणि कच्च्या पाम तेलावर 10 ऐवजी 5% मूलभूत आयात शुल्क असेल. या दर कपातीचा सर्व लाभ ग्राहकांना मिळेल यासाठी सर्व खबरदारी घेण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. खाद्यतेल उद्योगातल्या सर्व कंपन्यांना हे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई शहर मुंबई उपनगर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातल्या शासकीय जमिनींवर 2011 पर्यंत झालेली निवासी अतिक्रमणं नियमानुकूल करण्यासाठी सर्वंकष धोरण ठरवण्याकरता राज्य शासनानं एक विशेष समिती स्थापन केली आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यांची ही समिती 3 महिन्यात स्पष्ट शिफारशींसह अहवाल सादर करेल. ही समिती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण आणि इतर प्राधिकरणाच्या धोरणांचा अभ्यास करून सर्वंकष धोरण सुचवेल. धार्मिक मिरवणुकांदरम्यान होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशांच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकारनं त्वरित स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं केली आहे.

0: टाळण्यासाठी स्पष्ट आणि एकसमान लेखी मार्गदर्शक तत्व आवश्यक असल्याचं समितीनं म्हटलं आहे. मुंबईत गिरगाव चौपाटी इथं उद्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं आवश्यक सर्व व्यवस्था केली आहे. या परिसरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर संबंधित यंत्रणांमध्ये त्वरित समन्वय साधता यावा यासाठी महानगरपालिकेनं प्रथमच व्यापक स्वरूपावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत केला आहे. पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं विशेष नियोजन केलं आहे. महानगरपालिकेनं रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकं सज्ज ठेवली आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षितपणे साजरा करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. नागपूरमध्ये 1702 सार्वजनिक आणि 2,04,000 घरगुती गणपतींचं विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, नागरिकांना वाहतुकीचा आणि गर्दीचा त्रास होऊ नये यासाठी शहरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून वाहतूक आणि गर्दीचं नियोजन केलं आहे. नाशिक जिल्ह्यात लेझर लाईटला बंदी असून विसर्जन मिरवणुकीतल्या प्रत्येक मंडळाला डेसिबल मोजण्यासाठी मीटर लावावं लागणार आहे. नाशिक पोलिसांनी आज गणेशोत्सव महामंडळाची बैठक घेऊन त्यांना याबाबत सूचना दिल्या. नाशिक शहरात यंदा गोदावरी, वालदेवी, नंदिनी नदीकाठी 77 अधिकृत विसर्जन स्थळं निश्चित केली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्या, धातू, वाहन उद्योग आणि तेल कंपन्यांच्या समभागात जोरदार घसरण झाल्यानं आज सेन्सेक्स सुमारे 1250 अंकांनी कोसळला तर निफ्टीमध्ये 450+ अधिक अंकांची घसरण झाली. म्युच्युअल फंड व्यवस्थापन शुल्कावर निर्बंध, कमिशन देण्यासाठी काटेकोर नियम यासारख्या IRDAI नियमांचा वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्यांवर मोठा परिणाम होणार असल्यानं ही घसरण झाली. याशिवाय तेलाच्या वाढत्या किमतीचाही परिणाम झाला. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये आज 1248 अंकांची घसरण झाली आणि तो 73,580 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 384 अंकांची घसरण नोंदवत 23,063 वर बंद झाला. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 6व्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. भारत या स्पर्धेत 16 पदकांची कमाई करून पदकतालिकेत 15व्या स्थानावर आहे. यात 1 सुवर्ण, 6 रजत आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पदकतालिकेत 78 सुवर्ण पदकांसह एकंदर 127 पदकं जिंकून चीन प्रथम क्रमांकावर, 20 सुवर्ण पदकांसह एकंदर 89 पदकं जिंकून जपान दुसऱ्या, तर 10 सुवर्ण पदकांसह एकंदर 50 पदकांची कमाई करत तिसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई स्पर्धेच्या आजच्या दिवसाची सुरुवात वुशूमध्ये रोशिबिना देवीच्या रौप्य पदकाने झाली. महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात रोशिबिना देवीने रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात तिला चीनच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेतलं हे तिचं 3रं पदक आहे. नौकानयनात पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक जिंकलं. अनंतजीत सिंह नरुका आणि परिनाज धालीवाल यांनी आज मिश्र स्किट प्रकारात कांस्य पदक पटकावलं. भारताच्या सीमा कुमारी हिनं महिलांच्या 10,000 मीटर स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला, सिंड्रेला दास आणि यशस्विनी घोरपडे, दिया चित्रे या भारतीय जोड्यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष कबड्डीमध्ये भारतीय संघानं चीनी तैपईच्या संघाला 37-21 असं पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या गटात भारताचा हा सलग 4था विजय असून या विजयामुळे भारताचं पुरुष कबड्डीमधलं पदक निश्चित झालं आहे. महिला कबड्डी संघानं देखील जपानच्या संघाचा 50-25 असा पराभव करून आपल्या गटात शीर्ष स्थान मिळवलं.
0: गडचिरोली तालुक्यातल्या वसा गावालगतच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात एका 45 वर्षाच्या मजुराचा मृत्यू झाला. आळंब्या आणण्यासाठी गेलेला हा इसम घरी न परतल्यामुळे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्याला शोधायला सुरुवात केली. आज सकाळी जंगल परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत राबवण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आरोग्य तपासणी मोहिमेअंतर्गत एका 3 वर्षांच्या मुलीवर दुभंगलेले ओठ आणि टाळू जुळवणारी शस्त्रक्रिया करण्यात आली. संबंधित मुलीला जन्मजात दोष असल्याचं तपासणीत आढळून आल्यानंतर तिच्यावर मोफत आणि यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी उद्याच मदतीचा आदेश काढण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात. मुंबई पुण्यातली 2011 पर्यंतची अतिक्रमणं नियमित करण्यासाठी राज्य सरकारकडून समिती स्थापन. आणि शेअर बाजारात जोरदार घसरण, सेन्सेक्स 1250 अधिक अंकांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोतेहो संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, भारताला 2047 पर्यंत विकसित आणि नवा भारत घडवण्याचं धोरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आलं आहे. गेल्या 25 वर्षात या प्रगतीसाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. यातलं महत्वाचं क्षेत्र म्हणजे अंतराळ तंत्रज्ञान. याआधी केवळ अंतराळ क्षेत्रातील साधनसामुग्रीच्या निर्मितीत वापरण्यात येणारं हे तंत्रज्ञान आता अनेक क्षेत्रात वापरलं जात आहे. आज देशातील रस्तेही याच तंत्राने तयार होत असल्याचं आपण पाहतो. या अंतराळ तंत्रज्ञानाचा विकास, त्याची प्रगती, स्वरूप, विकासासाठी महत्वपूर्ण ठरलेली सरकारी धोरणं याचा वेध आपण आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमातून घेणार आहोत. श्रोते हो, अंतराळ क्षेत्रासाठी लागणारी साधनसामुग्री किंवा अंतराळ यानाची आणि इतर बाबींची निर्मिती ही 100% निर्दोष असावी लागते. त्यामध्ये उपलब्ध असलेलं उच्चतम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर तर होतोच, त्याचबरोबर निर्मितीही एका वेगळ्याच वैज्ञानिक प्रणालीद्वारे होते. हे क्षेत्र आता खासगी उद्योजकांसाठीही खुलं केल्यामुळे त्यात नवोन्मेषात मोठी वाढ झाली आहे. याच विषयावर आज आपल्याला माहिती देत आहेत नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे. गेल्या काही वर्षात अंतराळ तंत्रज्ञान या क्षेत्रात साधलेल्या विकासाबाबत ते म्हणाले.
1: गेल्या काही वर्षात भारताच्या अंतराळ क्षेत्राने संशोधन आणि प्रक्षेपणाच्या पलीकडे जाऊन अंतराळ तंत्रज्ञानाचा देशाच्या अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि सामाजिक विकासासाठी अधिक व्यापक मेळ घालवण्याचा प्रवास केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 नंतर या क्षेत्राला धोरणात्मक प्राधान्य मिळालेलं आहे आणि हे असं आपण सरकारी आणि आयएसओच्या दस्तावेजात आपल्याला ते नमूदही केलेलं आहे. आता ह्याच्यातले काही जर महत्वपूर्ण टप्पे बघितले तर चंद्रयान 3, ज्याचं 23 ऑगस्ट 2023 रोजी दक्षिण ध्रुवावरती यशस्वी सॉफ्ट लँडिंग झालं होतं आणि त्यामुळे भारताच्या चंद्रावरील उतरण्याची आणि त्याच्यावरती फिरण्याची क्षमता याचे प्रात्यक्षिक झाले. दुसरं म्हणजे की आदित्य L1, ज्याचा सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवण्यात आलेली ही भारताची अंतराळात आधारित असलेली वेधशाळा जी 2023 मध्ये प्रक्षेपित झाली आणि ती आता पृथ्वी आणि सूर्य यांच्यातल्या L1 बिंदूच्या दिशेने तिथे कार्यरत आहे. मग येतो गगनयान की मानवी अंतराळ प्रवासासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे आणि मानवांची क्रू एस्केप सिस्टम म्हणजे अंतराळात गेल्यावरती जर समजा एखाद्या अंतराळ यानातल्या वीरांना जर त्याच्यातनं बाहेर पडायची गरज आली तर ते कसं बाहेर पडता येईल तर ती ही एस्केप सिस्टमची यशस्वी चाचणी पण झाली आहे. मग आपण असंही बघतो की खासगी क्षेत्रातली द्वारं पण ह्यांनी खुली केली आहेत. म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की साधारण 2020 मध्ये की अंतराळ क्षेत्रातील सुधारणानंतर खासगी कंपन्या आणि स्टार्टअप्सना सुद्धा उपग्रह प्रक्षेपण वाहने तसंच अंतराळ आधारित सेवांच्या विविध टप्प्यांमध्ये सहभागी होण्यासाठी अधिक संधी मिळालेली आहे. इन स्पेस सारख्या संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे आणि मग जे इंडियन स्पेस पॉलिसी आहे या धोरणाने अंतराळात अर्थव्यवस्थेसाठी सरकारी संस्थांबरोबर खासगी क्षेत्रातही सहभाग व्यापकपणे करता येण्याची चौकटी निर्माण करण्यात आली आहे.
0: श्रोते हो, अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर केल्यानं रस्ते आणि पूल बांधणी, संरक्षण, शेती, उद्योग, संरक्षण उद्योग आदी क्षेत्रात होत असलेल्या फायद्याविषयी अरविंद परांजपे म्हणाले.
1: उपग्रह तंत्रज्ञानाचा जमिनीवरील उपयोग म्हणजे शेती, हवामान, आपत्ती व्यवस्थापन किंवा दूरसंचार असेल, नॅव्हिगेशन आहे, पर्यावरण आहे आणि संसाधन व्यवस्थापन जर आपण म्हटलं तर अशा क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावरती भर आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यातली एक जर विशेष बाब म्हणजे की हा प्रवास केवळ अंतराळात जाण्याचा नसून

0: अंतराळातून मिळणाऱ्या तंत्रज्ञानाचा भारताच्या विकासासाठी कसा उपयोग करण्यात येऊ शकेल याच्यावरती पण आपण भर दिलेला आहे. आणि सरकारी तसंच खाजगी क्षेत्रातून संस्थाचे संबंधित मिळून जवळजवळ 135 सुमारास भारतीय अंतराळ यान पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित झालेले आहेत. तर थोडक्यात सांगायचं तर हा प्रवास जो आहे तो 3 प्रमुख देशांनी दिसतो आपल्याला. मोठ्या वैज्ञानिक मोहिमा, अंतराळ क्षेत्रातील तंत्रज्ञानाविषयी स्वदेशी क्षमता आणि खासगी उद्योग किंवा स्टार्टअपसाठी वाढलेली भूमिका, त्यामुळे भारताचे अंतराळ क्षेत्र संशोधनापुरते मर्यादित न राहता अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि दैनंदिन जीवनाशी जोडले जात आहे.
1: श्रोते हो, एकेकाळी केवळ अंतराळाशी संबंधित घटकांसाठी वापरण्यात येणारं हे तंत्रज्ञान वापरून आपण अधिक सटीक उत्पादनांच्या क्षेत्रातही आघाडी घेतली आहे. कोणकोणत्या उत्पादनांच्या क्षेत्रात या तंत्रज्ञानानं काय प्रगती केली आहे, त्याचा त्यांना किती फायदा होतोय याविषयी अरविंद परांजपे यांनी सांगितलं.
0: आता आपण असंही बघूया की अंतराळ क्षेत्रात जे विकसित झालेलं तंत्रज्ञान आहे तर त्याचा वापर फक्तच अंतराळात होतो अशातला भाग नाही, तर अचूक अंदाज घेणं म्हणजे प्रिसिजन उत्पादने करणं आणि अभियांत्रिकीचा म्हणजे टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ह्याचा उपयोग होत आहे. आता ह्याला अनेकदा असं स्पिन ऑफ टेक्नॉलॉजी पण म्हटलं जातं, म्हणजे असं की जे अंतराळ संशोधनासाठी विकसित केलेली यंत्र जी आहेत तर त्याचा पृथ्वीवरील इतर उद्योगांमध्ये सुद्धा त्यांचा वापर केला जातो. तर काही जर आपण उदाहरणं बघितली तर अचूक सेन्सॉर्स आहेत, उच्च कार्यक्षम इलेक्ट्रॉनिक्स आहेत, नॅव्हिगेशनची जी प्रणाली आहे किंवा रोबोटिक्स आहे म्हणजे कृत्रिम मानव आहे, प्रगत साहित्य निर्माण करणं म्हणजे मटेरियल आहे, ऍडव्हान्स मटेरियल ज्याला म्हणतो, किंवा अगदी 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजी पण आहे, ह्यांचं किंवा संगणकाचा वापर करून मॉडेलिंग तयार करणं, यांच्यासारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग आता एरोस्पेस बरोबरच आपली ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे, वैद्यकीय उपकरणे आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक्स आहे, संरक्षण उत्पादनं आहेत आणि औद्योगिक यंत्रांमध्ये ह्याचा उपयोग करता येतो. आता ह्याचं एक जुन्या काळातलं उदाहरण देण्याचं झालं स्पेस टेक्नॉलॉजीचा कसा आपल्या सामान्य जीवनात वापर होतो, तर याच्यातली काही उदाहरणं जर आपण बघितले तर एक फार मोठं उदाहरण आपल्याला सापडतं की स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला स्पेसमध्ये जे वातावरण आहे ते खूप अवघड आणि कठीण वातावरण असतं, हार्मफुल वातावरण असतं आणि खूप रेडिएशन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात होतं, तर त्याच्यासाठी लागणारे विशेष प्रकारचे कपडे किंवा चादर तयार करण्यात आली आहे. आणि आता ह्या मटेरियलचा उपयोग आपल्या फायर ब्रिगेडच्या लोकांना सुद्धा करता येतो. म्हणजे असंच काही नाही की जे अंतराळासाठीचे टेक्नॉलॉजी तयार होते त्याचा उपयोग दुसरीकडे कुठे करता येत नाही. खरं म्हटलं तर स्पिन ऑफ टेक्नॉलॉजी जी आहे तर त्याचा उपयोग आपल्याला इतर अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा उपयोग होतो. आणि काही भारताच्या संदर्भात जर काही महत्वाचे पैलू सांगायचे झाले तर अंतराळ यान आणि उपग्रहांसाठी अतिशय कमी त्रुटीच्या मर्यादेत घटक तयार करावे लागतात, म्हणजे अत्यंत अचूक असतं. कारण आपण स्पेसमध्ये जाऊन एखादं यंत्र बिघडलं तर ते आपल्याला रिपेअर करता येत नाही, त्यामुळे जे यंत्र किंवा उपकरण आपण पाठवतो ते अचूकच असलं पाहिजे, शिवाय त्याला मोजमाप बरोबर करता आली पाहिजे. तर ह्याच्या गोष्टी आहेत ज्याला इंग्रजीमध्ये प्रिसिजन मशीनिंग म्हणतो किंवा ज्याला आपण गुणवत्ता नियंत्रण आणि मोजमाप यंत्रणा जी आहे, तर ह्या सगळ्यांना खूप मोठी चालना मिळते. मग आपण बघूया की ऍडव्हान्स मटेरियल म्हणजे सामान, तर कमी वजनाचं आणि अधिक मजबूत आणि उष्णता सहन करणारी सामग्रीचा विकास करण्याचं संशोधन जे आहे ते तयार होतं, ते तयार झालं आहे आणि ज्याचा उपयोग आपल्याला विमान, संरक्षण आणि ऑटोमोबाईल उद्योगांमध्ये सुद्धा त्याचा उपयोग झाला आहे. आता हे तर तुमच्या रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमध्ये तर तुम्हाला कल्पनाच असेल, आज कॉलेजमधले अनेक विद्यार्थी रोबोटिक्स तयार करत आहेत. तर अंतराळ मोहिमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या स्वयंचलित प्रणाली आहेत तर त्यांचा उपयोग कारखान्यांमध्ये अचूक असेंबली निर्माण करणं, तपासणी करणं आणि उत्पादन प्रक्रियेत त्यांना आपल्याला करता येतो. आता याच्यातलं एक वेगळं उदाहरण म्हणजे की अशा ठिकाणी की जिथे मानवाला जाणं शक्य नाही आहे किंवा त्याच्यामुळे त्याला त्रास होऊ शकतो, तर अशा ठिकाणी रोबोटिक्स रोबोट्स तयार करून मग त्याचा तिथे ते उपयोग करू शकतात आणि तिथे मग मानवी जीवनाला धोका न होता आपण तो उपयोग करू शकतो. किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि सेन्सॉर जर आपण बघितले तर उपग्रहांसाठी आवश्यक असलेले उच्च आणि विश्वसनीयता असलेले सेन्सॉर आपल्याला तयार जे अंतराळात तयार करण्यात आले आहेत, तर त्यांचा सगळा उपयोग जो आहे तो आपल्याला परत एकदा तेच आलं की वैद्यकीय उपकरणे आहेत, वाहतूक आहे, औद्योगिक नियंत्रण करण्याची प्रणाली आहे, तर त्याच्यासाठी उपयोग होतो. आणि एक छान म्हणजे की जे 3D प्रिंटिंग आहे, म्हणजे आता आपण 2D प्रिंटिंग म्हणजे आपण कागदावरती प्रिंट करतो, तर 3D प्रिंटिंग मध्ये आपण अख्खाच्या अख्खं मॉडेल तयार करू शकतो. तर ह्या अशा प्रकारचं जे मॉडेलिंग आहे ते गुंतागुंतीचं असतं, पण ह्या प्रणालीमुळे जी आपल्याला अंतराळात मिळालेली आहे, तर त्या प्रणालीमुळे आपण वजनाचे हलके घटक, कमी सामग्री

0: मध्ये तयार करू शकतो आणि भयंकर अचूकरित्या आपण तयार करू शकतो. तसंच ह्याच्याबरोबर आणखी म्हणजे की एखादी यंत्रणा किंवा उत्पादन डिजिटल प्रतिकृती तयार करू शकतो की ज्याची कार्यक्षमता अधिक तपासणं किंवा संभाव्य बिघाड त्यांचा ओळखून घेणं आणि मग उत्पादन प्रक्रिया सुधारण्यात त्याची मदत होते. तर ह्या सगळ्याचा आपण जर व्यापक परिणाम बघितला तर तो असा येतो की अंतराळ क्षेत्र हे केवळ स्वतःसाठी तंत्रज्ञान निर्माण करणारं क्षेत्र न राहता उच्च तंत्रज्ञान उद्योगक्षम क्षमता असलेले तंत्रज्ञान बनत आहे. त्यामुळे स्पेस टेक्नॉलॉजी, AI, ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग, रोबोटिक्स यांचा संगम भारतातल्या ज्या आहेत हाय प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग क्षमतेला पुढे नेण्यासाठी महत्वाचा ठरू शकतो किंवा तो ठरतही आहे. तर आपण एक महत्वाची बाब म्हणजे अशी बघूया की प्रत्येक व्यावसायिक तंत्रज्ञान थेट तराळातून आलेले असेलच असं नाही, पण अनेकदा समान संशोधनातून किंवा परस्पर तंत्रज्ञानातून हस्तांतरणाचा त्याचा विकास होतो आणि अशामुळे तंत्रज्ञानाचं योगदान जे आहे त्याचं मूल्यमापन करता येतं. विशिष्ट तंत्रज्ञानाचा स्त्रोत जो आहे ते आपल्याला तपासणी करण्याला आवश्यक ठरतं.
1: श्रोतेहो, केंद्र सरकारच्या पुढाकाराने आखलेल्या चांद्रयान 3, गगनयान यासारख्या इतर अंतराळ मोहिमा आणि देशाच्या अंतराळ क्षेत्रात झालेली प्रगती याविषयी अरविंद परांजपे म्हणाले.
0: इस्रोने भारत सरकारच्या मदतीने सर्वांनी अंतराळ क्षेत्रात एक फार मोठी आणि आपण व्यापक प्रगती केली आहे. या मोहिमांबरोबरच भारताने खासगी अंतराळ उद्योग, स्टार्टअप, नवीन प्रक्षेपण वाहने किंवा उपग्रह निर्मिती आणि अंतराळावर आधारित सेवांमध्ये पण विस्तार केला आहे. आज जवळजवळ 135 स्पेसक्राफ्ट मिशन झालेली आहेत. 100 जास्ती मिशन लॉन्च आपण नोंदवलेले आहेत. तसेच खासगी क्षेत्र आणि विद्यार्थ्यांकडून विकसित केलेले अंतराळ यानांचाही याच्यात सहभाग आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर जसं चंद्रयान 3 ने चंद्रावर पाऊल ठेवलं किंवा आदित्य L1 जो एक फार मोठा खगोल शास्त्रज्ञ आणि विशेषतः सूर्याचं निरीक्षण करण्यासाठी बनवलेला सॅटेलाइट आहे तो यशस्वीपणे काम करत आहे. तर आदित्यच्या पूर्वी भारताचा ॲस्ट्रोसॅट जो आहे तो कितीतरी म्हणजे 10 जुना अंतराळात पाठवलेला होता. त्याच्याकडनं आपल्याला डेटा अजून मिळत आहे. आपल्याला असं बघता येईल की भारताचा जो अंतराळ कार्यक्रम आहे तो आता केवळ उपग्रह क्षेत्रापुरताच मर्यादित न राहता वैज्ञानिक संशोधन किंवा मानवी अंतराळ प्रवास जो आपण बघितला की गेल्या वर्षी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी XM4 मोहिमेत भाग घेऊन इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरती जाऊन सूक्ष्म गुरुत्व प्रयोग केले ज्याचा आता त्यांच्या अनुभवाचा उपयोग होणार आहे गगन यानासाठी की जे आता पुढची इस्रोची एक महत्वाकांक्षा दुसरा प्रकल्प जो आहे. आणि ह्याच दिशेने अभ्यास करताना आणि तंत्रज्ञान विकसित करताना किंवा आपल्याला असंही म्हणता येईल की मानवी अंतराळ प्रवासाची तयार करताना SpaceDX आहे किंवा डॉकिंग तंत्रज्ञान आहे. तर अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि ह्या सगळ्याबद्दल आपल्या सर्व भारतीयांना अभिमानच वाटला पाहिजे. आणि याच्यात एक आपण जर महत्वाची बाब बघितली तर आपण असं बघतो की जे इतर देशातले अंतराळ संस्था आहेत जसं NASA वगैरे आहेत तर त्यांच्या तुलनेने भारतीय शास्त्रज्ञ आणि इंजिनियर जे आहे त्यांचं बजेट खूप कमी असतं पण तरी सुद्धा ते मन लावून आपल्या देशासाठी काम करतात आणि म्हणून त्यांचं आपल्याला अभिमानच वाटला पाहिजे.
1: श्रोतेहो, आपला भारत देश आणि त्याच्या अंतराळ मोहिमांविषयी साऱ्या जगात आदराचं स्थान आहे. स्वतःचा उपग्रह स्वतःच सोडू शकणाऱ्या देशाच्या यादीत भारत आहे. आर्यभट्ट या पहिल्या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाला अनेक वर्ष झाल्यानंतरही अंतराळ क्षेत्रातली ही प्रगती निरंतर सुरूच आहे, ती अशीच सुरू राहणार यात शंका नाही. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण News on AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी

0: जी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: पुतला बोल रहे?
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब?
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे पहली वाली बात कहाँ,
1: परम तो सभी डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, पर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच है?
0: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहा है, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूँगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: आजच्या कार्यक्रमात ऐकूया, परोपजीवी जंतांचा प्रतिबंध आणि नियंत्रण कसे करावे याविषयी डॉक्टर रिद्धी नारिंगरेकर यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
4: श्रोतेहो नमस्कार, आज आपण परोपजीवी जंतांचा प्रतिबंध आणि नियंत्रण कसं करावं याविषयी बोलणार आहोत। श्रोतेहो, आपल्याकडे असणारं जे पशुधन आहे, तर या पशुधनाचं आपण संगोपन व्यवस्थापन करताना बऱ्याच गोष्टींचा यामध्ये समावेश होत असतो। आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जनावरं हिरवा चारा जास्त खातात आणि त्याच्यामुळे सुद्धा काही समस्या त्यांना निर्माण होत असतात, तर या सगळ्या समस्यांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर दिसत असतो। तर नेमका हा प्रादुर्भाव आपण टाळणं किंवा याच्यावर प्रतिबंध कसा करायचा, नियंत्रण कसं मिळवायचं, या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथील परोपजीवी शास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर रिद्धी नारिंगरेकर मॅडमना। मॅडम नमस्कार।
5: नमस्कार मॅडम।
4: मॅडम, आता आपण बोलणार आहोत ते परोपजीवी जंतांविषयी। तर आता परोपजीवी जंत म्हणजे काय किंवा कुठल्या प्राण्यांमध्ये प्रामुख्याने आढळून येतात आपल्याला?
5: तर परोपजीवी जीव हा दुसऱ्या सजीव प्राण्यांवर त्यांच्या शरीरात राहून त्यातून पोषण मिळवतात। प्राण्यांमध्ये प्रामुख्याने गोलकृमी, पटकृमी आणि पर्णकृमी असे आढळतात। काही जंत पचन संस्थेत, काही रक्तामध्ये, तर काही विशिष्ट अवयवांमध्ये राहतात, त्यामुळे सर्व जंतांचे नियंत्रण एकाच पद्धतीने करता येत नाही।
4: अच्छा, वेगवेगळ्या
5: पद्धतीने
4: आपल्याला करायला लागतं। बरोबर। पण मग आता मॅडम, हे जंत जे आहेत, तर हे प्राण्यांच्या शरीरामध्ये नेमका कसा प्रवेश करतात?
5: जंत हे दूषित खाद्य, गवत, पाणी, माती याच्या माध्यमातून अनेक जंतांचा संसर्ग होतो। प्राण्यांच्या विष्ठेतून

0: जंतांची अंडी बाहेर पडतात आणि जर योग्य वातावरण असले तर त्याच्यातून संसर्गशम्य अवस्था या निर्माण होतात. प्राणी हे दूषित खाद्य किंवा पाणी घेतल्यास जंताचा संसर्ग होतो. काही जंतांचे जीवनचक्रात मध्यस्थ यजमान म्हणजे इंटरमिडिएट होस्ट ह्याचाही सहभाग असतो.
1: अच्छा,
0: सो नियंत्रण करताना आपल्याला ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवावी लागते.
1: बरोबर. आता सर्व प्रकारच्या जंतांचा प्राण्यांवर सारखाच परिणाम होतो की काही वेगळ्या पण काही गोष्टी याच्यात दिसून येतात?
0: नाही, काही जंत हे पोषक द्रव्य शोषतात, काही आतड्यांवर परिणाम करतात, तर काही रक्त शोषून रक्ताशय म्हणजेच अनिमिया निर्माण करतात.
1: अच्छा.
0: काही जंत यकृतामध्ये असतात तर काही फुफ्फुस किंवा इतर अवयवांमध्ये असतात.
1: बरं.
0: त्यामुळे कोणता जंत ओळखणे हे सर्वात महत्वाचे, कारण त्यांचा परिणाम त्याच्यावरून वेगवेगळा असू शकतो.
1: बरोबर. म्हणजे लक्षणं वेगवेगळी,
0: लक्षणं वेगळी असतात.
1: अच्छा. कसं ओळखायचं की आपल्या जनावराला जंत झाले आहेत?
0: सर्वप्रथम भूक कमी होणे, वजन कमी होणे, वाढ खुंटणे,
1: अच्छा,
0: जुलाब, अशक्तपणा, रक्ताशय म्हणजे अनिमिया होणे, ही सामान्य लक्षणे कुठच्याही जंत प्रादुर्भाव प्राण्यांमध्ये दिसून येतात. काही वेळा पोट फुगणे, केसाचा पोत खराब होणे असंही दिसून येते. दूध देणाऱ्या जनावरांमध्ये दुधाचे उत्पादन कमी होऊ शकते.
1: बरं.
0: मात्र सुरुवातीला कोणत्याही स्पष्ट लक्षणे दिसत नाही, त्यामुळे नियमित निरीक्षण हे सर्वात महत्वाचे असते.
1: बरोबर. जनावरं जेव्हा बाहेरून चरून येत असतील तर त्यांच्या एकंदरीत याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे, नाही का?
0: राईट. दूध कमी होणे हे सगळं अचानक होणार नाहीये, तुम्हाला त्यांच्यावर नियमितपणे लक्ष ठेवणं जास्त गरजेचं आहे.
1: बरोबर. आता मॅडम, तुम्ही आता म्हणालात की लक्ष ठेवणं, किंवा मग आपण जंतांचं जे निदान करतो तर हे कसं करायला हवं, काय सांगाल?
0: आता ही जंतांची अंडी ही विष्ठेत सापडतात, त्यामुळे विष्ठेची तपासणी करणं हे जंताचे निदानाचे महत्वाची पद्धत आहे. त्यामध्ये जंतांची अंडी शोधता येते आणि काही वेळा अंड्याच्या संख्येवरून संख्या मोजून संसर्गाचा
1: तीव्रता आपल्याला लक्षात येते.
0: हो.
1: म्हणजे किती प्रमाणात
0: किती इंटेन्सिटीमध्ये इन्फेक्शन झालं हे आपल्याला कळतं.
1: बरोबर. आपण म्हणतो की औषध दिलं जंतनाशकाचं की नियंत्रण झालं असं आपण समजतो, तर तसं आहे का नक्की?
0: असं पूर्णपणे सांगता येत नाही, कारण जंतनाशक औषध शरीरातील जंतांची संख्या कमी करते, परंतु प्राणी पुन्हा दूषित वातावरणात च्या संपर्कात आला तर पुन्हा त्यांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे औषधाबरोबरच स्वच्छता राखणे, योग्य व्यवस्थापन करणे आणि पुनर्संसर्ग रोखणे हे सर्वात महत्वाचे आहे. सो तुम्ही जंतनाशक औषध दिले ह्याचा अर्थ हे होत नाही की आता तो प्राणी जंतमुक्त झाला आहे, आपल्याला आजूबाजूच्या परिसराची त्याची तितकीच काळजी घ्यावी लागणार.
1: बरोबर आहे. म्हणजे परिसर आहे किंवा गोठ्याची मुख्यतः स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे, नाही का? आता मॅडम, हे जंताचं जे औषध आहे तर हे साधारण आपण किती वेळा देणं गरजेचं असतं?
0: सर्व प्राण्यांसाठी एकच कालावधी हा योग्य नाही. प्राण्याचे वय, त्याची जात, चराई, आहार, राहण्याची पद्धत, परिस्थितीतील जंताचा प्रादुर्भाव यावर अवलंबून आहे. त्यामुळे फक्त ठराविक 3 किंवा 6 महिन्यात तुम्ही जंताचं औषध देण्याऐवजी गरजेनुसार विष्ठेची तपासणी करून पशुवैद्यकीयच्या सल्ल्याने औषध द्यावे. अनावश्यक आणि वारंवार औषध देणे हे शक्यतो टाळावे.
1: बरोबर आहे. म्हणजे गरज नसताना
0: औषध देण्याची घाई करू नये आपण.
1: बरोबर. आता मॅडम, जेव्हा आपण ही औषधाची मात्रा देत असतो मग ह्याच्यामध्ये काही कमी जास्त असं म्हणजे प्रमाण जे आहे परिणाम होतो का म्हणजे जनावरांवर त्याचा?
0: मात्रा कमी दिल्यास सर्व जंत नष्ट होत नाहीत, काही जंत शरीरात जिवंत राहू शकतात. वारंवार अपुरी मात्रा दिल्यास औषधाला सहनशील जंत टिकून राहण्याचा धोका वाढतो आणि पुढे जंताच्या औषधाचा परिणाम कमी होऊ शकतो. त्यामुळे प्राण्याचे वजन शक्य तितक्या अचूकपणे ठरवून योग्य मात्रा द्यावी.
1: बरोबर.
0: स्वतःहून मात्रा कमी जास्त करू नये, पशुवैद्यक त्याचं वजन अंदाजपणे कॅल्क्युलेट करून मग योग्य औषधं निवडतो.
1: म्हणजे पशुवैद्यकांची मदत घेणं गरजेचं.
0: नक्कीच.
1: आपल्या मनाने
0: कमी, आपल्याला असं वाटलं की प्रभावी पडत नाहीये तर आपण थोडस वाढवून बघू असं न केलेलं योग्य.
1: बरोबर आहे. आता मॅडम, जंतनाशक औषधांविरुद्ध प्रतिकार म्हणजे काय, काय सांगाल?
0: जे औषध पूर्वी जंत प्रभावपणे नष्ट करत होते त्याच औषधाचा नंतर अपेक्षित परिणाम न होणे म्हणजे जंतनाशक औषधाविरुद्ध प्रतिकार निर्माण होणे.
1: बरं.
0: त्यामुळे नेहमी वापरले जाणारे औषध कमी परिणामकारक ठरू शकते आणि उपचार करणे अधिक कठीण होऊ शकते. याचा अर्थ पहिलं जे औषध आपण देत होतो ते चांगलं प्रतिबंध करत होता, तर सेम डोस दिल्यानेही त्याचा प्रतिबंध होत नाहीये.
1: म्हणजे हे

0: दंतांच्या प्रादुर्भावामुळे होत असेल नाही का?
1: नाही, हे खरं तर तुम्ही योग्य मात्रा न दिल्यामुळे होत आहे.
0: अच्छा.
1: किंवा कमी मात्रा, तुम्ही डोस व्यवस्थित कॅल्क्युलेट नाही केलाय, त्यामुळे असे परिणाम दिसून येत. त्यामुळे चांगलं औषध जे अगोदर खूप चांगलं होतं ते आता काहीच परिणाम दाखवत नाहीये. त्याला जंतनाशक औषधाविरुद्ध प्रतिकार असं म्हणतो.
0: बरोबर.
1: म्हणजे रेझिस्टंट झालेत.
0: आता हा प्रतिकार जो आहे तर हा निर्माण होऊ नये म्हणून मग पशुपालकांनी काय काळजी घ्यायला हवी?
1: सर्वप्रथम त्याचा अनावश्यक वापर आपण शेतकरी म्हणून टाळावा.
0: बरोबर.
1: जंतासाठी योग्य औषध आणि योग्य मात्रा वापरावी. औषधाचा परिणाम होत नसेल तर स्वतःहून मात्रा वाढवू नये, तर पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. आवश्यकतेनुसार उपचारापूर्वी आणि उपचारानंतर विष्ठेची तपासणी करून औषधाचा परिणामही तपासता येतो.
0: बरोबर. म्हणजे निदानासाठी हे उपयोगी
1: पडतं नाही
0: का?
1: म्हणजे आपल्याला जर वाटतंय की ते नाही परिणाम दाखवत आहे, आपण आपली शाश्वती करून घेण्यासाठी विष्ठेची अगोदर औषध देण्यापूर्वी आपण तपासणी करावी, नंतर औषध द्यावे आणि नंतर पुन्हा तपासणी करावी.
0: बरोबर.
1: त्यामुळे आपल्याला कळतं की ते औषध
0: लागू पडतंय की नाही. आता मॅडम, या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण मगाशी पण म्हटलं की गोठ्याची स्वच्छता ही गरजेची आहे, तर या जंत नियंत्रणामध्ये याचा किती महत्वाचा भाग आहे?
1: खरं तर गोठ्याची स्वच्छता तर खूपच महत्वाची आहे. कारण जंतांची अंडी ही प्राण्यांच्या विष्ठेतून बाहेर पडतात. हे शेण जर गोठ्यात साचून राहिले तर जंतांची अंडी आणि त्यातून होणारी संसर्गक्षम अवस्था, म्हणजेच त्याचं लार्वल स्टेजेस आपण जे म्हणतो, पुन्हा प्राण्याच्या संपर्कात येऊ शकतात. म्हणून गोठा नियमित स्वच्छ करणे, ओलसरपणा कमी ठेवणे आणि शेणाचा योग्य विल्हेवाट लावणे हे फारच आवश्यक.
0: बरोबर.
1: विशेषतः खाद्य आणि पाण्याची जागा शेणाने दूषित होणार नाही याची आपण विशेष काळजी घेतली पाहिजे.
0: बरोबर. म्हणजे जिथे आपण म्हणतो की त्या व्यावसायिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय केला जातो तिथे संख्या मोठी असते नाही का जनावरांची?
1: हो.
0: तिथे हा प्रश्न जास्त निर्माण होत असेल नाही का? हा, मग तिथेही काळजी घेणं जास्त गरजेचं आहे.
1: येस.
0: बरोबर. आता मॅडम, खाद्य आणि पाण्याबाबत काय सांगाल, काय काळजी घ्यायला हवी?
1: खरं तर ही खूप साधी सोपीशी गोष्ट आहे पण खूप मोठा फायदा देणारी आहे. खाद्य शक्यतो स्वच्छ पात्रात द्यावे, ते थेट जमिनीवर टाकणे टाळावे. पाण्याची भांडी नियमित स्वच्छ करावीत आणि त्यात शेण किंवा माती मिसळणार नाही याची काळजी घ्यावी.
0: बरोबर.
1: विशेषतः खाद्याच्या पात्रात शेण पडले किंवा पाण्याची भांडी दूषित झाली तर प्राणी नकळत जंतांची अंडी हे गिळू शकतात.
0: अच्छा.
1: त्यामुळे स्वच्छ खाद्य आणि स्वच्छ पाणी हे जंत नियंत्रणाची पहिली पायरी.
0: बरोबर. म्हणजे खाद्य आणि पाणी व्यवस्थापन महत्वाचं
1: याच्यामध्ये.
0: आता मॅडम, त्याच पद्धतीनं शेणाचं जे व्यवस्थापन आहे तर हे सुद्धा योग्य पद्धतीने जर केलं तर नियंत्रण होऊ शकतं का?
1: हो. जंतांची अंडी विष्ठेतून बाहेर पडतात, त्यामुळे शेणाचे व्यवस्थापन हे जंत नियंत्रणाचा एक मोठा भाग आहे. शेण गोठ्यात किंवा आसपास साचू देऊ नये.
0: बरोबर.
1: ते नियमितपणे गोळा करून योग्य ठिकाणी ठेवावे. जर शेण खत म्हणून वापरणार असाल तर ते थेट शेतात न टाकता योग्य पद्धतीने कुजवून किंवा कंपोस्ट करून वापरलेले चांगले.
0: बरोबर.
1: योग्य कंपोस्टिंगमुळे काय होते तर उष्णता वाढते आणि या उष्णतेमुळे जंत आणि त्याचे जे इन्फेक्टिव्ह स्टेजेस आपण ज्याला म्हणतो ते वातावरणातच त्यांच्या एन्व्हायरमेंटमध्ये ते मरून जातात. त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी जर आपण शेण व्यवस्थापन हे जर व्यवस्थित केले तर बऱ्यापैकी नियंत्रण करता येते.
0: आता मॅडम, आपण बघतो की जे बाहेर चराई करणारी जी जनावरं असतात तर त्यांच्यामध्ये जंतांचं प्रमाण आपल्याला कमी करायचं असेल तर त्यासाठी मग काय करता येईल?
1: चराई करणाऱ्या प्राण्यांमध्ये हे थोडेसे आव्हानात्मक आहे. कारण प्राणी ज्या कुरडावर चरतात त्याच ठिकाणी त्यांच्या विष्ठेतून ही जंतांची अंडी बाहेर पडतात, अळ्या जमा होतात. त्यामुळे शक्य असल्यास एकाच कुरणावर सतत चराई न करता आळीपाळीने चराई करावी.
0: बरोबर.
1: एका कुरणावर प्राण्यांची संख्या खूप जास्त ठेवू नये, तसेच खूप ओलसर किंवा अति दूषित भागात सतत चराई टाळावी. विशेषतः लहान आणि वाढणाऱ्या प्राण्यांमध्ये जास्त दूषित कुरडाईपासून दूर ठेवणे हे उपयोगाचे ठरते. त्यामुळे प्राण्यांना पुन्हा पुन्हा जंतांचा संसर्ग होण्याचे प्रमाणही कमी करता येते.
0: अच्छा.
1: पाश्चर मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला करायचं आहे.
0: पद्धत
1: ती अवलंबायची आहे. आणि
0: कारण आपण आता बघतो आता सगळीकडे हिरवळ आहे मोठ्या प्रमाणात, त्यामुळे जनावरं कुठेही चरताना दिसतात आपल्याला, मग त्याच्यामुळे हा प्रश्न जास्त निर्माण होतो नाही का? आता तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे आपण काळजी घ्यायला
1: पाहिजे.
0: आता मॅडम, ऋतुमान जे आहे तर याचा जंतांच्या प्रादुर्भावावर परिणाम होतो का काही?
1: हो, नक्कीच होतो. अनेक जंतांची अंडी आणि अळ्या अळ्या

0: पिकांच्या वाढीसाठी तापमान आद्रता ही फार महत्वाची असते.
1: बरोबर.
0: उदाहरणार्थ पावसाळ्यात वातावरणात ओलावा वाढतो आणि काही जंतांचे इन्फेक्टिव्ह स्टेजेस हे जास्त काळ टिकू शकतात त्या वातावरणात.
1: बरोबर.
0: त्यामुळे पावसाळा किंवा दमट हवामानात प्राण्यांकडे थोडे अधिक लक्ष देणे गरजेचे असते.
1: बरोबर.
0: त्यांची विष्ठा आणि शरीराची स्थिती पाहणे, गरजेनुसार तपासणी करणे योग्य ठरते. मात्र प्रत्येक जनतावर ऋतुमानाचा परिणाम सारखाच होईल असं नाही. त्यामुळे त्या जनताचं कुठच्या प्रकारची जनता आहे त्याचं निदान करणे हे सर्वात महत्वाचे असते.
1: म्हणजे मॅडम असं आहे का की गाई म्हशी आहेत किंवा शेळ्या मेंढ्या आहेत तर यांच्यामध्ये हे प्रमाण असं वेगवेगळं असेल नाही का?
0: हो.
1: जनतांचं सुद्धा दिसून येत असेल.
0: हो.
1: मग त्याप्रमाणे आपल्याला नियोजन करायला हवं.
0: हो. शेळ्या मेंढ्यांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात जाणून येतो. शक्यतो जून जुलैच्या दरम्यान फेशोलॉसिस ह्या जंतांचा प्रादुर्भाव दिसून येतो. शेळ्यांमध्ये तो अधिक दिसतो कम्पेअर टू गाई आणि म्हैशींमध्ये.
1: आता मॅडम आता आपण बोललो की ऋतुमानाचा परिणाम होत असतो, मग हे जंतनाशक औषध जेव्हा आपण देतो तर ही वेळ सुद्धा ऋतुमानानुसार मग बदलते का?
0: काही वेळा बदलू शकते. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे, सगळ्या प्राण्यांना सगळ्या ठिकाणी एकच वेळापत्रक हे लागू होऊ शकत नाही.
1: बरोबर.
0: आपल्या भागातील हवामान, कोणते जंत आढळतात, प्राणी कुठे चरतात, त्याचा पूर्वीचा संसर्ग आणि आवश्यक असल्यास विष्ठेची तपासणीची निष्कर्ष या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. म्हणून पावसाळा आला म्हणजे सगळ्या प्राण्यांना जंतनाशक द्यायचे असे सरसकट नियम करण्यापेक्षा स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेणे अधिक योग्य ठरेल.
1: बरोबर, नक्कीच. आता मॅडम आपण जेव्हा औषध देतो पण हे औषध दिल्यानंतर सुद्धा पुन्हा जंत होऊ शकतात का?
0: हो.
1: अच्छा.
0: नक्कीच होऊ शकतात. यालाच आपण पुन्हा संसर्ग म्हणतो.
1: बरोबर.
0: उदाहरणार्थ औषध दिल्यानंतर शरीरातले जंत कमी झाले पण प्राणी पुन्हा त्याच दूषित कोरडावर चरायला गेला आणि दूषित पाणी प्यायला तर नवीन संसर्ग होऊ शकतो.
1: बरं.
0: म्हणून केवळ औषध देऊन थांबायचं नाही, औषधाने शरीरातील जंत कमी होतात पण वातावरण दूषित राहिले तर पुन्हा संसर्ग होऊन त्याला पुन्हा जंत होऊ शकतात. त्यामुळे उपचार आणि प्रतिबंध हे दोन्ही एकत्र केले पाहिजे.
1: बरोबर. अच्छा. आता मॅडम आपण हे सगळे उपचार करतो, उपचार केल्यानंतर ह्या उपचारांचा परिणाम झालाय की नाही तर हे पशुपालकांना कसं समजेल?
0: साधारणपणे प्राण्यांची भूक सुधारते, शरीर स्थिती सुधारते, वजन वाढते, दूध किंवा इतर उत्पादनात सुधारणा दिसून येते. पण ही सुधारणा केवळ जंतनाशक औषध दिल्यामुळे झाली आहे असं काही म्हणता येणार नाही. त्यामुळे अधिक अचूक माहिती मिळवण्यासाठी गरज असल्यास उपचारापूर्वी आणि उपचारानंतर विष्ठेची तपासणी करता येते. विष्ठेतील जंतांची अंड्यांची संख्या जर कमी झाली ह्याचा अर्थ आपण जे औषध दिलं आहे ते योग्य रीतीने काम करतंय.
1: बरोबर. आता मॅडम मोठ्या पशुपालन केंद्रामध्ये अनेक प्राणी असतात म्हणजे त्यांची संख्या जास्त असते तर मग अशा वेळेला जंत नियंत्रणाची योजना कशी करायला हवी?
0: तर मोठ्या कळपात नियोजन हे खूप महत्वाचे आहे. सर्वप्रथम त्या कळपात कोणते जंत आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: त्यासाठी आवश्यकतेनुसार विष्ठेची तपासणी करावी. त्यानंतर प्राण्यांची नियमित निरीक्षण करावे. योग्य वेळी उपचार, गोठ्याची स्वच्छता, शेणाचे व्यवस्थापन आणि चराई नियोजन करावे.
1: बर.
0: नवीन प्राणी आणला तर त्याची तपासणी करून काही काळ त्याला वेगळे ठेवणे कधीही चांगले.
1: बरोबर.
0: कारण त्याचबरोबर नवीन प्रकारचे जंतही कळपात येऊ शकतात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे उपचार केल्यानंतर त्याचा परिणाम तपासणे. कारण केवळ औषध दिले म्हणजे जंतांचे नियंत्रण झाले असे नाही. थोडक्यात सांगायचं तर जंत ओळखा, योग्य उपचार करा, परिणाम तपासा, वातावरण स्वच्छ ठेवा आणि पुनर्संसर्ग रोखा.
1: बरोबर आहे. म्हणजे हेच त्याचं मुख्य नियोजनाचा भाग
0: आहे.
1: बरोबर.
0: सो आपण त्या पॉइंट वरती आपण भर दिला पाहिजे.
1: बरोबर आहे. आता मॅडम प्राण्यांना चांगला आहार दिला तर जंतांचा परिणाम हा कमी होऊ शकतो का?
0: हो, नक्कीच त्याचा फायदा होईल. चांगला आणि संतुलित आहार मिळाल्यास प्राण्यांची एकूण आरोग्य स्थिती सुधारते, चांगली राहते आणि तो जंत संसर्गाचा परिणाम अधिक चांगल्या प्रकारे सहन करू शकतो.
1: अच्छा.
0: विशेषतः लहान आणि वाढणाऱ्या प्राण्यांमध्ये पुरेशी ऊर्जा, प्रथिने, खनिजे, जीवनसत्व मिळणं हे फार महत्वाचे आहे. कुपोषित प्राण्यांमध्ये जंतांचा संसर्ग झाल्यास त्याचा परिणाम अधिक जाणवू शकतो. उदाहरणार्थ वाढ खुंटणे,

0: वजन कमी होणे किंवा उत्पादन कमी होणे.
1: अच्छा.
0: त्यामुळे जंत नियंत्रण करताना औषधोपचाराबरोबरच योग्य पोषणाकडेही लक्ष देणे फार आवश्यक आहे.
1: मॅडम, आता आपण एवढी सगळी चर्चा केली की जंतांचा प्रादुर्भाव कसा होतो, आपण निदान कसं करायला हवं, आणि त्याचप्रमाणे आपलं नियोजन सुद्धा खूप महत्वाचं ठरतं या सगळ्यामध्ये. मग तुम्ही शेवटी पशुपालकांना एक काय संदेश द्याल, काय सांगाल तुम्ही?
0: माझा पशुपालकांना एवढाच संदेश आहे की जंतांकडे दुर्लक्ष करू नका, पण त्याचबरोबर गरज नसताना औषधही देऊ नका. प्राण्यांचे नियमित निरीक्षण करा, गरज असल्यास विष्ठेची तपासणी करा, पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य औषध आणि योग्य मात्रा वापरा, गोठा स्वच्छ ठेवा, खाद्य आणि पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्या,
1: बरोबर,
0: शेणाचं योग्य व्यवस्थापन करा आणि चराईचं योग्य नियोजन करा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जंत नियंत्रण म्हणजे फक्त जंतनाशक औषध देणे नाही, तर औषधाबरोबर स्वच्छता, योग्य आहार, चांगले व्यवस्थापन आणि पुनर्संसर्ग रोखणे या सर्व एकत्रित विचार करणे गरजेचे आहे.
1: बरोबर आहे.
0: कारण आपण जंतांचा प्रादुर्भाव होण्याची वाट पाहून उपचार करण्यापेक्षा जंतांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी अधिक काळजी घेतली तर ती अधिक प्रभावी आणि योग्य ठरेल.
1: नक्कीच, बरोबर आहे. मॅडम, एकंदरीतच परोपजीवी जंतांचा जो प्रतिबंध आहे आणि नियंत्रण आहे, तर हे कसं करायला हवं याविषयी तुम्ही खूप छान मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं, त्याबद्दल मी आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण परोपजीवी जंतांचा प्रतिबंध आणि नियंत्रण कसे करावे याविषयी डॉक्टर रिद्धी नारिंगरेकर यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मुलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,

0: आज जीवाला घोर नको. सुरक्षितपणे वाहन चालवा.
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा.
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा.
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
3: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या.

0: सर्व केंद्रांवर.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी उद्याच मदतीचा आदेश काढण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात. सर्वसामान्यांना ग्राहकांना लाभ देण्याचं कंपन्यांचं आश्वासन. शेअर बाजारात जोरदार घसरण. सेन्सेक्स 1250 अधिक अंकांनी घसरला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकं. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी दुष्काळाच्या संहितेच्या ट्रिगर 1 नुसार देण्यात येणाऱ्या मदतीचा आदेश उद्याच काढण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. यातून काही भाग वगळला गेल्याची शक्यता असल्याने त्यांचा समावेश 3 ट्रिगरमध्ये करण्यात येईल असंही ते म्हणाले. वाशिममधल्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर ते बोलत होते. येत्या काळात चारा टंचाई पाणी टंचाईबाबत उपाययोजना करून अन्नधान्याचीही मदत करावी लागेल. शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठीही थेट मदत करण्यात येईल असंही फडणवीस म्हणाले. सर्वदूर पिकांची परिस्थिती सारखीच असल्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल असं नियोजन केलं आहे. कर्जमाफीनंतर कर्जाची रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. बँकांना या शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे कर्ज द्यावंच लागेल. तसंच शेतमालाची शासकीय दराने खरेदी केली जाईल आणि याची नोंदणी लवकरच सुरू होईल अशी माहितीही त्यांनी दिली. रब्बीमध्ये काही ठिकाणी उपलब्ध असलेल्या पाण्यावर पिकं घेण्याबाबत तपासणी केली जाईल. तसंच ही पिकं घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाईल. रोजगार उपलब्ध करण्यासाठी जलसंधारणाच्या कामावर भर देण्यात येईल. जलसाठे आटलेले असल्यानं त्यातला गाळ काढणं, दुरुस्ती गरजेचे असलेले तलाव शोधून दुरुस्ती करणं ही कामंही केली जातील असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. केंद्र सरकारनं विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या मूलभूत आयात शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कच्च्या सूर्यफूल तेलावर आता 10 ऐवजी 0%, कच्च्या सोयाबीन तेलावर आणि कच्च्या पाम तेलावर 10 ऐवजी 5% मूलभूत आयात शुल्क लागेल. या दर कपातीचा सर्व लाभ ग्राहकांना मिळेल यासाठी सर्व खबरदारी घेण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं खाद्यतेल उद्योगातल्या सर्व कंपन्यांना दिले आहेत. खाद्यतेल उत्पादकांच्या संघटनेनं या निर्णयाचं स्वागत केलं असून सर्वसामान्य ग्राहकांना याचा फायदा दिला जाईल असं संघटनेनं म्हटलं आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या नीट PG परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. MD, MS, DNB आणि DRNB या अभ्यासक्रमांसाठी 30 ऑगस्ट रोजी ही परीक्षा झाली होती. 2,65,960 उमेदवार परीक्षेला बसले होते. उमेदवारांना NBMSच्या अधिकृत संकेतस्थळावरून गुणपत्रिका डाउनलोड करून घेता येईल. परीक्षेची उत्तर तालिका येत्या 1 ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. देशातले स्टार्टअप्स, विद्यापीठ, अभियंते, विद्यार्थी आणि तंत्रज्ञान कंपन्या देशाच्या आत्मनिर्भरता आणि संरक्षण उत्पादनाच्या ध्येयासाठी योगदान देऊ शकतात असं प्रतिपादन संरक्षण दल प्रमुख जनरल NS राजासुब्रमणी यांनी केलं. नवी दिल्लीत एका वार्ताहर परिषदेला ते संबोधित करत होते. संरक्षण परिसंस्था मजबूत करण्यासाठी तंत्रज्ञान, डेटा आणि उद्योग यांच्या एकात्मतेचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. त्यांनी युद्धभूमीवर शस्त्र टिकवून ठेवण्याची, त्यांची पुनर्भर करण्याची आणि दुरुस्ती करण्याची साधनं असण्याच्या गरजेवरही भर दिला. नवीन राष्ट्रीय वीज धोरण लवकरच जाहीर होईल असं केंद्रीय वीज विभागाचे सचिव पंकज अगरवाल यांनी आज सांगितलं. फिक्की या उद्योजक संघटनेनं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या देशातल्या वीज उद्योगांच्या दुसऱ्या परिषदेत ते आज बोलत होते. वीज विषयक नवीन राष्ट्रीय धोरणाचा मसुदा वीज मंत्रालयानं गेल्या जानेवारीत जारी केला होता. त्यावर सर्व संबंधितांकडून आलेल्या सूचना समाविष्ट करून केंद्रीय मंत्रिमंडळासमोर तो मांडण्यात येईल असंही अगरवाल यांनी सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची कृत्य ही देशविरोधी असून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केली. नवी दिल्लीत ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. ज्ञानेश कुमार यांनी देशाच्या राज्यघटनेवर आणि न्यायव्यवस्थेवर हल्ला केला आहे असा आरोपही त्यांनी केला.

0: मतदान प्रक्रियेचं रक्षण करण्याची घटनादत्त जबाबदारी ही निवडणूक आयोगावर आहे. ही प्रक्रिया जर उद्ध्वस्त झाली तर कायदा आणि राज्यघटनेचं अस्तित्व धोक्यात येतं, या संस्था निरर्थक ठरतात, असंही ते म्हणाले. विविध राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभांच्या निवडणुकांमध्ये गोंधळ झाल्याची खात्री असल्याचा दावाही त्यांनी केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्या, धातू, वाहन उद्योग आणि तेल कंपन्यांच्या समभागात जोरदार घसरण झाल्यानं आज सेन्सेक्स सुमारे 1250 अंकांनी कोसळला, तर निफ्टीमध्ये 450+ अधिक अंकांची घसरण झाली. म्युच्युअल फंड व्यवस्थापन शुल्कावर निर्बंध, कमिशन देण्यासाठी काटेकोर नियम यासारख्या IRDAI नियमांचा वित्तीय क्षेत्रातल्या कंपन्यांवर मोठा परिणाम होणार असल्यानं ही घसरण झाली. याशिवाय तेलाच्या वाढत्या किमतीचाही परिणाम झाला. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये आज 1248 अंकांची घसरण झाली आणि तो 73,580 बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज 384 अंकांची घसरण नोंदवत 23,063 बंद झाला. UPI द्वारे होणाऱ्या एकंदर व्यवहारांपैकी केवळ 10% रकमेच्या व्यवहारांवर शुल्क लागण्याची शक्यता आहे, असा अंदाज NPCIचे अध्यक्ष दिलीप आसवे यांनी आज मुंबईत व्यक्त केला. हे शुल्क ग्राहकांकडून वसूल केलं जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही ते म्हणाले. वर्षाला 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या उद्योगांकडून एकूण शुल्कापैकी 80% शुल्क जमा होईल. हे उद्योग क्रेडिट कार्ड स्वीकारतात आणि त्यावर अतिरिक्त व्यवहार शुल्क भरतात, त्यामुळे हे उद्योग ग्राहकांवर UPI वरील शुल्काचा भार टाकणार नाहीत, असा अंदाजही त्यांनी वर्तवला. टूना मासा किंवा इतर व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेले मासे खाणं टाळू नये, असा सल्ला कोची इथल्या ICAR केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेनं दिला आहे. ब्राझीलच्या किनाऱ्याजवळच्या अटलांटिक महासागरातल्या माशांच्या अभ्यासावर स्किप जॅक टूनामध्ये परजीवी असल्याचा अहवाल प्रकाशित झाला होता, त्यानंतर हा सल्ला देण्यात आला आहे. टूनासह भारतीय किनारपट्टीवर तपासलेल्या माशांमध्ये हानिकारक परजीवी संसर्गाची कोणतीही बाह्य लक्षणं आढळलेली नाहीत. इतर प्रदेशातले असे निष्कर्ष भारतीय सागरी हद्दीत पकडलेल्या माशांना लागू करू नयेत, असंही या संस्थेनं म्हटलं आहे. पालघर जिल्ह्यात पाली पोशेरी या गावात एका रबर कारखान्याची भिंत कोसळून 3 कामगारांचा मृत्यू झाला, त्यात 2 महिलांचा समावेश आहे. आज सकाळी 10:00 सुमाराला ही दुर्घटना झाली. या भिंतीवर क्षमतेपेक्षा जास्त सामान चढवलं गेल्यानं ती कोसळल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 6व्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. 400 मीटर रिले स्पर्धेत पोवम्मा राजू, विशाल थेन्नरसू, विद्या रामराज आणि मनू TS यांनी रौप्य पदक पटकावलं. भारत या स्पर्धेत 17 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 15व्या स्थानावर आहे. यात 1 सुवर्ण, 6 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पदक तालिकेत 78 सुवर्ण पदकांचा सह चीन प्रथम क्रमांकावर, 20 सुवर्ण पदकांसह जपान दुसऱ्या, तर 10 सुवर्ण पदकांसह दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई स्पर्धेच्या आजच्या दिवसाची सुरुवात वुशूमध्ये रोशिबिना देवीच्या रौप्य पदकाने झाली. महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात रोशिबिना देवीने रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात तिला चीनच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेतलं हे तिचं 3रं पदक आहे. नौकानयनात पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक जिंकलं. अनंतजीत सिंह नरुका आणि परिनाज धालीवाल यांनी आज मिश्र स्किट प्रकारात कांस्य पदक पटकावलं. भारताच्या सीमा कुमारी हिनं महिलांच्या 10,000 मीटर स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला, सिंड्रेला दास आणि यशस्विनी घोरपडे, दिया चित्रे या भारतीय जोड्यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष कबड्डीमध्ये भारतीय संघानं चीनी तैपईच्या संघाला 37-21 असं पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या गटात भारताचा हा सलग 4था विजय असून या विजयामुळे भारताचं पुरुष कबड्डीमधलं पदक निश्चित झालं आहे. महिला कबड्डी संघानं देखील जपानच्या संघाचा 50-25 असा पराभव करून आपल्या गटात शीर्षस्थान मिळवलं.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळाची झळ पोहोचलेल्या जिल्ह्यांसाठी उद्याच मदतीचा आदेश काढण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. विविध प्रकारच्या खाद्यतेलांवरच्या आयात शुल्कात कपात.

सर्वसामान्यांना ग्राहकांना लाभ देण्याचं कंपन्यांचं आश्वासन. शेअर बाजारात जोरदार घसरण. सेन्सेक्स 1250 अधिक अंकांनी घसरला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:55 दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीवरील कार्यक्रम रात्रभर सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री.